मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 19 जून 2026. श्रोते हो, सकाळचे 5:58:27 झालेत. तेव्हा आजच्या आमच्या प्रातकालीन सभेच्या कार्यक्रमांना आम्ही सुरुवात करीत आहोत. या सभेत आपल्या समवेत आहे मी अनघा योगेश मगदुम. आपल्या सर्वांचं श्रोते हो मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करते मंगलध्वनीनं.

आकाशवाणी रत्नागिरी श्रोतेहो सकाळचे 6 वाजत आहेत. अर्थातच ही वेळ आहे हिंदी बातम्यांची. या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: जल डमरू मध्य से तेल की अधिक आवाजाही हो रही है। इसराइल के प्रधानमंत्री बेन्यामिन नेतन्याहू ने कहा है कि इसराइली सेना दक्षिणी लेबनान में बनी रहेगी। अमेरिका ईरान समझौते पर हस्ताक्षर के बाद ये उनकी पहली टिप्पणी थी। श्री नेतन्याहू ने कहा कि दक्षिणी लेबनान में सुरक्षा क्षेत्र बनाए रखना इसराइल की सुरक्षा के लिए जरूरी है। फीफा विश्व कप में कल रात ग्रुप ए के मैच में चेकिया और दक्षिण अफ्रीका के बीच मुकाबला 1-1 गोल से ड्रॉ रहा। इस परिणाम से दोनों ही टीमों की नॉकआउट दौर में पहुंचने की उम्मीद बनी हुई है। इससे पहले कल ग्रुप के में मेक्सिको सिटी में खेले गए मुकाबले में कोलंबिया ने उज्बेकिस्तान को 3-1 से हरा दिया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र ही आहे आजची आमची प्रातःकालीन सभा। सकाळचे 6:05 आणि 19 सेकंद झालेत। सुप्रभात रत्नागिरी। आता या नवीन दिवसाच्या आपल्याला शुभेच्छा देत ऐकूया आजचा सुविचार। अहंकार आणि नकारात्मकता हे मनाला लागलेलं असं ग्रहण आहे जे माणसाच्या बुद्धीचा आणि गुणाचा प्रकाश कधीच बाहेर पडू देत नाहीत। विस्कटलेलं आयुष्य जोडायचं असेल तर आधी अहंकार सोडावा लागेल आणि मन सकारात्मक करावं लागेल। आजचा हा सुविचार श्रोते हो पुन्हा एकदा सांगते। अहंकार आणि नकारात्मकता हे मनाला लागलेलं असं ग्रहण आहे जे माणसाच्या बुद्धीचा आणि गुणांचा प्रकाश कधीच बाहेर पडू देत नाहीत। विस्कटलेले आयुष्य जोडायचे असेल तर आधी अहंकार सोडावा लागेल आणि मन सकारात्मक करावं लागेल। श्रोते हो या सुविचाराने आजच्या दिवसाची मंगल सुरुवात करूया आणि आता ऐकूया मंगल प्रभात। संपत्ती ऐश्वर समृद्धी आणि सौंदर्याची अधिष्ठात्री देवी महालक्ष्मीला मनोमन नमन। श्रोते हो कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही मांगल्याच्या आणि शक्तीच्या आराधनेने होते, त्यातूनच सकारात्मकता मिळते। आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा आपण अशा एका अत्यंत पवित्र आणि प्राचीन स्तोत्रानं करत आहोत। आदिमाता महालक्ष्मी ही केवळ धनधान्याची देवी नाही तर ती बुद्धी सिद्धी आणि विश्वाचं पोषण करणारी महाशक्ती आहे। तिच्या हातातील शंख चक्र गदा हे आपल्या आतील नकारात्मकतेचा नाश करण्याचं प्रतीक आहेत। चला तर मग ऐकूया मीनाक्षीबेन देसाई यांच्या स्वरात हे महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र।

श्रोते हो, नवी पहाट ही केवळ दिवसाची सुरुवात नसते, तर ती ईश्वरी कृपेनं मिळालेली नवी संधी असते. रात्र सरते, पूर्वदिशा प्रकाशानं उजळून निघते, तेव्हा केवळ सृष्टीच नाही तर माणसाचं मनही एका नव्या आशेनं जागं होतं. दशदिशा जणू भूपाळीका त्या विधात्याचे आभार मानत असतात. हा केवळ सकाळचा प्रहर नाही तर ईश्वरी कृपेची अनुभूती घेण्याची वेळ. तेव्हा ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात रमेश अणावकर यांनी रचलेली ही भूपाळी.

श्रोते हो, खऱ्या भक्ताला नवीन दिवस सुरू झाला की सर्वात आधी ओढ लागते ती पंढरीच्या विठुरायाची. संतांची भूमी असलेल्या आपल्या या महाराष्ट्रात विठ्ठल हा केवळ देव नाही तर तो आपल्या घराची माऊली आहे. संत शिरोमणी तुकाराम महाराज जेव्हा त्या सावळ्या परब्रह्माचं रूप डोळे भरून पाहतात तेव्हा त्यांना या संसारातील इतर सर्व सुख दुःख फिकी वाटू लागतात. देवाचं ते गोजीर रूप मनात असं काही साठतं की भक्त आणि भगवंतामधील अंतरच मिटून जातं. तेव्हा श्रोते हो, ऐकूया त्यांचाच अभंग सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीत प्रभाकर पंडित यांचं.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत नामदेव महाराजांचा अभंग. नामदेव महाराज म्हणतात, विठ्ठल केवळ डोळ्यांनी पाहायचा नसतो, तर तो चित्तात, कायेत आणि मनात मुरवायचा असतो. जेव्हा भक्ती परिपक्व होते तेव्हा माणसाला चराचरात, प्रत्येक जीवात आणि स्वतःच्या प्राणातही तो एकच सावळा विठ्ठल दिसू लागतो.

श्रोते हो, मानवी जीवनातील दुःखाचं मूळ शोधून त्यावर जागतिक शांततेचा मार्ग दाखवणारे महामानव म्हणजेच तथागत गौतम बुद्ध पंचशील आणि अष्टांगिक मार्गांचा अवलंब करून माणसाला या जन्मातच मनाची परम शांतता म्हणजे निर्वाण कसं साध्य करता येईल हे त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात ऐकूया पुष्पा बागदरे यांच्या स्वरात गौतम सुत्रावे यांची रचना, संगीत मधुकर पाठक यांचं.

श्रोते हो, मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकवते हिंदी भजन। स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा, ही रचना पंडित नरेंद्र शर्मा यांची आणि त्याला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात आपण पंडित नरेंद्र शर्मा यांचीही हिंदी रचना ऐकली. संगीत श्रीनिवास खळे. श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी समूह स्वरात देशभक्तीपर रचना, रचणारी यार परवेज यांची.

0: श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकत होता समूह स्वरात देशभक्तीपर रचना. ही रचना होती रियार परवेज यांची. या गीताबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 6:40 आणि 47 सेकंद झालेत. आता कृषीवाणी ऐकूया. हवामानावर आधारित कृषी सल्ला वाचनस्वर गायत्री भरणकर यांचा.
1: नमस्कार मंडळी. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 21 जूनपर्यंत काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 21 जून रोजी तापमानात किंचित घट अपेक्षित आहे. आता जाणून घेऊया कृषी सल्ला. मंडळी, भात रोपवाटिकेच्या वाढीच्या कालावधीमध्ये कमी पाऊस किंवा पावसाचा खंड पडला असेल तर पर्जन्यमान आणि जमिनीतल्या ओलाव्याची उपलब्धता लक्षात घेऊन गरजेनुसार नदी, नाले, विहिरी, शेततळी किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांचा वापर करून संरक्षक सिंचन द्यावं. संरक्षक सिंचन देण्यापूर्वी तणांचं योग्य वेळी नियंत्रण करावं. नागली किंवा वरी रोपवाटिकेच्या वाढीच्या कालावधीमध्ये सुद्धा ही गोष्ट लक्षात घेऊन योग्य वेळी संरक्षक सिंचन द्यावं. तसंच तणांचंही नियंत्रण करावं. मंडळी, खतं देण्यासाठी आंब्याच्या झाडाच्या विस्ताराच्या आतल्या भागामध्ये 45x60 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर खोल वर्तुळाकार चर खोदावेत. नवीन आंबा लागवडीसाठी 1x1x1 मीटर आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये चांगली सुपीक माती, 3-4 घमेली कंपोस्ट किंवा शेणखत, 3 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि वाळवीच्या नियंत्रणासाठी 50 ग्रॅम क्लोरोपायरीफॉस बुकटी यांचं मिश्रण भरावं. काजू लागवडीसाठी सुद्धा चौरस पद्धतीनं 7x7 मीटर अंतरावर 60x60x60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खणावेत. खड्ड्यामध्ये वरची सुपीक माती, 2 घमेली शेणखत, 1 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि वाळवीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक खड्ड्याला 50 ग्रॅम क्लोरोपायरोफॉस ही भुकटी मिसळून मग खड्डे भरावेत. नवीन सुपारी लागवडीसाठी 60x60x60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे 2.7x2.7 मीटर अंतरावर खणावेत. या खड्ड्यांमध्ये उपलब्ध पालापाचोळा, 20 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत, 500 ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट, 60 ग्रॅम 5% कार्बारील पावडर आणि चांगली माती यांचं मिश्रण भरून मग लागवड करावी. मंडळी, नारळामध्ये खतं देण्यासाठी झाडाच्या विस्ताराच्या आतल्या भागामध्ये वर्तुळाकार चर खोदावेत. तसंच नवीन नारळ बाग लागवडीसाठी 2 ओळींमध्ये 2 रोपांमध्ये 7.5x7.5 मीटर अंतर ठेवून मग लागवड करावी. 1x1x1 मीटर आकाराचे खड्डे खणावेत. पावसाळा सुरू व्हायच्या सुमाराला खड्ड्यांच्या तळाशी पालापाचोळा टाकून त्यावर 10 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावं. पृष्ठभागावरची सुपीक माती, 2 किलो सिंगल सुपरफॉस्फेट याचंही मिश्रण भरावं. त्यानंतर खड्ड्याच्या मध्यभागी रोपाची लागवड अशी करावी की नारळ जमिनीच्या पृष्ठभागापेक्षा सुमारे 30 ते 45 सेंटीमीटर खाली राहील. नारळ लागवडीसाठी जून ते जुलै हा अतिशय योग्य हंगाम आहे. प्रति एकर सुमारे 70 रोपे लावता येतात. मंडळी, आता जाणून घेऊया पशुसंवर्धनाविषयी. तापमानामध्ये काही प्रमाणात वाढ असल्यामुळे पशुधनाला दिवसभर पुरेशा प्रमाणात स्वच्छ, ताजं आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं. उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी 1% गूळ आणि 0.5% मीठ यांचं द्रावण स्वतंत्रपणे तयार करून चाऱ्यावर शिंपडावं. तर मंडळी, हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. नमस्कार.
0: हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात आजच्या कृषीवाणीमध्ये वाचनस्वर गायत्री भरणकर यांचा. दुपारी 2 वाजता या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण असेल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योगासन नियम आणि घ्यायची काळजी ही माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण योगासने आणि प्राणायाम करताना पाळावयाचे नियम आणि घ्यावयाची काळजी बघणार आहोत. योगासने आणि प्राणायाम हे एकमेकांना पूरक असून योगासनांचा अभ्यास झाल्यानंतर प्राणायामांचा अभ्यास करावा. योगासने प्राणायामाकरिता पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. सकाळी 4 ते 6 यावेळी करण्याचा आपण प्रयत्न करावा. योगासन प्राणायाम ही एक साधना असून ती नित्य करणे आवश्यक आहे. वेळ मिळाला म्हणून आज एकदाच करून घेऊ हे चुकीचे आहे. ब्रह्ममुहूर्त याकरिता यावेळी आपल्याला शुद्ध हवा ओझोन वायू मिळत असतो. गोंगाट नसतो. आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार जे आपल्याला ताण वाढवतात असे नसतात. मन प्रसन्न असते. शौच मुखमार्जनानंतर आसने प्राणायाम करावीत. स्नानानंतर योगासने करता आली तर अधिक चांगले, कारण स्नानानंतर शरीर हलके प्रसन्न बनते. त्यामुळे आसनांचा अभ्यास सुलभतेने करता येतो. आसन प्राणायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये. अर्ध्या तासानंतर स्नान करू शकतात. संध्याकाळीही आपण आसन प्राणायाम करू शकतात, मात्र दुपारच्या जेवणानंतर 5 ते 6 तासांचा कालावधी गेलेला असावा. आणि यावेळेस ही शौचास जाऊन आले पाहिजे. पोट रिकामे असले पाहिजे. योगासने करण्याची जागा सपाट स्वच्छ आणि शांत असायला हवी. हवेशीर जागी सतरंजी अथवा मॅट टाकून त्यावर आसने करावीत. पंखा अतिशय जोराने अथवा AC चालू करून आसन प्राणायाम करू नये. योगासने करताना आपला पोशाख ऋतुमानानुसार थोडे सैल असा असावा. महिलांकरता पंजाबी ड्रेस अथवा स्लॅक्स असा अनुकूल असावा. अति व्यायाम केल्यानंतर अथवा जागरण झालेले असल्यास अथवा ताप असताना अथवा शरीर रोग जर्जर असताना आसने करू नये. स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आसने करावी. प्राणायाम करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी मासिक पाळी असताना शक्यतो आसने करू नये. योगासने प्राणायाम करताना बसण्याच्या स्थिती हे पाठीचा कणा आपला नेहमी ताट असायचा हवा. योगासने प्राणायाम करण्याआधी ओंकारचा कमीत कमी 3 वेळा नाद करावा अथवा आपल्या धर्मानुसार प्रार्थना करावी. योगासने आसन सुरू करण्यापूर्वी काही शरीराच्या सूक्ष्म हालचाली कराव्यात. योगासन प्राणायाम करताना बोलू नये. आपले चित्त श्वासावरच केंद्रित करावे. एकाग्रतेने योगासने केली तर शारीरिक मानसिक लाभ मिळतो. आपल्याला मानवेल आपल्या शरीराला आवश्यक अशीच योगासने करावीत. समोरचा करतो आहे म्हणून आपल्यालाही त्याच्यासारखे करायला हवे असे करू नये. पोटाचे गंभीर विकार अथवा कमरेचे विकार असताना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच शरीराला आवश्यक अशी आसने करावीत. योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवला पाहिजे आणि त्यात स्थिरता सुखकारकता यायला हवी. शरीराला हिसके देऊन बळजबरीने आसने करू नये. योगासने झाल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे, त्यामुळे थकवा नाहीसा होतो. नंतर प्राणायाम करण्यास सुरुवात करावी. प्राणायाम हे दुधारी शस्त्र असून शास्त्रोक्त पद्धत आहे, म्हणून त्याचा अभ्यास काळजीपूर्वक सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करावा.
0: योगासन नियम आणि घ्यावयाची काळजी ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव।

0: विश्वास।
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, परिसरातील स्वच्छतेवरही पावसाचा सकारात्मक परिणाम होतो. हवा स्वच्छ होते, धूळ कमी होते आणि झाडे हिरवाईने भरून उठतात. यामुळे श्वसनासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि आपला मूडही चांगला राहतो. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शेतकरीही पिकांच्या वाढीबद्दल आश्वासीन होतो. पण लक्षात घ्यायला हवे की पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होते. ड्रेनेज पुरेसे नसल्याने रस्ते बंद होऊ शकतात आणि कचरा वाहून रस्त्यावर साचल्यास प्रदूषण वाढू शकतं. म्हणूनच पावसाळ्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पाऊस पडल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सोपी काळजी घ्या. रस्ते, नाले आणि पाणी साठवलेल्या ठिकाणी कचरा टाकायचा नाही. प्लास्टिक बंदिस्त ठिकाणी साचू द्यायचं नाही. ड्रेनेज पॉइंट्स, ढिगदार कचरा आणि पाण्याच्या वाहिन्या इत्यादींचे नियमन नियमितपणे करायला हवे. पाण्याचा प्रवाह रोखणारी अडथळे काढायला हवीत. विहिरी, तळे, वाळवण्या आणि तलावांच्या कडेला फेकलेला कचरा साफ करायला हवा. सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करायला हवे. प्लास्टिकचा पुनर्वापर करायला हवा किंवा प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावायला हवी. स्थानिक स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे. सोबत इतरांनाही जागरूक केले पाहिजे. अशा पद्धतीने पावसानंतर होणारे प्रदूषण कमी करता येईल. एकत्रितपणे विचार करता पावसानंतरचा परिसर नवचैतन्याने परिपूर्ण असतो. सर्वत्र हिरवळ आणि ताजेपणा पसरलेला दिसतो. हवेतली निर्मळता, झाडांचा ताजेपणा, पाखरांची मधुर गाणी आणि प्रवाहमय नद्यांचे सूर हे सर्व मिळून आपल्याला निसर्गाच्या नव्या जीवनाचे अनुभव देतात. या बदलांना आपण संवेदनशीलतेने बघितले तर प्रत्येक पावसानंतरचा दिवस आनंददायी आणि आशेने भरलेला अनुभव ठरतो. मुसळधार पाऊस अनेकदा जीवनात दुष्परिणाम घडवतो. रस्ते व नाले भरून वाहू लागतात. वाहतूक विस्कळीत होते. पाण्याचा जोरदार प्रवाह खालच्या भागात धडकतो आणि घरे, रुग्णालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालय आणि लहान मोठ्या उद्योगांपर्यंत पुराचे पाणी पोहोचते. परिणामी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. अनेक वेळा निष्पाप लोक आणि प्राणीही या विनाशकारी पावसाळ्याला बळी पडतात. काही भागात ढिगारे कोसळल्याने किंवा पुरात वाहून गेल्याने अनेक जीव मृत्युमुखी पडतात. या पुरामुळे केवळ थेट नुकसान तर होतेच पण संक्रमणाचा धोकाही वाढतो. पाण्याच्या जोरावर सांडपाणी आणि पाईपलाईनचे नुकसान होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात मलजन्य घटक मिसळतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आमांश, अतिसार, कावीळ, डोळ्यांचा दाह आणि इतर जलजन्य आजार पसरतात. घन कचऱ्याचे प्रमाण वाढते. घरगुती खराब झालेले पदार्थ, जैववैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि बाजारातील कचरा सर्वत्र पसरतो. मृत प्राणी आणि मानवी अवशेषातून रोगजनक पदार्थ जलस्रोतात मिसळल्यास नव्या रोगजंतू निर्माण होतात. अशा परिस्थितीत परिसराची स्वच्छता राखणे आणि संक्रमणाचा प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: मुंबई केंद्रावरील दोन्ही कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. स्थानिक, राज्य आणि देशस्तरावरील कार्यक्रम आपण ऐकत आहोत एकाच ठिकाणी. ती आहे आपली रत्नागिरीची आकाशवाणी. सकाळचे 6:55 आणि 3 सेकंद झाली आहेत. तेव्हा श्रोतेहो, आता ऐकूया रूपरेषा आज दिवसभरातील कार्यक्रमांची.

रूपरेषेनंतर 7 वाजता प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 आनंद घेणार आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 पर्यटनावर आधारित आमचा कार्यक्रम कोकण दर्शन. आज ऐकणार आहोत कऱ्हाटेश्वर, केशवसुत स्मारक, आरेवारे बीच आणि जलक्रीडा याविषयी. सहभाग आहे हर्षदा भिडे, अमेय धोपटकर आणि मिलिंद मिरकर यांचा. निवेदन सोनाली सावंत आणि वंदना मुसळे. लेखन केले सोनाली सावंत यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. श्रोतेहो, सकाळी 9 वाजता हिंदी चित्रपट संगीत अर्थात लख लख चंदेरी. सकाळी 9:30 प्रसारित होणाऱ्या आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात श्रोतेहो आज ज्ञानभाषा ते करिअर भाषा, संस्कृतच्या नव्या वाटा याविषयी डॉक्टर कल्पना आठले यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 असेल गाता रहे मेरा दिल, सादरकर्त्या अनघा मगदूम. श्रोतेहो, दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये दुपारी 12:00 वनिता मंडळ. श्रोतेहो, आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी योग शिक्षिका सुशीला बन्सवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. तसंच पनीर बुर्जी रोल ही रेसिपी आणि आठवणीत लगाव यामध्ये हळदागावची माहिती. लेखन आणि निवेदन केलं मैथिली भोकरे यांनी. श्रोतेहो, दुपारी 1:05 असेल गीतबहार. 1:40 बुलढाणा जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. तर पुन्हा प्रसारित कार्यक्रमात दुपारी 2:00 रत्नागिरी केंद्रावरून कृषीवाणी, तर मुंबई केंद्रावरून 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर. तसंच श्रोतेहो, दुपारी 2:30 प्रसारित होणाऱ्या नादब्रह्म कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकणार आहोत. ही होती रूपरेषा आजच्या आमच्या पहिल्या सभेची. श्रोतेहो, आमची दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00. सभेमध्ये सुरुवातीला आपण मराठी चित्रपट गीतांचा आनंद घ्यालच. मात्र श्रोतेहो, आज संध्याकाळी 5:10 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात होणारा रोजगार मेळावा 2026 या कार्यक्रमाचं थेट प्रसारण कार्यक्रम संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून होणार आहे. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. कार्यक्रमाची वेळ आज संध्याकाळी 5:10. त्यानंतर श्रोतेहो, 5:30 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा युववाणी कार्यक्रम असेल. 6:10 गीतबहार अर्थातच हिंदी गीतांचा कार्यक्रम. 6:30 सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 असेल लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:30 प्रसारित होणाऱ्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग तसंच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी प्राचार्य डॉक्टर संजय मंडकमाले यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत. कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:15 ऐकणार आहोत पॉप म्युझिक. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर अर्थातच हे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. तर श्रोतेहो, 10:00 असेल रजनीगंधा आणि 10:30 प्रसारित होणाऱ्या नादब्रह्म कार्यक्रमात विदुषी गिरीजा देवी यांनी गायलेला राग पूर्वी आपण ऐकणार आहोत. तर श्रोतेहो, सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित केली जातील. ही होती रूपरेषा आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांची. या कार्यक्रमांचा श्रोतेहो आपण आनंद घ्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र। श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण भारतामध्ये जे सर्वसामान्य लोक आहेत ज्यांचा आर्थिक स्तर खालावलेला आहे, ह्यापैकी प्रत्येकाला असं वाटायचं की आपली गाडी असावी ज्याच्यातून त्याचं कुटुंब मध्यम पल्ल्याच्या प्रवासाला जाऊ शकेल, अशी सुरक्षित गाडी उभी करायची। अर्थात ह्याच्यामागे एक दुसरी गोष्ट अशी होती की रतन टाटांना लहानपणापासून मोटार गाड्यांचं वेड होतं, त्यामुळे अगदी सामान्यातल्या सामान्य भारतीय माणसालाही ज्याचं साधारण उत्पन्न असेल त्याला स्वतःची गाडी घेता येईल असं त्यांना वाटायचं। आणि त्यांचे प्रतिस्पर्धी त्यावेळेला जे होते गाड्या बनवणारे, ते या त्यांच्या स्वस्तातल्या कारच्या आयडियाचा अगदी टिंगल उडवायचे, कारण इतक्या कमी किमतीला मिळेल अशी गाडी बनवता येणं जवळजवळ अशक्य आहे असंच त्या लोकांचं मत होतं। रतन टाटा इतक्या कमी किमतीला जर एखादी गाडी बनवणार असतील तर ती गाडी आहे का खटार आहे अशी पण लोकांनी कुचेष्टा करायला सुरुवात केली, का टू व्हीलरलाच बाजूनी केबिन बांधून ही रतन टाटा ही गाडी लॉन्च करणार आहेत अशी पण त्याच्यावरती टीका झाली। जे बंदिस्त मोटरसायकल बनवत आहेत का, पण थोड्याच काळामध्ये सर्वांच्या असं लक्षात आलं, सर्वांना समजलं की टाटा या बाबतीमध्ये अत्यंत सिरियस आहेत आणि ते अत्यंत गंभीरपणानं आणि कल्पकपणानं या गोष्टीचा विचार करत आहेत। अर्थात ही योजना प्रत्यक्षात येण्यासाठी आपण काय नेमकं करतो आहे, कुठल्या दृष्टीने पावलं उचलतो आहे, त्या गाडीचं डिझाईन वैशिष्ट्य आणि तिची किंमत कमी कशी आपण राखणार, ही सगळी आव्हानं कशी सांभाळणार, ह्या सगळ्या गोष्टी मात्र त्यांनी थोड्याशा गुपित ठेवलेल्या होत्या। जानेवारीची 10 तारीख 2008 साल, त्यामध्ये रतन टाटांनी त्यावेळेला एक दिल्लीला ऑटोमोबाईल एक्सपो झाला होता इंटरनॅशनल, त्याच्यामध्ये टाटा नॅनोची 3 मॉडेल्स त्यांनी तिथे प्रदर्शनामध्ये सादर केली। त्यांनी त्यावेळेला सांगितलं की एकदा वचन मी दिलं होतं की सर्वसामान्य भारतीय माणसासाठी किंवा जगातल्या माणसांसाठी मी अशी गाडी बनवेल जी सर्वसाधारणांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणेल, तेव्हा ते मी प्रत्यक्षात आणलं आणि ते या गाडीला त्यांनी पीपल्स कार असं म्हटलं। नॅनो कारला जे यश मिळालं त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं जे गणित होतं ते त्यावेळेला बदलून गेलं। फॉरेन मेकच्या ज्या परदेशी बनावटीच्या छोट्या गाड्या होत्या, या छोट्या गाड्यांना त्यावेळेला म्हणजे आंतरराष्ट्रीयदृष्ट्या खूप मागणी होती, खास करून जे मागासलेले देश आहेत लॅटिन अमेरिकेमधले किंवा युरोपमधल्या देशांमध्ये पण चांगलं मार्केट होतं, परंतु त्या गाड्यांवरती मात करण्याचं सामर्थ्य हे टाटांच्या नॅनोमध्ये आहे हे लक्षात आलं।
5: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल।
4: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: आणि श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत ग्रहाटेश्वर, केशवसुत स्मारक, आरेवारे बीच आणि जलक्रीडा याविषयी। सहभाग हर्षदा भिडे, अमेय धोपटकर आणि मिलिंद मिरकर यांचा। निवेदन सोनाली सावंत आणि वंदना मुसळे। लेखन सोनाली सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे। तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील। हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत। श्रोते हो, त्यासाठी आता जोडले जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राशी।

आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी, परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आता सविस्तर बातम्या. भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. एकेकाळी दोन देशांमधले संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे, परंतु आज व्यापाराबरोबरच विश्वासही तितकाच महत्वाचा ठरत असल्याचं मोदी म्हणाले. भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे. देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नीस इथं झालेल्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात G7 देशांच्या परिषदेमध्ये तसंच विवाटेक शिखर परिषदेमध्येही सहभागी झाले. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसमवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या. दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल 99% मतदान झालं. यामध्ये नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरमध्ये काल मतदान झालं. एकंदर 7,047 मतदारांपैकी 6,978 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 11 जागांवर महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमधल्या अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार आहेत. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभाही होणार आहे. इचलकरंजी इथंही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आढावा बैठक घेतली. परीक्षा प्रक्रियेत नीतीमूल्य, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानकं राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. ही परीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा अशा सूचनाही प्रधान यांनी दिल्या आहेत. गडचिरोलीमधल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. राज्यातल्या खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती संदर्भात जी किशन रेड्डी यांच्यासमवेत काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये दर्जेदार लोहखनिजामुळे भविष्यात देशातलं महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि

0: यामधून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल, तसंच लाखो रोजगार संधीही निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते, तर नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं आहे, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित पक्षांतराच्या निषेधार्थ वाशिम शहरात काल उबाठा शिवसेना पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरचं पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित यंदाचा पुल स्मृती महोत्सव येत्या 24 आणि 25 जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांना यंदाचा पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी निवेदनाद्वारे दिली आहे. हा महोत्सव पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात दोनही दिवस संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होणार आहे. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक आणि भव्य अशा जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते काल झालं. सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, जीएसटीचे सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या फार्मर कप 2026 या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यात नुकताच दशपर्णी अर्क महोत्सव झाला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 33,600 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती केली असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत जागरुकता वाढायला तसंच सेंद्रिय आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळालं असं जगताप म्हणाले. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जलसंकट निर्माण झालं आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नामवंत मल्ल किसनराव मोहोळ यांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते वडील होत. आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 1143 किलोहर्ट्सवर आणि

न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर शोधे हो. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे आणि ही आहे आजची आमची प्रातकालीन सभा. या प्रातकालीन सभेत श्रोते हो आपणासमवेत आहे मी अनघा योगेश मगदुम. आमच्या पुढील उद्घोषणेपूर्वी हा जाहिरात विराम.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। सकाळचे 7:21 आणि 24 सेकंद झालेत। श्रोते हो, आता ऐकूया आजचे काही दिनविशेष। श्रोते हो, 19 जून हा भारतात राष्ट्रीय वाचन दिवस म्हणून साजरा केला जातो। तर संघर्षातील लैंगिक हिंसाचार निर्मूलनासाठीचा आजचा हा आंतरराष्ट्रीय दिवस आहे आणि जागतिक सिकल सेल जागृती दिवस म्हणूनही आजचा 19 जून हा दिवस पाळला जातो। केरळमधील ग्रंथालय चळवळीचे जनक PN पणिकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतामध्ये आजचा दिवस राष्ट्रीय वाचन दिवस म्हणून साजरा केला जातो। तर युनायटेड नेशन्सद्वारे संघर्षग्रस्त क्षेत्रातील लैंगिक हिंसाचाराविषयी जनजागृती करण्यासाठी संघर्षातील लैंगिक हिंसाचाराच्या निर्मूलनासाठीचा आजचा दिवस आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो। तसंच सिकल सेल ॲनेमिया या रक्ताच्या आजाराबद्दल माहिती देण्यासाठी आजचा दिवस जागतिक सिकल सेल जागृती दिवस म्हणूनही पाळला जातो। श्रोते हो, आज 19 जून, आजच्याच दिवशी 1966 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली। आजच्याच दिवशी 1981 भारताच्या ॲपल या पहिल्या प्रायोगिक कम्युनिकेशन सॅटेलाइटचं यशस्वी प्रक्षेपण झालं। 1999 19 जून रोजी कोलकाता ते ढाका दरम्यान धावणाऱ्या मैत्री एक्सप्रेस या बस सेवेचं उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं। श्रोते हो, आज भारतीय राजकारणी राहुल गांधी यांचा जन्म, 1970 त्यांचा जन्म झाला। भारतीय अभिनेते, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त आशिष विद्यार्थी यांचाही आजचाच जन्मदिवस। श्रोते हो, हे होते दिनविशेष। आपण ऐकलेत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: आकाशवाणी रत्नागिरी श्रोतेहो, यानंतर 7:25 मुंबई केंद्रावरून दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होत आहे। हा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोतेह नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण खरीप हंगामाची तयारी, शेतीची मशागत, बियाण्यांची निवड आणि बदलत्या हवामानात पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. खरीप हंगामात पिकांची लागवड, शासनाच्या योजना आणि या अनुषंगानं आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: सर, खरीप हंगामात सोयाबीन, भात, मका, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करताना कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा कोणती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
2: ही पिकं जी आहेत प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याबरोबर देश राज्यामध्ये देखील पिकवली जातात आणि ह्याच्या पार्श्वभूमीवरती विचार केला तर सर्वच पिकांची उत्पादकता आहे ही जी अपेक्षित, म्हणजे ज्याला आपण विद्यापीठानं जी पोटेन्शियल यील्ड म्हणतो, तर जी क्षमता आहे त्या पिकांची, त्या पिकाच्या उत्पादन क्षमता जी निश्चित केलेली आहे संशोधन संस्थांनी किंवा विद्यापीठाने, तर त्यापेक्षा 50% कमी उत्पादकता प्रत्यक्ष शेतावरती आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण आहे की विद्यापीठाने सुचवलेलं तंत्रज्ञान आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान ह्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसून येते. कोणतंही पीक असेल तर यामध्ये प्रामुख्याने एक 5-6 घटक आहेत, ह्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर निश्चितपणे सर्वच पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. त्यामध्ये सर्वात महत्वाचं की मला सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला पिकांच्या गरजेनुरूप जे काही मशागत आहे त्यामध्ये विशेषतः बी पाणी सरीवरंब पद्धतीचा अवलंब करणं, भाताच्या बाबतीत यासाठी तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपलं जमीन आहे किंवा हवामान आहे, स्थानिक हवामान आहे, त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता, ह्या अनुषंगानं आपल्याला जे काही वाण आहे ती निवडले आणि विद्यापीठाची शिफारस, त्या 3-4 गोष्टीचा विचार करूनच आपण वाहनाची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हे जे वाहन आहे त्यांची जी रोपांची अपेक्षित संख्या आहे, म्हणजे 2 रोपातील अंतर असू दे किंवा 2 रोपांच्या ओळीतील अंतर आहे, हे जर मेंटेन केलं तरच अपेक्षित रोपांची संख्या जी आहे मेंटेन होते. जर जादा रोपं झाली तरी उत्पादनामध्ये दाटीवाटी झाल्यामुळे पिकांची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही आणि उत्पादन घटू शकतं. त्याचबरोबर रोपांची संख्या कमी झाली तरी देखील उत्पादन घटू शकतं. तर त्यामुळे रोपांची संख्या पुरेशी राहण्यासाठी जे काही रोपांचं अंतर आहे 2 रोपातील आणि 2 ओळीतील हे आपण मेंटेन करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जे काही बियाणं आपण घेतो, समजा घरातील बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता आपण तपासून त्याप्रमाणे वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे काही बियाणं आहे त्यामध्ये 2 प्रकारच्या प्रामुख्याने बीज प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया की पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कीड आणि रोगापासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकेल आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात जे सुरुवातीपासून जे फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकेल आणि पिकाला सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारचं निकोप वाढ होण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर दुसरी बीज प्रक्रिया आहे ती जैविक बीज प्रक्रिया. आज जे काही जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे काही अंशी जे काही रासायनिक खत असू दे किंवा अन्नधान्याचे असू दे वेगळ्या प्रकारचे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण देशामध्ये साधारण 80% रासायनिक खतं ही आपण इम्पोर्ट करतो, विशेषतः युरिया, DAP सारखी खतं. तर त्यामुळं काही अंशी अशा युद्धाची परिस्थितीचा परिणाम रासायनिक खताच्या उपलब्धतेवरती होण्याची शक्यता आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी जी काही उपलब्ध खतं आहेत तर ते आपण पुरेशी खतं आणि कार्यक्षम पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. कार्यक्षम खत वापरण्याचा एक सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की आपण जे रासायनिक खतं शेतात पिकाला घातलो ते आहे तशी खतं पीक घेत नाही, तर त्याला आपण जीवाणू खतांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिले जातात. तर ही जीवाणू खतं उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढणं आवश्यक आहे. तर यासाठी आपल्याला जीवाणूंची बीज प्रक्रिया जी आहे, जर पहिला मला सांगितलं रासायनिक खतांची बीज प्रक्रिया आणि 2 नंबरची जीवाणू खतांची बीज प्रक्रिया. तर यामध्ये एकदल जर धान्य असतील, एकदल पिकं असतील, तर त्यामध्ये आपण अझोटोबॅक्टर असू दे, त्याचबरोबर रायझोबियम अझोटोबॅक्टरच्या माध्यमातून नंतर स्थिरीकरण होतं आणि PSV माध्यमातून जसं की स्फुरद विरघळणारे जीवजंतू आहे त्याच्या माध्यमातून स्फुरद विरघळण्याची प्रक्रिया गतीने होते आणि यामध्ये आपण 20-25% रासायनिक खताची बचत करू शकतो आणि उत्पादकताही वाढते. त्याचबरोबर जर द्विदल वर्गीय पिकं असतील तर त्यामध्ये आपण रायझोबियम हे जीवाणू खत नंतर स्थिरीकरणासाठी वापरतो आणि स्फुरद विरघळणारे जीवाणूंची पण बीज प्रक्रिया करतो. तर या दोन्ही बीज प्रक्रिया आता प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं आवश्यक आहे.

0: रासायनिक खतांची जी काही थोडीफार कमतरता जाणवणार आहे, तर ती जाणवलेली कमतरता ही अशा प्रकारच्या जीवजंतूच्या माध्यमातून, जीवाणू खतांच्या माध्यमातून सहजपणे आपण कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे उत्पादकता पण स्थिर राहील आणि रासायनिक खताचा कमी जरी वापर झाला पण ती कार्यक्षम वापर झाल्यामुळे निश्चितपणे उत्पादनता स्थिर ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल. पुरवठा साखरेच्या माध्यमातून रासायनिक खतावरच्या उपलब्धतेबाबत थोडीशी विपरीत परिणाम होण्याची शक्यता शासनानं वर्तवलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासन मोठ्या प्रमाणात म्हणजे किमती स्थिर ठेवून, देशांतर्गत रासायनिक खताच्या किमती स्थिर ठेवून मोठ्या प्रमाणात अनुदान देत असतं. साधारणपणे 2.5 लाख कोटी रुपये रासायनिक खताच्यासाठी अनुदानावरती खर्च केले जातात. पण रासायनिक खतांची कार्यक्षमता जर एकूण शेतकरी प्रत्यक्ष वापरतो याचा जर विचार केला तर ती कार्यक्षमता साधारण 50 ते 60% आसपासच आहे. म्हणजे इतक्या 1 लाख कोटी रुपयेचा खर्च करून देखील अनुदान देऊन देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर प्रत्यक्ष शेतपिकाला होताना दिसत नाही. तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जीवाणू खताबरोबरच पिकांचा कार्यक्षम खतांचा वापर हा देखील फार महत्वाचा भाग आहे. तर हे करताना आपल्याला माती परीक्षणाद्वारेच खतांची मात्रा ठरवणं आवश्यक आहे. जे काय मात्रा ठरवतो तर ते आपण जमिनीच्या जो काही सामू आहे त्या अनुषंगानं खतांची निवड केली पाहिजे आणि निवड केलेली जी खत आहेत ती पिकांना विभागून, जे काय हा विद्यापीठाने शिफारस केलेली आहे, लागणीच्या कालावधी असू दे, 1 महिन्यानं असू दे किंवा 2 महिन्यानं असू दे, तर ती विभागून दिली पाहिजेत. आणि खत देताना ही खतं फेकून न देता मुळाच्या सान्निध्यात पेरून दिली तर अशा प्रकारे दिलेल्या खतांचा आणि त्याचबरोबर काही सेंद्रिय खतांचा आणि जीवाणू खतांचा वापर झाला तर निश्चितपणे दिलेला प्रत्येक दाणा आणि खर्च केलेला प्रत्येक रुपया ह्या पिकाच्या उत्पादनामध्ये परिवर्तन होऊन आपला जो काही खर्च आहे तो सार्थक लागू शकतो.
1: हो सर, निश्चितच. सर, खरीप बांधवांना आपण कोणता संदेश द्याल?
0: शेतीमध्ये 2 भाग आहेत. एक तर शेतकरी जो काही शेतमाल उत्पादन करतो त्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या निविष्ट शेतकरी खरेदी करतो त्यासाठी तो ग्राहक आहे आणि त्याचबरोबर शेतीमध्ये जे काय शेतमाल उत्पादन होतो त्याच्या विक्री प्रक्रियेमध्ये तो विक्रेता आहे. त्यासाठी म्हणजे जे काय शेतमाल उत्पादन होतं त्याच्यासाठी तो विक्रेता आहे आणि जो काही शेतमाल उत्पादन करतो त्यासाठी लागणारे निविष्ट असू देत, अवजार असू देत, बियाणं खतं कीटकनाशक असू देत ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तो ग्राहक आहे. आता एक तर राज्यातला 80% शेतकरी अल्पभूधारक आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आपापल्या शेतीमध्ये ज्यावेळी काम करतो त्यासाठी लागणाऱ्या निविष्ट खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊ दे किंवा कुठल्या ठिकाणी जाऊ दे तर ह्यामध्ये शेतकऱ्याची पत अपेक्षित तेवढी राहत नाही, मानसन्मान मिळत नाही आणि तुटपुन मर्यादित गोष्टीसाठी क्षेत्रावरती जो काम करणार असल्यामुळं म्हणजे त्या मजुराच्या टंचा एकीक त्याचबरोबर तंत्रज्ञान मिळवण्यासाठी देखील अडचण येते. त्याचबरोबर जो काही उत्पादन खर्च आहे बियाणं असू दे, खतावर असू दे, कीटकनाशक असू दे किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीत असू दे तर तो एक एक पडलेला असतो. त्यामुळे थोडंसं शेतकऱ्यांचं उत्पादकताही घटते आणि जो काही प्रत्येक गोष्ट खरेदी करतो त्यामध्ये उत्पादकता जास्त किंमत मोजावी लागते आणि विक्री करताना तो थेट मोठ्या चांगल्या बाजारपेठेत संपर्क साधू शकत नाही ना थांबू शकत, त्यामुळे त्यांना जो मिळेल त्या बाजारामध्ये दरामध्ये त्याला विक्री करणं भाग पडतं. अशावेळी सगळ्यात चांगलं उत्तर आहे तर ते गटशेती. यामध्ये आपण गटशेती आणि शासनाने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शासनानं ह्यावर्षी पाणी फाउंडेशनच्या बरोबर उमेद पाणी फाउंडेशन आणि शासनाचा कृषी विभाग यांनी एकत्र येऊन संयुक्त पद्धतीनं राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी गटशेतीला प्रोत्साहन देण्याचं एक फार मोठं काम सुरू केलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2 ते 3 सहाय्यक कृषी अधिकारी जे आमचे आहेत तर हे प्रत्येक समर्पित पद्धतीनं आगामी 4 महिन्यासाठी गटशेतीवरती काम करणार आहेत. त्यामध्ये गट संघटन करणं, त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांची जे काही तंत्रज्ञान आहेत SOP म्हणून आपण त्याला तर ते आपण SOP निश्चित करणं आणि ते पुढे भविष्यात पूर्ण हंगामामध्ये वापरण्यासाठी त्यांना मदत करणं, त्याच्या संपर्कात राहणं आणि सातत्याने भेट देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी भाग पाडणं हेच नाही तर यामध्ये आता सध्या मजूर टंचाईचा प्रश्न आहे तर दुसरा कोण मदत करेल अशी अपेक्षा नाही. तर यामध्ये गटातील लोक एकमेकाला मदत करतात आणि पूर्ण त्यांचाही एकमेकाचा जे काही अपुरेपणा होता मजुरांच्यामुळे शेती करण्यामध्ये जे काही मनोधैर्य कमी होत होतं किंवा वेळेत काम होत नसल्यामुळे नुकसानही होत होतं किंवा एखादं निविष्ट खरेदी करताना किरकोळ खरेदी करत असल्या कारणानं शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं जे काही मानसन्मान मिळत नव्हता तो प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना कारण गटानं खरेदी होते त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकरच्या 15-20 एकरची खरेदी करतो त्यामुळे त्यांना एक सन्मानानं वागणूक मिळते. त्याचबरोबर कमी खर्चात निविष्ट उपलब्ध होतात, गावात उपलब्ध होतात, वाहतुकीचा खर्च करावा लागत नाही. त्याचबरोबर जे काही शेतमाल तयार होतो तो विक्री व्यवस्थेमध्ये देखील त्यांचा फार मोठा एक दबदबा तयार होत आहे कारण 15-20 एकरची ज्यावेळी शेतमाल विक्री होते तरी थेट कंपन्या किंवा थेट प्रोसेसर देखील त्यांच्या संपर्कात येतात त्यामुळे मध्यस्थांची साखळी जे काही एक नवीन एक पुरवठा साखळी तयार होत आहे की ज्यामध्ये कमीत कमी मध्यस्थ असतील आणि शेतकऱ्याला त्यामध्ये नफाही मिळेल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा आत्मविश्वास तयार होत आहे आणि उत्पादन खर्च वाढून जे काही एकूणच जगण्यासाठी

0: सूत्र असू दे किंवा शेती करण्याचा, व्यावसायिक शेती करण्यासाठी ते जो महत्वाचा भविष्यातला जो वेध आहे तो ह्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. वाढलेलं प्रत्येक निविष्ट खरेदी करता शेतकरी हा जो काही प्रत्येक जे काही शेतीसाठी लागणारे निविष्ट आहेत ते खरेदी करताना ग्राहक आहे आणि शेतमाल जो विकतो शेतमाल पिकवतो त्यासाठी तो विक्रेता देखील आहे आणि दोन्हीमध्ये अल्पभूधारक असल्या कारणानं तो त्याची जी काही अपेक्षित क्षमता डिलिंग कॅपॅसिटी म्हणून आपण व्यवहार करताना जी काही ही लागते क्षमता असते ती मर्यादित असते त्यामुळे तो एकाकी असल्यामुळे फार मोठं पुढे जाऊ शकत नाही. अशा वेळी गट शेती एक चांगलं उत्तर आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत आणि कृषी विभाग आणि उमेद एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.
1: हो खरंय सर. श्रोते हो, खरीप हंगामाच्या अनुषंगानं अत्यंत उपयुक्त अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी आपल्याला दिली. कृषी विभागाच्या तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. पिकांचं नियोजन योग्य प्रकारे करा. प्रमाणित बियाण्यांची निवड करा. माती परीक्षणाला प्राधान्य द्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साध्य करा. हाच संदेश आपल्याला नामदेव परीट सरांनी आपल्याला दिला. सर धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भरघोस उत्पादन होऊन आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग निश्चितच खुला होईल. आपणा सर्वांना यंदाचा खरीप हंगाम यशाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ हीच सदिच्छा. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आपण ऐकत आहात 1143 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आजच्या काही आमच्या ठळक कार्यक्रमांची तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते. थोड्याच वेळात म्हणजे 8:40 पर्यटनावर आधारित कार्यक्रम कोकण दर्शन. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कराटेश्वर, केशवसूत स्मारक, आरेवारे बीच आणि जलक्रीडा याविषयी. सहभाग आहे हर्षदा भिडे, अमेय धोपटकर आणि मिलिंद मिरकर यांचा. निवेदन आहे सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचं. लेखन केले सोनाली सावंत यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. श्रोते हो, आज सकाळी 9:30 प्रसारित होणाऱ्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ज्ञानभाषा ते करिअर भाषा, संस्कृतच्या नव्या वाटा याविषयी डॉक्टर कल्पना आठले यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. दुपारी 12:00 प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ कार्यक्रमात महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी योगशिक्षिका सुशीला बन्सवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद, तसंच पनीर बुर्जीरोल ही रेसिपी सांगितली जाईल आणि आठवणीत लगावी या सदरात हळदागावची माहिती. लेखन निवेदन मैथिली भोकरे यांचं. श्रोते हो, आज संध्याकाळी 5:10 पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात होणारा रोजगार मेळावा 2026 या कार्यक्रमाचं थेट प्रसारण कार्यक्रम संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून होणार आहे. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आजचे ठळक कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी श्रोतेहो, सकाळचे 7:40 आणि 26 सेकंद झाली आहेत. आता भावधारा. श्रोतेहो, शब्दांच्या भावनेला अचूक पकडून त्याला सुरा

सर्वांचं अथांग कोंदण देणारे आणि मराठी भावगीताला खऱ्या अर्थानं घराघरापर्यंत पोहोचवणारे श्रेष्ठ संगीतकार म्हणजे यशवंत देव. त्यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत श्रोतेहो आपल्याला ऐकवतेय. गायक आहेत अरुण दाते.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पान.

श्रोतेहो, क्लिष्ट आणि अवघड चालीसुद्धा सर्वसामान्यांच्या ओठावर सहज रुळवण्याची किमया करणारे स्वरांचे अनोखे जादूगार म्हणजे संगीतकार श्रीनिवास खळे. भावधारा कार्यक्रमात त्यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकवते. स्वर आहे अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांचा, रचना मंगेश पाडगावकर यांची.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

श्रोते हो, आपल्या अद्भुत संगीतातून मराठी गीतांना एका वेगळ्याच उंचीवर नेणारे अलौकिक संगीतकार म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर. त्यांनी संगीतबद्ध केलेलं शंकर वैद्य यांचं गीत ऐकवतेय. स्वर आहे अरुण दाते यांचा.

श्रोते हो, अरुणदाते यांनी गायलेलं शंकर वैद्य यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, काही वेळात म्हणजेच सकाळी 8:40 आपण पर्यटनावर आधारित कार्यक्रम ऐकणार आहोत, कोकण दर्शन. आणि आज या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत कराटेश्वर, केशवसुत स्मारक, आरेवारे बीच आणि जलक्रीडा या विषयावरची माहिती. पण श्रोते हो, त्याआधी जगभरातील घडामोडी जाणून घेऊया. ऐकूया 8 समाचार प्रभात, 7:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून. ही सर्व बातमीपत्रं आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. आता सविस्तर बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा

यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल. परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं. तर भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं. अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास, स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त आधारस्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे. याचा लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले, त्यामध्ये 30% महिला आहेत असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे असंही मांडवीय यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या. निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारतासाठी महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननं जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं. इराणी बंदरं आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे. इराणशी जवळपास 4 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. नाकेबंदी उठवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून अधोरेखित होतो असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे. दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते असं पेझेशकियान यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे.
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून

0: दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत, तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत, विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं यासंदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 4 राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला. या बैठकीत पुनर्परीक्षा मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील, असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज आडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या FIH महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर दीपिका सोरेंगनं 1 गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान. महाराष्ट्रासह तेलंगण, उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण, गोवा आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे, तर आसाम, मेघालय, सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदर आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 1,143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि ही आहे आजची आमची पहिली सभा. या पहिल्या सभेत श्रोते हो आपल्या समवेत आहे मी अनघा योगेश मगदुम. सकाळचे 8:41 झालेत. आता प्रसारित करीत आहोत पर्यटनावर आधारित कार्यक्रम कोकण दर्शन. निवेदन आहे सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचं, लेखन सोनाली सावंत यांचं आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
2: दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी।
0: रसिक श्रोते हो नमस्कार, कोकण दर्शनच्या आजच्या या सफरीत मी आहे तुमच्या सोबत वंदना मुसळे
1: आणि मी आहे सोनाली सावंत। आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत।
0: निळ्या शार लाटांवरती रुपेरी हे ऊन,
1: हिरव्यागार झाडीमधून वाजते वाऱ्याची ही धून,
0: कराटेश्वराच्या चरणी करतो आम्ही वंदन,
1: निसर्ग फुलवितो हे कोकणी जीवन, निसर्ग फुलवितो हे कोकणी जीवन।
0: श्रोते हो, या मालिकेच्या मागच्या भागात आपण गणपतीपुळे तिथं वसलेलं श्री गणेशाचं सुंदर मंदिर, जागृत ग्रामदेवी चंडिका मंदिर आणि अथांग समुद्र पर्यटनाची सफर केली होती।
1: आज दुसऱ्या भागात सुरुवातीला आपण गणपतीपुळ्याच्या जवळच असणाऱ्या एका पवित्र आणि निसर्गरम्य अशा स्थानाकडे जाणार आहोत, जे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे।
0: श्रोते हो, गणपतीपुळ्याला आल्यानंतर केवळ समुद्र किनारा न पाहता पर्यटकांची पावलं आवर्जून वळतात ती एका जागृत देवस्थानाकडे, ते म्हणजे कऱ्हाटेश्वराचं देऊळ। अनेकांचं कुलदैवत असणारा हा कऱ्हाटेश्वर पर्यटकांसाठी धार्मिक पर्यटनाचं एक अतिशय महत्त्वाचं स्थान म्हणून ओळखला जातो।
1: डोंगराच्या कड्यावर जिथे खाली अथांग अरबी समुद्र गर्जना करीत असतो तिथे हे मंदिर वसलंय। मंदिरात प्रवेश करतानाच एका बाजूला समुद्राच्या अथांगतेचं दर्शन होतं, तर दुसऱ्या बाजूला मंदिराची शांतता मनाला भुरळ पाडते।
0: जेव्हा समुद्राच्या मोठ्या लाटा इथल्या काळ्या पाषाणावर, इथल्या खडकांवर आदळतात, तेव्हा तो आवाज आपले कान अगदी तृप्त करून जातो। गणपतीपुळ्याला येणारे पर्यटक इथे केवळ देवदर्शनासाठी येत नाहीत, तर या निसर्गरम्य वातावरणात घटकाभर शांत बसून मानसिक सुख मिळवण्यासाठी येतात। म्हणूनच कऱ्हाटेश्वर हे भक्ती आणि निसर्गाचा एक अप्रतिम असा संगम ठरलंय।
1: श्रोते हो, याच कऱ्हाटेश्वर मंदिराविषयी आता ऐकूया हर्षदा भिडे यांच्याकडून।
3: रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडजवळील नांदिवडे येथे समुद्राच्या कुशीत वसलेले स्वयंभू शंकराचे कऱ्हाटेश्वर मंदिर आहे। हे मंदिर साधारणपणे 800 ते 1000 वर्षापूर्वीचे जुने असावे। या मंदिराचं बांधकाम समुद्र किनाऱ्यालगत डोंगर उतारावर केलेले आहे। मंदिर बांधण्यासाठी जांभा दगड आणि खांबाचा वापर करण्यात आला आहे। मंदिराची रचना पारंपरिक कोकण शैलीची आहे। या मंदिराच्या बाजूला एक गोमुख आहे, ज्यातून 12 महिने गोड्या पाण्याचा झरा अखंड वाहत असतो। समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या अगदी जवळ गोड पाण्याचा झरा असणे हे एक निसर्गाचे नवलच मानले जाते।
1: रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड किल्ल्याच्या सान्निध्यात अथांग अरबी समुद्राकाठी वसलेलं प्राचीन कऱ्हाटेश्वर मंदिर इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम आहे। शिलाहार काळातलं मानलं जाणारं हे देऊळ स्वयंभू शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे। देवळाजवळच समुद्राच्या खाऱ्या पाण्याशेजारी अखंड वाहणारा गोड्या पाण्याचा गोमुख झरा हे इथलं विशेष आकर्षण।
0: पारंपरिक कौलारू रचना, शांत परिसर आणि पौराणिक आख्यायिका यामुळे कऱ्हाटेश्वर मंदिर कोकणातलं एक वैशिष्ट्यपूर्ण असं आध्यात्मिक स्थळ ठरतं।
1: गणपतीपुळ्यापासून अगदी जवळ असलेलं मालगुंड हे गाव मराठी साहित्य विश्वातील अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण हे गाव आहे मराठी कवितेचे आद्य आधुनिक कवी केशवसुत यांचं जन्मगाव। तुतारी, नवा शिपाई या

0: सारख्या कवितांमधून नवचैतन्य जागवणाऱ्या केशवसुतांनी मराठी कवितेला आधुनिक विचारांची दिशा दिली.
1: श्रोतेहो, मालगुणमध्ये उभारण्यात आलेलं केशवसुत स्मारक म्हणजे साहित्यप्रेमींसाठी एक प्रेरणास्थान आहे. या स्मारकात केशवसुतांच्या साहित्याचा परिचय करून देणारी माहिती, त्यांचे हस्तलिखित संदर्भ, छायाचित्र आणि साहित्य वारशाची जपणूक आपल्याला पाहायला मिळते.
0: याविषयीच अधिक जाणून घेऊया अमेय धोपटकर यांच्याकडून.
2: नमस्कार. गणपतीपुळे या प्रसिद्ध पर्यटन स्थळा शेजारी असलेलं गाव म्हणजे मालगुण. आधुनिक मराठी कवितेचे जनक असं ज्यांना म्हटलं जातं, त्या कविवर्य केशवसुतांचं जन्मगाव म्हणजे मालगुण. 1991 साली पद्मश्री मधुमंगेश कर्णिकांच्या पुढाकारानं या इथं केशवसुत स्मारकाची स्थापना झाली. केशवसुत स्मारकाच्या उद्घाटनाला पद्मश्री तसेच ज्ञानपीठ विजेते आपल्या सर्वांचे लाडके मराठी कवी कुसुमाग्रज उपस्थित होते. आज संपूर्ण 1 एकरमध्ये पसरलेला हा परिसर म्हणजे मालगुण गावचा एक प्रकारचा अभिमानाचं स्थान आहे. या गावामध्ये पर्यटक येत असतात. कोकण मराठी साहित्य परिषद ह्या मधुमंगेश कर्णिकांनी उभ्या केलेल्या संस्थेचे साहित्यिक कार्यक्रम या इथं घडत असतात. उद्घाटन प्रसंगी कुसुमाग्रज असं म्हणाले होते की मालगुण ही मराठी कवितेची राजधानी आहे. त्याचप्रमाणे या स्थळाला कवितेची पंढरी किंवा कवितेची राजधानी असं म्हणूनच आज संबोधलं जातं. मराठीतले सर्व साहित्यिक, कोकणवासीय सर्व साहित्यिक, कवी हे सातत्याने या इथं भेट देत असतात. आज जर तुम्ही त्या तिथं आलात तर तुम्हाला पर्यटकांची देखील त्या तिथं रेलचेल दिसते. मराठी वाचणारा, मराठी ऐकणारा आणि मराठी बोलणारा प्रत्येक मराठी माणूस हा गणपतीपुळ्याला आल्यानंतर कविवर्य केशवसुतांच्या या जन्मस्थळी नक्कीच भेट देत असतो. पर्यटकांनी तिथे आल्यावर पाहायला त्याला काय मिळतं असा जर प्रश्न विचारला तर त्या तिथं कविवर्य केशवसुतांचा जिथं जन्म झाला ते त्यांचं जन्मघर अगदी मूळ स्वरूपात तसंच जतन करून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मूळ कोकणी कवलारू घर, ओटी पडवी आणि खालती मातीची सारवलेली जमीन, कोकणात आल्याचा एक विलक्षण अनुभव त्या तिथे येतो. मग तिथूनच पुरू लागतात केशवसुतांच्या एक एक कविता. असा हा परिसर आपल्याला एक वेगळी ऊर्जा देतो. म्हणून ह्या भागात येणारे सर्व पर्यटक ह्या स्थळाला आवर्जून भेट देत असतात. त्याचबरोबर या इथं साहित्यिकांची मांदियाळी कायमच चालू असते. आपण असं सांगू शकतो की मराठी लिहिणारा, मराठी वाचणारा असा कोकणातला जो कोणी साहित्यिक आहे, जो कोणी वाचक आहे, प्रत्येक जण या इथं आलेलाच आहे. कारण या इथं असलेली ऊर्जा ही अतिशय फलदायी अशी म्हणू शकतो आपण तिला, की इथं येऊन गेल्यानंतर साहित्यिकांना वेगवेगळ्या प्रकारची स्फूर्ती मिळते आणि एक तुतारी द्या माझा आणूनी फुंकी देते मी सुप्राणाने असं म्हणणाऱ्या केशवसुतांनी जी तुतारी गुलामगिरीच्या, नैराश्याच्या आणि अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये फुंकली ती आजही नवमनांमध्ये जागृती करत असते, चैतन्य फुंकत असते याचा आपल्याला अनुभव येतो. या स्थानी पर्यटकांना आल्यानंतर पाहायला असं एक ग्रंथ झालं नाही, महाराष्ट्र शासनाच्या ब वर्गात मोडणारं, आता अ वर्गामध्ये ज्याची निवड झाली असं ग्रंथ झालं या इथं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मराठी साहित्यामध्ये कविता लिहिणारे जे जे कोणी मराठी कवी आहेत या सर्वांचं एक कवी दालन या इथं आहे, ज्यामध्ये सर्व नामवंत कवींची माहिती, त्यांच्या प्रचलित कविता, त्याचबरोबर त्यांची कार्यपद्धती या संदर्भातली एक माहितीचं दालन या इथं उभारण्यात आलेलं आहे. सुंदर असा माडांनी वेढलेला निसर्ग, त्याचबरोबर ह्या कवींचा त्यांच्या कवितांचा सहवास हा एक वेगळी ऊर्जा देत असतो. एक मोठा रंगमंच या इथं उभा करण्यात आलेला आहे. या रंगमंचावरून साहित्यिक कार्यक्रम सातत्याने घडताना आपल्याला पाहायला मिळतात.
0: धार्मिक पर्यटनाच्या जोडीलाच रत्नागिरीतले हे समुद्र किनारे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतात. नेवरे आणि आरेवारे इथला हा जो काही परिसर आहे तो गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांचं आवडतं ठिकाण बनत चाललंय. श्रोते हो, आरेवारेचा समुद्र आणि तिथे भणाणणारा वारा अनुभवावा तो थेट तिथे जाऊनच.
1: या भागातली रस्त्यांची नागमोडी वळणं आणि त्या वळणांवरून दिसणारं अथांग समुद्राचं अप्रतिम असं सौंदर्य खरंच आपल्या डोळ्यांचं पारणं फिटून जातं. संध्याकाळच्या वेळी इथला सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक खास गर्दी करतात. मावळतीला जाणाऱ्या सूर्याचे ते तांबूस सोनेरी रंग

0: समुद्राच्या पाण्यात विरघळताना पाहणं हा एक जादुई अनुभव.
1: आजचा तरुण पर्यटक केवळ निसर्ग सौंदर्य पाहत नाही, तर त्याला निसर्गाच्या सोबतीने काहीतरी थरारक देखील अनुभवायचं असतं. हीच गरज ओळखून नेवरे आणि आरेवारे या भागात आता पर्यटनाचं स्वरूपही बदलताना दिसतंय. याविषयीच आपल्याला माहिती देत आहेत इथले मार्गदर्शक मिलिंद मिरकर.
2: नमस्कार, मी मिलिंद मिरकर. माझं गाव आहे नेवरे काजीरवाटी. येथे पर्यटन आणि नवीन जे गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायव्हिंग साठी येथे खूप अशी पर्यटक यायला लागलेले आहेत. आणि आम्ही इकडे गाववाले खूप असं त्या पर्यटकांची काळजी घेतो आणि पर्यटक सुद्धा त्याला खूप चांगल्या प्रकारे चांगला फीडबॅक देत आहेत आम्हाला की वॉटर स्पोर्ट्स आहेत किंवा स्कुबा डायव्हिंग आहे, तर यावरती आम्ही सुरक्षा पण देतोय आणि चांगल्यापैकी त्याचा ते आस्वाद सुद्धा घेत आहेत.
0: श्रोते हो, या भागात आता पर्यटकांसाठी झिप लाईन, समुद्राच्या तळाशी असणारं सुंदर जग पाहण्यासाठी स्कुबा डायव्हिंग आणि लाटांशी 2 हात करण्यासाठी वॉटर स्पोर्ट्स यासारख्या आधुनिक सुविधा उत्तमरित्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळेच पर्यटकांचा आनंद आता द्विगुणित झाला आहे.
1: या ग्रामीण भागातल्या पर्यटनातून इथेच रोजगार निर्मितीही चांगल्या प्रकारे होत आहे. पर्यटकांचाही अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे.
2: आता जर तुम्ही गणपतीपुळ्याच्या बाहेर जर विचार केला तर गणपतीपुळ्याला जे येणारे पर्यटक आहेत ते खूप असतात. आता गणपतीपुळ्यामध्ये पण याचा गेल्या 8-10 वर्षापासून चांगल्यापैकी हे चालू आहे, परंतु जे ओव्हरफ्लो होतात कस्टमर्स किंवा पर्यटक म्हणू आपण त्यांना, ते मग बाजूच्या गावामध्ये यायला बघतात. तर आज आरेवारे किंवा जे आमचं नेवरे आहे त्या नेवरे गावामध्ये बऱ्याच आता सुविधा पर्यटकांसाठी सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्कुबा डायव्हिंग जो विषय आहे, स्कुबा डायव्हिंगला बरेच म्हणजे देशातील आणि विदेशातील किंवा महाराष्ट्रातील म्हणजे थोडीशी उत्सुकता असते की बाबा याच्यामध्ये आपण समुद्राच्या अंतराळामध्ये काय आहे ते पाहण्याची एक उत्सुकता असते. तर उत्सुकतेपोटी ते बरेचसे लोक आपल्याकडे आता आकर्षित होत आहेत आणि नेवऱ्यामध्ये त्याचा जो एक नैसर्गिक स्रोत मिळालेला आहे स्कुबा डायव्हिंगसाठी तो खूप छान आहे आणि त्याला पर्यटकांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सोबत वॉटर स्पोर्ट्स मध्ये पण बनाना राईड म्हणा किंवा इतर ज्या ह्या आहेत त्याच्यामध्ये बंपर राईड येते किंवा 3-4 प्रकार येतात, डिस्को येतो, तर ह्या सर्व सुविधा तिकडे आपल्याकडे आता उपलब्ध आहेत म्हणजे नेवऱ्याच्या बीचवरती पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा. आरेवारेमध्ये एक झिपलाईन म्हणून आहे, झिपलाईनचं पण खूप चांगल्यापैकी प्रसिद्धी झालेला आहे आणि सुमारे आज 150 ते 200 पर्यटक तिथे येऊन त्याचा लाभ घेत आहेत. मी एक स्वतः MMB म्हणजे मेरीटाईम बोर्ड आणि जलजीविका म्हणून एक संस्था आहे रत्नागिरीमध्ये, तर त्यांच्या मार्फत दाखवली ते राजापूर येथे मी स्वतः 7-8 कार्यक्रम घेतले होते. त्याच्यामध्ये अवेअरनेस जो आहे म्हणजे पर्यटकांपेक्षा ज्या गावामधली जी लोक आहेत स्थानिक त्यांनी येणाऱ्या पर्यटकांची काळजी घेतली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे येणारा पर्यटक हाच तुम्हाला पैसे देणार आहे हे त्यांना पण समजलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक बाबा कोणाचा वडापाव असेल, कोणाचं टॉयलेट किंवा जे इतर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, सरबताचा स्टॉल असेल किंवा चेंजिंग रूम असेल, ह्या संधी खूप आहेत, स्काय लिमिट आहेत एकदम. तर त्या लोकांना पण आता समजलं की बाबा इकडे आंब्याचा सीझन असेल त्या वेळेला आंबे आपण विकू शकतो पर्यटकांना, किंवा ज्या वेळेला येतात त्या वेळेला छोट्या छोट्या गाड्यांनी त्यांना रेल्वे स्टेशन ते आपल्या इथपर्यंत आता बरेचसे होमस्टे किंवा रिसॉर्ट झालेले आहेत त्या रिसॉर्ट पर्यंत आणून सोडणे हे बरेचशी लोक आता करायला लागलेत आणि ते थोडस बरीच म्हणजे जी रोड साईड लोक आहेत ती त्या मार्गामध्ये यायला लागलेले आहे म्हणजे आता रोजगार चांगल्यापैकी मिळालेला आहे तिथे आपल्या इकडे.
1: बघा, कोकणातल्या ग्रामीण भागातून विशेषतः इथल्या समुद्र किनाऱ्यांमधून आणि इथल्या निसर्ग सौंदर्यातून पर्यटकांना इकडे खेचून आणण्याची उपजत ताकद आहे. याच ताकदीचा उपयोग करून आमच्या या ग्रामीण भागातील तरुण मंडळींनी होमस्टेसारखे व्यवसाय इथे गेल्या काही वर्षांपासून अत्यंत उत्तमरित्या चालवलेले आहेत.
0: पर्यटकांसाठी वेगवेगळ्या खेळांचा आनंद आपण इथे उपलब्ध करून देत आहोत, मात्र हे सगळं करत असताना स्थानिक व्यावसायिकांना काही वेळेला मोठ्या नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागतो. या संदर्भातच बोलताना मिलिंद

0: कर म्हणतात?
1: आमच्या इकडचे ज्या बॅकवॉटर म्हणतो आपण आणि वरून येणाऱ्यांना द्या, म्हणजे ह्यांचं आता असं झालेलं आहे की त्या पूर्णपणे भरलेल्या आहेत, त्याच्यामुळे पाणी फार कमी राहतं त्याच्यामध्ये, आणि ज्या बोटी येणाऱ्या असतात त्या फक्त भरतीला म्हणजे अमावस्येला किंवा पौर्णिमेच्या वाट बघत बसतात, त्याच्यामुळे भरपूर असे धोके आहेत. तर हा जो गाळ उपसला गेला तरी पण बऱ्याचशा आमच्या ज्या तिकडच्या जेवढे आम्ही वॉटर स्पोर्ट्स किंवा स्कुबावाले जेवढे आहोत, तर त्यांना सगळ्यांना तो एक चांगल्यापैकी दिलासा मिळू शकेल. तर जर त्या गाळ निघाला, थोडक्यात सांगायचं म्हणजे नेवऱ्याची खाडी असेल किंवा आरेवारीची खाडी असेल, तर ती एक बाबा शासनामार्फत किंवा एनजीओ मार्फत कुठल्या तरी लवकरात लवकर आम्हाला गाळ उपसून देणे म्हणजे आम्हाला क्रमप्राप्त वाटते आता तिकडे.
2: पर्यटनाच्या माध्यमातून कोकणात पैसा आणण्याची ताकद नक्कीच आहे, यात तिळ मात्र शंका नाही. कोकणाच्या मातीत दडलेलं हे पर्यटनाचं अर्थकारण ज्यांनी ज्यांनी ओळखलं त्यांना इथल्याच लाल मातीत उत्तम रोजगार मिळालाय.
3: निसर्गाने मुक्त हस्ते केलेल्या या वरदानाची जपणूक करत साहसी खेळ आणि धार्मिक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी श्रोतेहो गणपतीपुळे आणि आरेवारे परिसरात तुम्हीही नक्की या असं निमंत्रण आम्ही तुम्हाला देतोय.
1: पर्यटन वाढीसाठी कसं आहे की आज शनिवार रविवार म्हणजे तो कुठल्याही महिन्याचा असू दे किंवा ज्या वेळेला गरमीच्या सुट्टी डिसेंबर असेल किंवा तुमची दिवाळी असेल त्यावेळेला पर्यटक प्रचंड येतो इकडे, आणि त्या दिवशीचे शनिवार रविवार म्हणजे पर्यटकांना राहायला पण मिळत नाही आणि गाडीची पार्किंग पण करायला मिळत नाही, एवढे पर्यटक येतात आणि ते दुसऱ्या गावामध्ये जातात. तर थोडस आमच्या सारख्या ग्रामपंचायत किंवा शासनाने थोडेफार जर उपक्रम केले अवेअरनेसची, एक बाबा पर्सनल ज्याची जागा आहे तो तिकडे पार्किंग करू शकतो, याच्यामध्ये पण चार पैसे मिळू शकतात लोकांना. त्याच्यानंतर तिकडच्या ग्रामपंचायतीने चांगल्यापैकी जर पर्यटनाच्या बाबतीत लक्ष दिला तर तिकडच्या ग्रामपंचायतींना पण त्याचं चांगल्यापैकी उत्पन्न आणि लोकलना पण चांगल्यापैकी उत्पन्न मिळू शकतो आणि पर्यटन वाढ चांगली होऊ शकते. मुळात आधी आपल्या इकडे राहण्याची व्यवस्था आणि येणाऱ्या लोकांना बाथरूम आणि पाण्याची व्यवस्था ही मुळात झाली पाहिजे, तरच पर्यटन वाढणार आहे.
2: मातीचा हा गंध अथांग सागर,
3: कोकणच्या कुशी तलाभे सुखाचा बहर,
2: वाटे पुन्हा पुन्हा यावे अशी ही नगरी,
3: सदा स्मरत राहाल ही कोकणची मुसाफिरी,
2: सदा स्मरत राहाल ही कोकणची मुसाफिरी.
3: चला तर मग कोकण दर्शनच्या या आजच्या भागातून मी वंदना मुसळे
2: आणि मी सोनाली सावंत आम्ही तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू पुढच्या भागात कोकणातल्याच अशाच एखाद्या सुंदर सफरीसह. तोपर्यंत ऐकत रहा तुमचा आवडता कार्यक्रम कोकण दर्शन,
3: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
4: नमस्कार.
2: कोकण दर्शन या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे.
3: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन,
2: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
4: दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी.
5: कोकण दर्शन हा पर्यटनावर आधारित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 9:37 झालेत. आता ऐकणार आहोत कार्यक्रम लख लख चंदेरी, अर्थातच आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करते ॲनिमल या चित्रपटातील अरिजित सिंग यांनी गायलेल्या गीतानं. गीतकार आहेत सिद्धार्थ गरिमा आणि संगीतकार आहेत श्रेयस पुराणिक.

लखलख चंदेरी या कार्यक्रमात श्रोते हो आता कबीर सिंग या चित्रपटातलं गीत ऐकवतीये. स्वर आहे श्रेया घोषाल यांचा, गीतकार इरशाद कामिल आणि संगीतकार अमाल मलिक.

0: उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला. उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
2: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञानभाषा ते करिअर भाषा, संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
3: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे.
2: बरं.
3: AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीट साठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
2: तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
4: लखलख चंदेरी हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकूया पद्मावत या चित्रपटातील श्रेया घोषाल आणि स्वरूप खान यांनी गायलेलं गीत. AM तवराज यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे संजय लीला भन्साली यांनी.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, लखलक चंदेरी कार्यक्रमात शेवटी ऐकवते बागी 2 या चित्रपटातील जुबिन नौटियाल यांनी गायलेलं गीत. सईद कादरी यांची रचना, संगीतबद्ध केली आहे मिथुन यांनी.

बागी टू या चित्रपटातील गीताबरोबरच श्रोते हो आजचा लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 9:19 झालेत. आमची पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरात विरामानंतर.

0: आकाशवाणी रत्नागिरी श्रोते हो, 9:30 आणि 53 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ज्ञान भाषा ते करिअर भाषा, संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण सर्वांचं मी रेडिओ मित्र रोहित देव मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आज जेव्हा आपण करिअरचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर आय टी, मॅनेजमेंट, मेडिकल

0: इंजिनिअरिंग, लॉ यासारखी क्षेत्र येतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आज अशी एक भाषा तरुणांना रोजगाराच्या अभूतपूर्व संधी देते आहे जी जगातील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. हा, तुम्ही बरोबर ओळखलत, मी बोलतो आहे संस्कृत भाषेबद्दल. ज्ञान भाषेपासून ते अगदी करिअरच्या भाषेपर्यंत संस्कृत भाषेकडे कशा पद्धतीनं पाहिलं जातं या विषयावरती आपल्याशी आज बोलण्याकरता आम्ही निमंत्रित केलं आहे डॉक्टर कल्पना आठले मॅडम यांना. मॅडम सध्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी इथं कला शाखेच्या उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे त्याच महाविद्यालयामध्ये संस्कृत विभाग प्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय नागपूर यांचं रत्नागिरीमध्ये जे उपकेंद्र आहे त्या उपकेंद्राच्या स्थानिक सल्लागार समितीवरती सदस्य म्हणूनही मॅडम काम करत आहेत. तेव्हा अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर आज संस्कृत भाषेमध्ये कशा पद्धतीनं एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला चांगलं करिअर करता येऊ शकतं याविषयी आपण मॅडमकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार
0: मॅडम. सगळ्यात सुरुवातीला आम्हाला तुमच्याकडून असं जाणून घ्यायला आवडेल की संस्कृत भाषा ही केवळ स्तोत्रांपुरती किंवा पूजा अर्चा करण्यापुरती मर्यादित भाषा आहे असा एक काही वेळा समज असतो, पण आजच्या आपल्या विषयानुसार संस्कृत ही ज्ञानभाषा ते करिअर भाषा कशी काय बनते, काय सांगाल?
1: संस्कृत भाषा ही आपल्या भारतीयांना मिळालेला एक उत्तम वारसा आहे असं मला वाटतं. संस्कृत ही संस्कृताश्रिता असं जे म्हटलं आहे त्याचा अर्थ असा आहे की भारतीय संस्कृती ही संस्कृत भाषेच्या आधाराने आपण समजून घेऊ शकतो. संस्कृत भाषेच्या इतिहासाचा विचार केला तर जवळपास किमान 5000 वर्षांचा इतिहास या भाषेला आहे असं म्हणू शकतो, आणि त्यामुळे ह्या भाषेचा प्रचंड विस्तार साहित्य रूपातून आणि समाजातल्या त्या भाषेच्या अस्तित्वावरूनही आपल्याला म्हणता येईल. एक सांगायचं झालं तर भारतामध्ये इंग्रजी भाषा येण्यापूर्वी संस्कृत भाषेचं स्थान हे ज्ञानभाषा म्हणून इथे स्थिरावलेलं होतं. त्यामुळे अनेक विषयांवरचे ग्रंथ हे आपल्याला संस्कृतमध्ये पाहायला मिळतात की जे आजच्या काळाशी आपल्याला जोडता येऊ शकतात. भारतीय ज्ञानपरंपरेचा पाया हा संस्कृत भाषेमध्ये आहे असं यावरून आपल्याला म्हणता येतं.
0: बरं,
1: उदाहरणच द्यायचं झालं, आपल्याला माहिती आहे की आयुर्वेदाचे मूळ ग्रंथ हे संस्कृतमध्ये आहेत. तसेच आज जगभरात प्रचार झालेला योग मार्ग त्याचे सुद्धा मूळ ग्रंथ हे संस्कृतमध्ये आहेत. त्याचबरोबर गणिताचे संस्कृतमधले पुष्कळ ग्रंथ आणि आपल्याकडे मोठी परंपरा गणित अध्ययनाचीही होती हे आपल्याला दिसतं. आपल्याला शून्याचा शोध भारतीयांनी लावला हे माहितीच आहे. तर इतकी प्राचीन परंपरा गणितशास्त्राची सुद्धा आहे. खगोलशास्त्र, नाट्यशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक विषयांचं मूलभूत साहित्य हे संस्कृतमध्ये आहे. आणि ह्या सगळ्या साहित्याचा उपयोग आपल्याला आत्ताच्या काळामध्ये ज्या परिप्रेक्ष्यामध्ये करता येतो आहे ते म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्यामुळे केवळ संस्कृतच्याच नाही अनेक भाषांच्या अध्ययनाला याच्यातून चालना मिळालेली आहे आणि नवनवीन संधी याच्यामधून आता आपल्याला दिसत आहेत. संस्कृत ही स्तोत्रांची आणि पूजेची भाषा आहेच, परंतु त्याही पलीकडे संस्कृत भाषेचं जग मोठं आहे याची आपण नक्कीच दखल घेऊ शकतो.
0: आत्ता मॅडम तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देत असताना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याचा उल्लेख केलात, तर त्याला अनुसरूनच माझा पुढचा प्रश्न असा आहे, आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये आणि बदलत्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात ज्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असं म्हणतो त्यामध्ये संस्कृत भाषेला नेमकं काय स्थान देण्यात आलंय, काय सांगाल?
1: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP हे आता सगळीकडे माहीत असलेला शब्दप्रयोग आहे आणि याची अंमलबजावणी सुद्धा अनेक ठिकाणी सुरू झालेली आहे. अजूनही ती अंमलबजावणी पूर्णपणे व्हायला काही वर्ष जाणार आहेत, पण याच्यामुळे जी सुरुवात झालेली आहे ती नक्कीच नोंदवण्यासारखी आहे. संस्कृतच्या दृष्टीने जर विचार केला तर या धोरणामध्ये संस्कृतला विशेष स्थान मिळालेलं आहे. नेमकेपणानं बोलायचं झालं तर 4.16 असा जो त्याच्यामधला मुद्दा आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हा तर शाळेच्या टप्प्यावरचा मुद्दा आहे. 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना भारतीय भाषा

0: त्यांचं वैविध्य कळावं आणि त्याच्यामधून भाषेचा समृद्ध वारसा त्यांना समजावा म्हणून त्यांना असा प्रकल्प देण्यात यावा असं म्हटलेलं आहे की संस्कृतमधले शब्द आणि अन्य भाषांमधले शब्द यांची तुलना करून त्याच्यामध्ये काय साम्य आहे ते शोधावं. आपण असं ऐकतो किंवा म्हणतो की संस्कृत ही भारतीय भाषांची जननी आहे, याचा अनुभव विद्यार्थ्यांना यावा यासाठी हा प्रकल्प आहे आणि ह्याचं कुठलं मूल्यांकन सुद्धा अपेक्षित नाहीये. म्हणजे मुलांनी ह्या प्रकल्पामधून भाषेचा आनंद घ्यावा असं भाषांच्या अध्ययनाला प्रोत्साहन देणारं असं हे धोरण आहे असं मला वाटतं.
1: अरे वा.
0: शिवाय पुढच्या एका विधानामध्ये असं म्हटलेलं आहे की संस्कृत भाषा ही केवळ संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये नमूद केलेली भाषा नसून संस्कृतचं साहित्य हे व्यापक आहे याची या धोरणानं नोंद घेतलेली आहे. अनेक विषय संस्कृतमध्ये आहेत. मी मगाशी म्हटलं तसं की इंग्रजी भाषा इथे येण्यापूर्वी संस्कृत भाषा ही इथे ज्ञानभाषा होती. याचा अर्थच असा की एखाद्या विषयाचा ग्रंथ हा जर सगळ्या भारतातल्या लोकांना समजायचा असेल तर तो संस्कृतमध्ये लिहिला जात होता की जो आज इंग्रजीमध्ये कदाचित लिहिला जातो. भारत हा भाषा वैविध्यासाठी प्रसिद्धच आहे. त्यामुळे दक्षिणेकडच्या लोकांना जर उत्तरेकडच्या लोकांनी आपला ग्रंथ वाचावा असं वाटत असेल तर तो संस्कृतमध्ये लिहिला जात असे आणि त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संस्कृतमध्ये काही ना काही लेखन झालेलं आहे त्याची नोंद या धोरणामध्ये घेतलेली आहे. आणि तिथेच त्यांनी संस्कृत नॉलेज सिस्टीम असा शब्दप्रयोग सुद्धा केलेला आहे. संस्कृत हा शालेय आणि उच्च शिक्षणाच्या सर्व स्तरांवर विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा ज्ञानसमृद्ध करणारा पर्याय म्हणून उपलब्ध करून दिला जावा अशा प्रकारे शिक्षणाची रचना केली जावी असं सुद्धा या धोरणामध्ये म्हटलेलं आहे. तसंच ध्वनीशास्त्र आणि उच्चारणशास्त्र याला सुद्धा महत्व मिळेल या दृष्टीनं योजना करावी असा सुद्धा या धोरणाचा एक भाग आहे. आणि त्याच्यासाठी असं म्हटलेलं आहे की संस्कृत म्हणजे अवघड असा पण एक समज हा लोकांमध्ये असतो पण सरल मानक संस्कृत अशी एक रचना ही केली गेलेली आहे केंद्रीय स्तरावर. आणि अशा सोप्या संस्कृतमध्ये सगळं शिक्षण हे दिलं जावं किंवा सोप्या संस्कृतमध्ये पुस्तकं निर्माण केली जावीत आणि संस्कृत माध्यमातून संस्कृत शिकवलं जावं याला प्रोत्साहन या धोरणामध्ये दिलेलं आहे. भाषा शिक्षणाबाबत सुद्धा पुष्कळ विस्तारानं लिहिलेलं आहे की ज्या ज्या अभिजात भाषा आहेत म्हणजे संस्कृतसह पाली प्राकृत फारसी या भाषांच्या अभ्यासाला सुद्धा चालना मिळेल असं ह्या NEP मध्ये नोंदवलेलं आहे. संस्कृत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय स्तरावर त्रिभाषा अंतर्गत एक पर्याय असू शकतो असं सुद्धा याच्यामध्ये नोंदवलेलं आहे. आणि उच्च शिक्षणाच्या स्तरावर केवळ भाषा म्हणून न शिकवता समकालीन विषयांबरोबर जोडून नाविन्यपूर्ण पद्धतीनं शिकवण्याची व्यवस्था याच्यामध्ये अपेक्षित आहे. आपल्याला आता लॉ हा विषयाचा मगाशी उल्लेख झाला तर आता खरं तर भारतीय विधीशास्त्रामधलं LLB असं शिकण्याची सुद्धा सोय आहे. तर आपलं आधुनिक ज्ञान जे आहे ते ह्या संस्कृत भाषेबरोबर जोडून त्याची काहीतरी व्यवस्था केली जावी अशी व्यवस्था या NEP मध्ये आहे. आणि एक शेवटचं सांगायचं म्हणजे संस्कृत विद्यापीठं आहेत भारतामध्ये आणि ह्या विद्यापीठांनी केवळ संस्कृतचं शिक्षण न देता त्यांनी बहुविद्याशाखीय संस्था बनण्याच्या दृष्टीनं वाटचाल करावी आणि आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना द्यावी अशी अपेक्षा या धोरणामध्ये व्यक्त केलेली आहे. तसंच हस्तलिखित हा एक आपल्याकडे फार मोठा साठा आहे हस्तलिखितांचा आणि ज्या काळामध्ये मुद्रित साहित्य उपलब्ध नव्हतं त्या काळामध्ये हस्तलिखितांच्या माध्यमातून सगळं हे ज्ञान सर्वत्र जात असे. तर अशी लाखो हस्तलिखितं आजही भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जतन करून ठेवलेली आहेत. तर त्यांचं संकलन करणं त्याची नोंद करणं त्यांचा अनुवाद करून पुढे त्या कार्याला गती देणं असं सुद्धा या धोरणामध्ये सूचित केलेलं आहे. त्यामुळे एकूणच NEP आणि संस्कृत असा जर विचार केला तर भारतीय ज्ञानपरंपरा भारतीय भाषा आणि बहुभाषिक शिक्षण यांना प्रोत्साहन देताना संस्कृतला महत्वाचा आधारस्तंभ या धोरणाने मानलेले आहे असं म्हणता येईल.
1: म्हणजे मॅडम तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की संस्कृत भाषेला व्यवस्थितरित्या वेटेज किंवा महत्व NEP च्या पॉलिसीमध्ये देण्यात आलंय.
0: निश्चित.
1: मॅडम जर एखाद्या विद्यार्थ्याला संस्कृतमध्ये करिअर करायचं असेल तर उच्च शिक्षणाच्या कोणत्या संधी आहेत?
0: एकूण

0: संस्कृत शिक्षणाचा विचार करता सुरुवातीला मला तीन प्रवाहांची नोंद घ्यावीशी वाटते.
1: बरं.
0: एक म्हणजे आत्ता समाजामध्ये जी रूढ आहे की शाळेमध्ये, नंतर कॉलेजमध्ये आणि नंतर विद्यापीठामध्ये या क्रमानं संस्कृत शिकणं हे सर्वांना माहिती आहे. दुसरा जो प्रवाह आहे तो संस्कृत पाठशाळांचा आहे. मला हे सांगायला आवडेल की आज संस्कृत पाठशाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढते आहे, त्यामुळे तोही एक पारंपरिक शिक्षणाचा असा प्रवाह आहे. आणि तिसरा, अनौपचारिक पद्धतीनं सुद्धा संस्कृत शिक्षण घेणारे लोक आहेत की जिथे संस्कृत माध्यमातून शिकण्याची व्यवस्था आहे. या तीनही प्रवाहांचा विचार करता संस्कृतकडे ओढा असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आता वाढते आहे हे अतिशय चांगलं लक्षण आहे संस्कृतच्या दृष्टीनं असं मला वाटतं आहे. नवनवीन आव्हानं घ्यायला हे विद्यार्थी सिद्ध आहेत, त्यामुळे त्यांना आपल्याला तशा संधी ह्या द्यायला हव्यात. या उद्देशानं अनेक संस्कृत विद्यापीठं, महाविद्यालयं यासाठी प्रयत्न करत आहेत. आता आपण जे समाजामध्ये रूढ आहे तो जर प्रकार पाहिला तर 10वीपर्यंत 12वीपर्यंत संस्कृत विषय विद्यार्थी घेतात, परंतु आज अनेक शाळांमध्ये हा विषय शिकण्याची सोय नाहीये. परंतु महाविद्यालयामध्ये म्हणजे 12वीनंतर महाविद्यालयामध्ये जेव्हा विद्यार्थी प्रवेश घेतात त्यावेळेला जरी 10वी 12वीला संस्कृत नसलं तरीही संस्कृतची आवड असेल आणि आधी संधी मिळाली नाही, इच्छा असून असं असेल तर त्या विद्यार्थ्यांना आपण संस्कृत विषय घ्यायला परवानगी देतो. आणि मग त्यांना आधीचा अभ्यास आणि महाविद्यालयाचा अभ्यास यांना जोडण्यासाठी एक सेतू वर्ग, ज्याला ब्रिज कोर्स असं म्हणतात, तर तो आपण घेतो आणि त्यांना बी एला सुद्धा आपल्याला प्रवेश देता येतो. मग बी ए संस्कृत केल्यानंतर एम ए संस्कृत ही पद्धती आहेच. आता पुन्हा एनईपी मुळे त्याच्यात थोडासा बदल आहे की बी ए ऑनर्स असा सुद्धा एक पर्याय विद्यार्थ्यांना करता येतो. हे दोन्ही केल्यानंतर जर शिक्षण क्षेत्रामध्ये जायचं असेल तर बी एड एम एड करणं हा पर्याय आहे, आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर पीएचडी वगैरे हा पर्याय उपलब्ध आहे. महाविद्यालयात शिकवायचं असेल तर त्याच्यासाठी सेट किंवा नेट या परीक्षा असतात. आणि ह्या नेट परीक्षेबरोबरच एक कठीण परीक्षा आहे ती ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजे JRF, परंतु ती मिळाली तर संशोधनाची संधी आणि अन्य अनेक संधी त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात. आता केवळ संस्कृत विषय घेऊन हा सगळा प्रवास आहे, परंतु इंटरडिसिप्लिनरी असा सुद्धा अनेक ठिकाणी आज उपलब्ध असलेला पर्याय आहे, ज्याला आंतरविद्याशाखीय अभ्यास करण्याची ज्यांची इच्छा आहे, म्हणजे संस्कृतमध्ये बी ए केलेलं आहे, एम ए केलेलं आहे आणि आणखी काही शिकायचं आहे, तर त्यांच्यासाठी काही विषय जे आज रूढ आहेत शिक्षणामध्ये शिकवले जातात अनेक ठिकाणी, त्याच्यापैकी आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्वशास्त्र याच्यामध्ये एम ए करण्याची व्यवस्था आहे. इंडॉलॉजी म्हणजे भारतीय विद्या यासाठी सुद्धा सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स आणि एम ए अशी व्यवस्था आहे. म्युझिओलॉजी म्हणून एक विषय आहे, संग्रहालय शास्त्र, तर त्यामध्ये सुद्धा एम ए करता येतं. हस्तलिखित शास्त्र, मगाशी जो आपण हस्तलिखितांचा उल्लेख केला, तर याचा अभ्यास कसा करायचा याच्यामध्ये सुद्धा आता एम ए किंवा काही कोर्सेस आपल्याला करता येतात. पुराभिलेख विद्या, शिलालेख किंवा ताम्रपट हे इतिहासाची साधनं म्हणून आपण ऐकतो, तर यांचा अभ्यास कसा करायचा याचं शिक्षण देणारं सुद्धा हे पुराभिलेख विद्या असं शास्त्र, त्याच्यामध्ये पण आपल्याला कोर्सेस करता येतात. एम ए नाट्यशास्त्र असा विषय सुद्धा सुरू झालेला आहे. शिवाय योगाचा उल्लेख तर खरं संस्कृत म्हटलं की वारंवार येऊ शकतो असा आहे. बी ए आणि एम ए योगशास्त्रामध्ये करता येऊ शकतं. तर अशा विविध कोर्सेस मधून आणि याशिवाय सुद्धा खरं तर अनेक कोर्सेस आहेत की ज्याच्यामधून विद्यार्थी त्यांचं करिअर घडवू शकतात. सांगण्यासारखी एक विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयानं अगदी वेगळेच, म्हणजे ऐकून सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल असे कोर्सेस सुरू केलेले आहेत. या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे. AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. तर संस्कृत शिकलेले विद्यार्थी BA MS सुद्धा करू शकतात, म्हणजे आयुर्वेदाचे वैद्य सुद्धा ते होऊ शकतात. आणि त्यासाठी मात्र

0: संस्कृत माध्यमातून जे 10वीपर्यंत शिकलेले आहेत त्यांच्यासाठी 7.5 वर्षांचा हा कोर्स ठरवलेला आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीटसाठी तयारी होणार आहे. मग पुढचा जो अभ्यास आहे तो त्या शिस्तीप्रमाणे होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे. तर अशा प्रकारे हे 2 अत्यंत अभिनव अशी संधी आता उपलब्ध झालेली आहे. तसंच LLB ऑनर्स भारतीय विधीशास्त्र शिकवणारं असा कोर्स सुद्धा केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाने सुरू केलेला आहे. संस्कृत अँड सिव्हिल सर्व्हिसेस स्टडीज असा पण एक विषय BA ऑनर्ससाठी आता उपलब्ध आहे. योगामध्ये BA MA जसं आहे तसं BSc आणि MSc सुद्धा योग विज्ञानामध्ये करण्याची संधी ही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
1: मॅडम, संस्कृतचा संबंध आयुर्वेद, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांच्याशी आहे. या पारंपरिक भारतीय ज्ञानाला आता जागतिक स्तरावरती मोठी मागणी आहे. तेव्हा या मूळ संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करून तरुण कोणकोणते व्यावसायिक मार्ग निवडू शकतात, काय सांगाल?
0: आत्ताच खरं तर आयुर्वेदाबद्दल आणि योगशास्त्राबद्दल मी बोलले आहे. परंतु ह्या तीनही याच्यातलं व्यवस्थित अध्ययन करण्याची संधी ही आपल्याला आहे आणि याच्यामुळे आता आयुर्वेदाचा जर विचार केला तर आयुर्वेदातला वैद्य हा जसा एक मोठं प्रोफेशन आहे तसंच त्या आयुर्वेदाला पूरक अशा ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये औषध निर्माण आहे की ग्रंथ वाचून काही औषध निर्माण करायची आहेत तर तिथे संस्कृतच्या या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकेल असं वाटतं. योगशास्त्राचा अभ्यास तर मला वाटतं प्रत्येक व्यक्तीला ज्याचा उपयोग होईल अशा प्रकारचे काहीही मार्ग विद्यार्थी निवडू शकतात. जसे योगाचे वर्ग आज मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधी लोक आज योग मार्गाला लागण्याचं कारण अनेक लोकांनी योग शिकून आपले आपले योग वर्ग चालवलेले आहेत. आणि मग दुसरा जो एक शब्दप्रयोग केला जातो की होलिस्टिक हेल्थ, तर ती सुद्धा आयुर्वेद आणि योग असं मिळून जर काही व्यावसायिक संधी उत्पन्न झाल्या तर लोकांना कदाचित एकाच ठिकाणी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणून साधन मिळू शकेल असं एक वाटतं. वास्तुशास्त्राबद्दल सुद्धा आज बघितलं, आपल्याला जाहिराती बघायला मिळतात पहा की वास्तूचा सल्ला घेणं हे आज अनेकांना आवश्यक वाटतं आणि त्याप्रमाणे लोक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करून सल्लागार या रूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकतात असं मला वाटतं. ज्योतिषशास्त्र या विषयाबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला फक्त फलज्योतिष असाच त्याचा अर्थ वाटतो, परंतु वस्तुतः ज्योतिषशास्त्र हा जो एक वेदांग म्हणून भाग सांगितलेला आहे त्याचा अर्थ खगोलशास्त्र, ग्रहताऱ्यांचा अभ्यास ज्याच्यामध्ये आहे, या सृष्टीच्या रचनेचा अभ्यास ज्याच्यामध्ये आहे असं ते शास्त्र आहे. आणि मग त्याचा संबंध वास्तुशास्त्राशी सुद्धा लावला जातो आणि त्याचा संबंध फलज्योतिषाशी सुद्धा लावला जातो. त्यामुळे ह्याचं शिक्षण घेतलं आणि आवड असेल तर या दोन्हीकडे लोक वळू शकतात. आणि मला असं वाटतं की पूर्वी कधीही नाही इतकी आज लोक ह्या सगळ्यांचा सल्ला घ्यायला लागलेली आहेत. जाहिरातींवरून असं लक्षात येतं की मागणी आहे म्हणून पुरवठा आहे. त्यामुळे प्रत्येकच काळामध्ये ही गरज कदाचित राहील आणि काही जणांना त्याचे अनुभव सुद्धा आलेले असतात आणि म्हणून ते या क्षेत्रांकडे वळतात. आणखी एक सांगावंसं वाटतंय मला करिअरच्या दृष्टीनं की प्रशासकीय सेवांमध्ये सुद्धा संस्कृत घेऊन आपल्याला आपलं करिअर करता येऊ शकतं. UPSC ची जी मुख्य परीक्षा असते तिथे संस्कृत हा ऐच्छिक विषय म्हणून निवडता येतो. IAS, IPS, IFS, IRS या सेवांसाठी सुद्धा संस्कृत पार्श्वभूमी असलेले उमेदवार यशस्वी झाल्याची काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे तेही एक क्षेत्र आहे. आणि सैन्यामध्ये सुद्धा संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्याला संधी आहे. तिथे पंडित अशी पोस्ट आहे. सगळ्याच धर्मांसाठी आहे तिथे. पण संस्कृतचा विचार केला तर ज्याने संस्कृत शिकलेला आहे BA किंवा MA आणि त्याला एक स्पेशल विषय आहे की वैदिक कर्मकांड हे घेऊन ज्यानं शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यासाठी सैन्यामध्ये पंडित अशी पोस्ट आहे की ज्याची जाहिरात दरवर्षी येत असते आणि त्याच्यातून लोक तिथे सुद्धा जाऊ शकतात.
1: म्हणजे मला वाटतं प्रशासकीय सेवा असेल किंवा सैन्यामध्ये संस्कृतचा आधार घेऊन त्याचं शिक्षण घेऊन कसा

0: व्यक्ती जाऊ शकतो ही एक खरंच अनोखी गोष्ट आहे.
1: आवश्यक असलेली सगळी तयारी त्यांना करावीच लागते आणि हेही असेल तर मग त्यांना त्या पदावर काम करता येतं.
0: मॅडम, इतका वेळ तुम्ही सविस्तरपणे सगळ्या विषयांविषयी सगळ्या प्रश्नांविषयी बोलतच आहात. आता आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्यशास्त्र आणि अगदी डिजिटल मीडिया, म्हणजे ज्याला आपण पॉडकास्ट, युट्यूब यासारखी माध्यमं म्हणतो, यामध्येही संस्कृत भाषेचा वापर वाढतो आहे असं एक निरीक्षण आहे. त्यामुळे मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये संस्कृतचा अभ्यास कसा फायदेशीर ठरेल, काय सांगाल?
1: अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. संस्कृतसाठी असलेली ही जी क्षेत्र आहेत याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट सुरुवातीला नक्की नोंदवू इच्छिते. उच्चारणशास्त्र हे संस्कृतचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. संस्कृत शिकण्यामुळे वाणी प्रभावी होते असा सुद्धा आपल्याला अनुभव आहे, परंतु खरोखरच संस्कृत शिकत असताना याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. जर संस्कृत शिकताना आपले संस्कृत उच्चार उत्तम केले, संस्कृतचा प्रभाव जाणवला वाणीमध्ये, तर ह्यासारखी क्षेत्र संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच आव्हानात्मक आहेत असं मला वाटतं. आकाशवाणी, तर आपण आत्ता आकाशवाणीमध्येच आहोत आणि मला हे सांगायला आवडेल की रोहित देव हे सुद्धा संस्कृतचे विद्यार्थी आहेत आणि मला नेहमीच या गोष्टीचा अभिमान वाटत आलेला आहे की आमचे अनेक संस्कृतचे विद्यार्थी हे आकाशवाणीमध्ये अशा प्रकारे सेवा देत आहेत. आकाशवाणीवर संस्कृत बातम्या हा बरीच वर्ष चालू असलेला खरं तर उपक्रम आहे आणि पूर्वी बलदेवानंद सागर यांचं नाव, म्हणजे तो सगळ्यांना प्रवाचको बलदेवानंद सागर हा शब्दप्रयोग परिचयाचा होता. आजही संस्कृत बातम्या आकाशवाणीवर दिल्या जातात. तसंच दूरदर्शनवर वार्तावली नावाचा एक कार्यक्रम, साप्ताहिक कार्यक्रम आहे की ज्याचं स्वरूप हे संस्कृत संभाषणही लोकांना कळावं, त्याच्यामध्ये काही मुलाखती संस्कृतमधून घेतल्या जातात आणि काही कार्यक्रम, विशिष्ट कार्यक्रम सुद्धा केले जातात आणि अन्य काही ज्याला सिरियल्स म्हणतात किंवा असे काही कार्यक्रम असतात, तर ते संस्कृतमध्ये आज अनेक ठिकाणी होत आहेत. तरीसुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून पुष्कळ नाटकं, संस्कृत नाटक, संस्कृत व्याख्यानं, संस्कृत वक्तृत्व स्पर्धा ज्या होतात त्या मुलांची भाषणं अशी अनेक आपल्याला ऐकायला मिळतात. हे सगळं सांगताना मला आणखी एक सांगावं असं वाटतं इथे, संस्कृत भाषा ही बोलली जाते असं सुद्धा अनेकांना माहीत नव्हतं. आता याचा बऱ्यापैकी प्रचार प्रसार झालेला आहे की संस्कृत बोलायला शिकणं हे सुद्धा आज अभ्यासक्रमामध्ये पण अपेक्षित आहे. आज 8वीपासून जो अभ्यासक्रम तयार केला आहे तिथे 8वीचा अभ्यासक्रम असाच आहे की संस्कृतमधून संस्कृत शिकावं अशा प्रकारे त्याची रचना केलेली आहे. त्यामुळे आता जे संस्कृतचे विद्यार्थी पदवीधर होतील ते संस्कृतमधून बोलू शकतील आणि मग संस्कृतमधून हे सगळे कार्यक्रमसुद्धा करू शकतील, वाहिन्यांवरती असतील किंवा यूट्यूबवरती असतील. पॉडकास्टसुद्धा आत्ता संस्कृतवर आधारित मराठीत होत आहेत, परंतु कदाचित ते संस्कृतमधून, सोप्या संस्कृतमधून सुद्धा होतील. मी मगाशी ज्या वार्तावली कार्यक्रमाचा उल्लेख केला त्याच्यावरती संस्कृतमध्ये मुलाखती आहेत, तर त्यासुद्धा ऐकणारे लोक आपल्याला तिथे दिसतात. त्यामुळे अशा प्रकारे संस्कृतमधूनच कार्यक्रम होण्याची नांदी झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये ती वाढतील असं वाटतं. याबरोबरच सूत्रसंचालन करण्यासाठी सुद्धा संस्कृत भाषेचा उपयोग होतो. म्हणजे केवळ वाणीच नव्हे तर सूत्रसंचालकाला वेगवेगळे कोटेशन्स लागत असतात किंवा काही संदर्भ हवे असतात, मग कधी रामायण महाभारतातले तर कधी कुठल्या गोष्टींमधले, पंचतंत्रामधले, तर असे संदर्भ घेऊन सूत्रसंचालन प्रभावी करण्याचा प्रयत्न हा केलेला दिसतो. तसंच निवेदन, लेखन, पटकथा लेखन, भाषांतर किंवा ज्याला आज कंटेंट डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं, अशा सगळ्या बाबतीमध्ये संस्कृतच्या विद्यार्थ्यांना संधी आहे. याशिवाय संस्कृतशी जोडला गेलेला एक भाग म्हणता येईल तो म्हणजे कीर्तन करणारे लोक, म्हणजे कीर्तनकार, प्रवचनकार किंवा कथाकार यांना संस्कृत साहित्याचा खूप उपयोग होतो आणि त्यामुळे कीर्तन ऐकताना किंवा एखादं प्रवचन ऐकताना हे जर संदर्भ त्याच्यामध्ये आले तर त्या व्यक्तीचा संस्कृतचा अभ्यास आहे हे म्हणायला हरकत नाही. म्हणजे कधी कधी असं होतं की पदवीला किंवा पदव्युत्तर शिक्षणाला संस्कृत
0: हा
1: विषय घेतलेला नसतो, परंतु तरी सुद्धा आवड असते म्हणून संस्कृत साहित्य वाचलेलं असतं की ज्याचा प्रत्यय आपल्याला या कीर्तनकार प्रवचनकारांच्या बोलण्यामधून येऊ शकतो. आणि आणखी एक नवीन शब्दप्रयोग आज केला जातो, मोटिवेशनल स्पीकर. तर हे सुद्धा संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं क्षेत्र आहे असं मला वाटतं, ज्याची

0: वाणी उत्तम आहे,
1: हो,
0: वक्तृत्व उत्तम आहे, वाचन ज्याचं भरपूर आहे. संस्कृत साहित्यामध्ये अनेक ठिकाणी आज ज्याची गरज आहे असं म्हणतात की सकारात्मकता निर्माण करायला पाहिजे,
1: पॉझिटिव्हिटी.
0: तर असं साहित्य पुष्कळ आहे की ज्याची मदत घेऊन गीतेसारख्या विषयावर वगैरे मोटिवेशनल स्पीकर म्हणून सुद्धा संस्कृतचे विद्यार्थी काम करू शकतात.
1: मॅडम, पॉडकास्ट, युट्यूब, आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्यशास्त्र, डिजिटल मीडिया ह्याच्याविषयी तुम्ही अगदी सविस्तर माहिती या ठिकाणी सांगितली. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण AI म्हणतो, आणि कोडिंगच्या युगामध्ये संस्कृत व्याकरण हे संगणकासाठी सर्वात पूरक मानलं जातं असं मी वाचलं होतं एका ठिकाणी.
0: बरोबर आहे.
1: तर तंत्रज्ञानाच्या या क्षेत्रामध्ये संस्कृतच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या कोणत्या संधी आहेत?
0: बरोबर प्रश्न आहे, म्हणजे काळाच्या दृष्टीनं अतिशय योग्य प्रश्न असा तुम्ही विचारलेला आहे. खरं तर या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर एक मूळ जी गरज आहे ती म्हणजे पाणिनीय व्याकरणाचा अभ्यास. प्रत्येक विद्यार्थी, संस्कृत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा पाणिनीय व्याकरण शिकतोच असं नाही, किंवा केवळ त्याची झलक शिकतो. त्यामुळे पाणिनीय व्याकरणाचा अभ्यास केला तर या क्षेत्रामध्ये निश्चितच या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या संधी आहेत. अगदी प्राथमिक संधींपासून किंवा ज्या आज होत आहेत त्याच्यापासून सुरुवात केली तर वेबसाईट तयार करणं किंवा लँग्वेज ब्लॉग्स तयार करणं, ब्लॉगर म्हणून ते त्यांचं करिअर करू शकतात.
1: ओके.
0: मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे ह्याला AI ची आवश्यकता आहे असं नाही, परंतु यूट्यूब चॅनेल्स किंवा पॉडकास्ट किंवा संस्कृत ॲप निर्माण करणं हे सुद्धा आज अनेक जण करत आहेत, आणि अनेक विषयांवरती अशी ॲप्सची निर्मिती व्हावी अशी गरज आहे. आत्तापर्यंत ज्या संधी सांगितलेल्या आहेत त्याच्यापेक्षा अनेक संधी आणखी आहेत याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि संस्कृत ही केवळ भूतकाळाची भाषा नाही, तो आपला एक समृद्ध वारसा आहे याची जाणीव प्रत्येक भारतीयानं ठेवली पाहिजे असं मला वाटतं. संस्कृत भाषा ही भविष्यातल्या ज्ञान, संशोधन आणि करिअरची भाषा आहे. भारतीय ज्ञान परंपरेच्या विशाल विश्वाशी जोडलं जाण्यासाठी संस्कृत हे माध्यम आहे. ज्यांच्याकडे संस्कृत बरोबर आधुनिक कौशल्य म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान, संशोधन किंवा संवाद कौशल्य असतील त्यांच्यासाठी करिअरच्या संधी अधिक व्यापक असतील. त्यामुळे संस्कृत शिकण्याबरोबरच ही अन्य कौशल्य सुद्धा शिकण्याकडे युवकांनी लक्ष द्यावं असं मला वाटतं.
1: अगदी खरं आहे मॅडम. डॉक्टर कल्पना आठले मॅडम, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि अत्यंत सोप्या शब्दात संस्कृत भाषेचं हे आधुनिक आणि व्यावसायिक रूप आमच्या श्रोत्यांसमोर उलगडून दाखवलं. तरुण वर्गाला संस्कृतकडे एक करिअरचा उत्तम पर्याय म्हणून पाहण्याची नवी दृष्टी तुम्ही दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार.
0: धन्यवाद. आकाशवाणीने आज ही संधी उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे संस्कृत हा तसा मुख्य प्रवाहामध्ये अजूनही न आलेला विषय आता मुख्य प्रवाहाकडे येण्यासाठी उपयुक्त होईल अशा प्रकारची मुलाखत देण्याची संधी मला आकाशवाणीने दिली, त्याबद्दल आकाशवाणीचे आणि मुलाखत घेणाऱ्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद.

0: ज्ञानभाषा ते करिअर भाषा, संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10:01 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता आपण ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात मी अशा गाण्यानं करते जे गाणं त्या काळातच नव्हे तर आत्ताही लागलं की एकदम हिट होऊन जातं. चित्रपट आहे जत्रा. गीतकार आहे जितेंद्र जोशी, त्याला संगीत आहे अजय अतुल यांचं आणि गायक आहेत आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत, त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी. ऐकूया जत्रा या चित्रपटातील हे गीत.

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये। अरे वाह,
1: फसली।
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
1: जाणकार बना, सतर्क रहा।
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता मी आपल्याला जबरदस्त या चित्रपटातील अजय यांच्या मुख्य स्वरातील गीत ऐकवणार आहे। श्रीरंग गोडबोले यांची गीतरचना आणि संगीत अजय अतुल यांचं।

श्रोते हो कार्यक्रमातलं पुढील गीत ऐकण्याआधी एक ठळक कार्यक्रमांविषयी. आज दुपारी 12 वाजता प्रसारित होणाऱ्या आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी योगशिक्षिका सुशीला बन्सवल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. याच कार्यक्रमात सांगितली जाईल पनीर बुर्जी रोल या विषयावर या पदार्थाची रेसिपी आणि आठवणीतलं गाव या सदरामध्ये हळदा गावची माहिती. लेखन आणि निवेदन आहे मैथिली भोकरे यांचं. वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो प्रसारित होणार आहे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो कार्यक्रमात मी आता आपल्याला ऐकवणार आहे सावरखेड एक गाव या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर, योगिता गोडबोले, अजय यांच्या मुख्य स्वरातील गीत. रचना दासू यांची, संगीत अजय अतुल यांचं.

सावरखेड या चित्रपटातील श्रोते हो आपण हे गीत ऐकलत. श्रोते हो, आज संध्याकाळी 5:10 पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात होणारा रोजगार मेळावा 2026 या कार्यक्रमाचं थेट प्रसारण कार्यक्रम संपेपर्यंत आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणार आहे. श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सुद्धा सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत. आता शुभमंगल सावधान या चित्रपटातील डॉक्टर नेहा राजपाल आणि स्वरूप कुमार यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत ऐकूया. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

0: पार्टी ओनली फॉर ब्रे मसाठी सार काही मॉम साठी
1: म्हणून आणलं शॉपिंग साठी ड्रामा सारा मॉम साठी नॉट अ थिंग माझ्यासाठी सजू मी रे कोणासाठी
0: आता तरी मॉम साठी
1: इज इट
0: ओह या

0: शुभमंगल सावधान या चित्रपटातील डॉक्टर नेहा राजपाल आणि स्वरूप कुमार यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. रचना प्रवीण दवडे यांची, संगीत होतं अनिल मोहिले यांचं. श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होणाऱ्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग तसंच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी प्राचार्य डॉक्टर संजय मंडकमाले यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणार आहे. श्रोते हो, आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. आणि श्रोते हो, आता मराठी चित्रपट संगीतामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे पछाडलेला या चित्रपटातील ऋषिकेश अमेय दाते आणि चेतन राणा यांनी गायलेलं विवेक आपटे आणि विलास जयतपकर यांचं गीत. संगीतकार अनिल मोहिले.
1: Put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom, put in the doom

कार्यक्रमात शेवटी ऐकूया ही पोरगी कुणाची, या चित्रपटातील बेला साळुंखे, स्वप्नील बांदोडकर, अमेय दाते आणि सचिन पिळगावकर यांनी गायलेलं मंगेश कुलकर्णी यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं.

0: ही पोरगी कुणाची या चित्रपटातील श्रोते हो गीता पण ऐकत होतात. या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो आता ऐकूया NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो आता ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होत आहेत. हे बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

रसिक श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपलं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज 19 जून हा दिवस म्हणजे दरवर्षीचा मुसळधार पावसाचा, वेगवान वारे, उडालेला गोंधळ, पावसातून वाचता वाचता भिजण्याचा असलेला दिवस. पण कुठे आहे हो पाऊस? गायब झालाय ना, रुसलाय बहुतेक. पण त्याची आठवण येतेच, कारण पावसाच्या या सरींमध्ये ना श्रोते हो जीवन बदलून टाकण्याची शक्ती आहे. केवळ मनुष्यच नाही तर निसर्ग, पशु, पक्षी, किडे, मुंग्या या थेंबांवर अवलंबून आहेत. श्रोते हो, हा पाऊस मनुष्याला निसर्गाशी, निसर्गातील इतर अबोल घटकांशी जोडून ठेवतो. तसंच या पावसाशी जोडला गेलेला आहे तो निसर्गातील महत्त्वाचा घटक म्हणजे पक्षी, छोटे छोटे कीटक. होय श्रोते हो, आज पावसाला गाण्यातून आठवतानाच त्याच्याशी जोडल्या गेलेल्या काही पक्षी, किडे, कीटकांशी च्याबद्दल सुद्धा जाणून घेऊया.

बिनकामाचा नवरा या चित्रपटासाठी आशा भोसलेने गायलेलं हे गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती राजेंद्र विनय यांनी. श्रोते हो, पावसाळ्याशी आणि मान्सूनशी भारतीय संस्कृतीत आणि निसर्गात अनेक पक्ष्यांचं घट्ट नातं जोडलं गेलंय. यातील काही पक्षी पावसाच्या आगमनाची चाहूल देतात तर काही फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे आपल्या सर्वांच्याच

परिचयाचा चातक. भारतीय साहित्यात आणि लोककथांमध्ये चातकाला पावसाचं दूत म्हटलं जातं. हा पक्षी आफ्रिकेतून उडत थेट मान्सूनच्या वाऱ्यासोबत भारतात येतो, त्यामुळे चातक दिसला की पाऊस अगदी तोंडावर आलाय असं समजतात. असं म्हटलं जातं की चातक पक्षी हा फक्त पावसाचं पडणारं पाणीच पितो, नदीन तलावाचं साचलेलं पाणी तो पित नाही. हा पक्षी पावसाळ्यात कोकिळ्यासारखाच दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालतो असंही त्याबद्दल सांगितलं जातं.

बरसात या चित्रपटातील हे गीत गीताचा मुख्य स्वर होता लता मंगेशकर यांचा. शैलेंद्र यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती शंकर जयकिशन यांनी. श्रोते हो, पावसाळ्यात असा एक पक्षी आपल्याला भेटतो जो शेतकऱ्यांना नेहमीच एक कानमंत्र देतो, पेरतेवा. हो, पावसाबद्दल बोलते. हा कोकिळा जातीचाच एक पक्षी आहे. उन्हाळा संपताना आणि पाऊस सुरू होण्याच्या काळात याचा आवाज जंगलात आणि ग्रामीण भागात खूप ऐकू येतो. हा पक्षी जेव्हा ओरडतो तेव्हा पेरते व्हा असा ओरडत असल्यासारखा भास होतो. शेतकरी याच्या आवाजावरून पावसाचा अंदाज बांधून पेरणीच्या तयारीला लागतात असं सांगितलं जातं. हा पक्षी सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही, कारण याचा रंग झाडाच्या फांद्यांसारखा आहे, पण याचा आवाज खूप लांबपर्यंत जातो. पेरते व्हा.

2 बिघा जमीन या चित्रपटातील हे गीत होतं। यासाठी मुख्य स्वर होता लता मंगेशकर आणि मुकेश यांचा। आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी। श्रोते हो, पाऊस म्हटला की आपल्या सर्वांच्याच आवडता पक्षी म्हणजे मोर। पाऊस आणि मोराचं नातं श्रोते हो आपल्याला अगदी लहानपणापासून माहिती आहे। जेव्हा आभाळ गच्च भरून येतं, ढगांचा गडगडाट होतो आणि गार वारा सुटतो, तेव्हा मोर अत्यंत आनंदी होऊन आपला पिसारा फुलवतो आणि थुई थुई नाचू लागतो। मोराचा म्याऊ म्याऊ असा केकावली आवाज हे पाऊस पडण्याचे थेट संकेत मानले जातात।

सुमन कल्याणपुरी यांच्या मुख्य स्वरातील हे गीत होतं साहिर लुधियानवी यांचं, संगीत रोशन यांचं आणि चित्रपट होता बरसात की रात। श्रोते हो, सुगरण पक्षी हा त्याच्या अप्रतिम विणकामाच्या घरट्यांसाठी ओळखला जातो आणि श्रोते हो, त्याचा हा संपूर्ण जीवनक्रम पावसाळ्यावरच तर अवलंबून असतो। पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच मान्सूनपूर्व वळीव पाऊस पडू लागला की सुगरण पक्ष्यांचा विणकाम आणि विणीचा हंगाम सुरू होतो। ते ओले झालेले गवत आणि लोंबणाऱ्या पानांच्या सहाय्यानं विहिरीवर किंवा बाभळीच्या झाडावर नक्षीदार घरटी विणतात। पावसाळा हाच या पक्ष्यांचा मुख्य प्रजननाचा काळ असतो, कारण या दिवसात त्यांच्या पिल्लांसाठी अन्नाची कमतरता नसते।

हे गीत होतं शर्मिली या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांचा या गीतासाठी स्वर होता, रचना नीरज यांची होती आणि संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं. श्रोते हो, आता ऐकणार आहोत नवरंग या पक्ष्याबद्दल. नवरंग हा अत्यंत देखणा नऊ रंगांचा छोटासा पक्षी जो हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात दक्षिण भारतात किंवा श्रीलंकेत राहतो. मान्सूनचा पाऊस जसजसा पुढे सरकतो तसतसा हा पक्षी घरटे बांधण्यासाठी आणि प्रजननासाठी मध्य आणि उत्तर भारतात स्थलांतर करतो. महाराष्ट्रातही कोकण आणि पश्चिम घाटात पावसाळ्याच्या सुरुवातीला याचं आगमन होतं. श्रोते हो, याचा शिट्टीसारखा दुहेरी आवाज पावसाळ्याच्या दिवसात जंगलात सकाळी आणि संध्याकाळी हमखास ऐकायला मिळतो.

सर्जा या चित्रपटातलं श्रोते हो आपल्या सर्वांचंच हे आवडीचं गाणं आहे. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत नाधो महानोर यांचं आणि संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, पावसाळ्याशी नातं सांगणाऱ्या पक्ष्यांविषयी आजच्या आपल्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण बोलतोय. धीवर किंवा खंड्या किंवा किंगफिशर हा पक्षी आपल्याला वर्षभर कुठे ना कुठेतरी भेटतो, पाहायला मिळतो, पण पावसाळ्यात त्याचं रूप आणि वावर मात्र पूर्णपणे बदललेला असतो. पावसाळ्यात नदी, नाले आणि विहिरी पाण्यानं तुडुंब भरतात. पाण्याच्या प्रवाहामुळे मासे वर येतात, जे खंड्याचं मुख्य अन्न आहे. पावसाळ्याच्या दिवसात खंड्या पक्षी पावसात भिजत एखाद्या फांदीवर तासन तास शांत बसलेला दिसतो. विणीचा हंगाम असल्याने या दिवसात त्याचा गडद निळा आणि नारंगी रंग अधिक चमकदार आणि देखणा दिसू लागतो.

बंध प्रेमाचे या चित्रपटातील श्रोते हो आपण हे गीत ऐकलं. श्रोते हो, आता मी आपल्याला सांगणार आहे पाण कोंबडी हिच्याबद्दल. पांढऱ्या छातीची पाण कोंबडी उन्हाळ्यात शांत असते, पण पहिला पाऊस पडला की ती वेड्यासारखी

हे ओरडायला लागते. तिचा आवाज कुरकुक कुक असा काहीसा विचित्र पण मोठा असतो. पाऊस पडल्यामुळे शेतात आणि तलावात पाणी साचतं, जिथे त्यांना बेडूक, गोगलगाई आणि कीटक खायला मिळतात. हा काळ त्यांचा प्रजननाचा काळ असतो.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आनंद बक्षी यांचं. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट होता जुर्माना. श्रोते हो, रातवा या पक्ष्याबद्दल सांगते. याचंही नातं पावसाशी आहे. हा रात्रीच्या वेळी फिरणारा पक्षी आहे जो दिवसा जमिनीवर किंवा सुकलेल्या पानांमध्ये हुबेहूब मिसळून झोपतो. उन्हाळ्याच्या शेवटी आणि मान्सूनपूर्व पावसाच्या रात्रींमध्ये या पक्ष्यांचा आवाज जंगलात किंवा माळरानावर खूप ऐकू येतो. याचा आवाज एखाद्या खडकावर सुळक्याने टकटकी मारल्यासारखा टुक टुक टुक असा सलग येतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला किड्यांची संख्या वाढणार असल्याने हा पक्षी या काळात जास्त सक्रिय असतो.

आणि मैना यांची झुंबड उडते. पक्ष्यांसाठी हा काळ जणू खाद्य महोत्सव असतो. पावसाळ्यात सक्रिय होणाऱ्या या पक्ष्यांचं निसर्गातील महत्त्व खूप मोठं आहे. निसर्गानं प्रत्येक सजीवाला एक विशिष्ट जबाबदारी दिली आहे आणि हे पक्षी ती चोख पार पाडतात. पावसाळा सुरू झाला की दमट वातावरणामुळे आणि ओलाव्यामुळे कोट्यवधी कीटक, अळ्या, टोळ आणि डास जन्माला येतात. जर हे कीटक नियंत्रणात राहिले नाहीत तर ते शेतातील पिकं आणि जंगलं नष्ट करू शकतात. चातक, पावशा, नवरंग, सुगरण यासारखे पक्षी या काळात अंडी घालतात. त्यांच्या छोट्या पिलांना वाढवण्यासाठी प्रथिनांची गरज असते, जी या मऊ अळ्या आणि किड्यांमधून मिळते. सुगरण किंवा नवरंग पक्षी दिवसाला शेकडो कीटक पकडून आपल्या पिल्लांना भरवतो. त्यामुळे शेतीवर पडणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मानवी रासायनिक कीटकनाशकांशिवायही नैसर्गिकरित्या कमी करता येतो. पावसाळ्यात बेडूक, गोगलगाई, लहान साप आणि मासे यांची संख्यासुद्धा झपाट्याने वाढते. खंड्या, बके आणि पाणकोंबड्या या वाढलेल्या जीवांना आपले अन्न बनवतात. तर आकाशात घिरट्या घालणाऱ्या घारी आणि इतर शिकारी पक्षी उंदीर आणि सापांवर नियंत्रण ठेवतात. जर हे पक्षी नसतील तर पाणथळ जागी बेडूक आणि किड्यांची संख्या अनियंत्रित होऊन तिथली परिसंस्था बिघडू शकते. तर श्रोते हो, असे हे पक्षी.

गीत मिलन के गाते रहेंगे या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. मिथिलेश सिन्हा यांची रचना, संगीतबद्ध केली मनोज महेश यांनी. श्रोते हो, अर्थातच कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पण श्रोते हो, आज हे पक्षीच नव्हे तर आपण सर्वच जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहोत. अर्थात त्याच्या या विलंबाला आपणच जबाबदार आहोत, हो की नाही? पाऊस दरवर्षी आपल्याला एक नवा धडा देत असतो, फक्त आपण त्यातून कधी शिकणार हा प्रश्न आहे. श्रोते हो, समुदाय समाज तर आहेच, पण आपण वैयक्तिकरित्या हे ऋतुचक्र बिघडू नये यासाठी काहीतरी जबाबदारी घेतलीच पाहिजे असं वाटतं. यावर नक्की विचार करा. आणि याच नोटवर मी अनघा योगेश मगदूम आपला निरोप घेते. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, एक सुप्रसिद्ध विचारवंत म्हणतात की हसण्याला तपश्चर्या लागते हे समजतं ते अश्रूंची किंमत कळल्यावर. ताणतणावात दुःखात हसणं ज्याला कायम ठेवता येतं त्याचं जीवन यशस्वी समजा. कपाळावर आठ्या घालायला 80 स्नायूंची हालचाल करावी लागते आणि हसण्यासाठी मात्र फक्त 30 स्नायूंचीच हालचाल करावी लागते. म्हणून सतत हसतमुख राहा आणि आनंदी राहा.

0: मैत्रिणींनो, डाळिंबी या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कार्यक्रम महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बनसवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार रसिक मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, 21 जून या जागतिक योग दिनानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर. आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योग शिक्षिका प्राध्यापिका सुशीला बनसवाल, आणि त्या आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. चला तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी. सुशीला बनसवाल, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आपला हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे, तर महिलांनी योग साधारणपणे केव्हापासून सुरू करावं, तुम्ही काय सांगाल?
1: महिलांनी योग सुरू करण्यासाठी 7 ते 8 वर्ष हा उपयुक्त काल मानता येईल, कारण त्यापूर्वी योग साधना सुरू केल्यास जी हाडांची नैसर्गिक वाढ आहे तिच्यावर परिणाम होऊ शकतो. तर 7 ते 8 वर्ष हा कालावधी उपयुक्त आहे असं बहुतेक सर्वजणच मानतात.
0: स्त्रियांच्या आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम किती महत्वाचा आहे बरं?
1: स्त्रियांचं आरोग्य जेव्हा आपण बघायला जातो तर केवळ शारीरिक स्तरावरच विचार करून चालणार नाही, कारण स्त्रियांना जर बघितलं तर त्यांच्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत जे हार्मोनल बदल आहेत ते बरेच होत असतात. आणि या हार्मोनल बदलांमुळे जर आपण बघितलं तर वयात येण्याचा कालावधी, त्यानंतर जर बघितलं तर पुन्हा लग्न आणि त्यानंतर गर्भारपण, प्रसूती पूर्वी प्रसूतीनंतरचा कालावधी आहे, मुलांच्या संगोपनामध्ये आणि आणखी हे वाढत्या वयामध्ये बघितलं तर मग प्री मेनोपॉझल सिम्प्टोम, मेनोपॉज कालावधी आणि त्याच्या पश्चातचा कालावधी, म्हणजे एकंदरीतच जर आयुष्य बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यापासून 10-11 वर्षापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत कित्येक हार्मोनल बदल होत असतात. आणि या बदलांमुळे केवळ शारीरिक स्तरावरच नाही तर मानसिक स्तरावर देखील खूप सारे बदल होत असतात. आणि त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर आपण बघितलं तर योग साधना ही मदत करू शकते जास्त आरोग्यवान, जास्त ऊर्जावान आणि त्याचबरोबर जास्त प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी.
0: अगदी अगदी. तर मग नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात हे कोणते कोणते बदल दिसून येतात महिलांमध्ये?
1: नियमित आरोग्य आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल तर नियमित योगाभ्यासही हवा. म्हणजेच जर आपल्याला शारीरिक स्तर, मानसिक स्तर, भावनिक स्तर या सर्व स्तरावर उत्तम आरोग्य हवं असेल तर आपल्याला योग हा आसनांच्या द्वारे मजबूती प्रदान करतो, शरीराला स्थिर ठेवण्याची आपल्याला सवय होते. आणि जेव्हा आपण आसनांमध्ये शरीराला स्थिर करू लागतो तर मन देखील कुठंतरी स्थिर होऊ लागतं. जेव्हा शरीर आणि मन स्थिर होणार तर तेव्हा आपल्याला विचारांवर देखील मनन करता येतं की विचार कधी कोणते निर्माण होतात. आणि जर महिलांच्या बाबतीत बघितलं तर मल्टी टास्किंगही खूप साऱ्या जणींना करावंच लागतं, म्हणजे घर आणि काही कार्यक्षेत्र असेल तिथल्या जबाबदाऱ्या सांभाळा. आणि ह्या मल्टी टास्किंगमुळे बऱ्याचदा ताण वगैरे पण

0: हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंच त्या कॅरी करत असतात. पण हा ताण काढता येणं शक्य आहे जेव्हा त्या प्राणायाम आणि प्राणायामाच्या पुढे जाऊन ध्यानामध्ये जातात. तर एकंदरीतच बघितलं तर योग प्राणायाम हा आरोग्य रेग्युलर केला तर उत्तमच राहील.
1: अगदी अगदी खूप छान, कारण सातत्य हे हवंच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. पण एखादीने विचार केला की मला आता योग साधना सुरू करायची आहे, तर त्या स्त्रीने कोणती काळजी घ्यावी?
0: बघा, योग सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच इतरांशी स्पर्धा न करता, म्हणजेच त्या इतका वेळ करतात आणि मलाही ते करायचंय, किंवा योग वर्ग आपण जॉईन केलेला असेल तर तिथं आधीपासून जे साधक कार्य करत आहे तर त्यांची आसनाची अंतिम स्थिती आहे त्यापर्यंत अट्टहासाने मला पोचायचं, हा जर आग्रह केला तर त्यांना फायद्याऐवजी दुष्परिणाम आणि दुखापती होऊ शकतात. तर सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळात त्यांनी एक साधारण बिगिनर लेवलची आसनं आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने वाढत थोडी इंटरमिजिएट आणि मग कठीण आसनं या प्रकारे करता येईल. आणि त्यामध्ये देखील कालावधी सुरुवातीलाच एक तास जर शक्य नसेल तर थोडासा अर्धा तास देऊन आणि मग बाकीचा वेळ याच्यात शिथिलीकरण आणि इतर अभ्यास जसे की प्राणायाम ध्यान करता येतील.
1: अगदी अगदी छान. म्हणून मग योग आणि व्यायाम यामध्ये काही फरक आहे का?
0: निश्चितच, जर व्यायाम आपण बघितलं तर बरेच जण व्यायाम हे शारीरिक आरोग्यासाठी करतात आणि व्यायामाच्या विविध पद्धतींमध्ये आपण बघितलं तर आपली हृदय गती बरीच वाढते, आपली श्वास गती वाढते, कित्येक वेळा व्यक्ती घामाघूम देखील होतो. म्हणजे हे सगळे शारीरिक सिम्प्टम्स आपल्याला व्यायामाच्या बरोबर दिसून येतील. पण त्याचऐवजी जर तुम्ही योग साधना करत असाल आणि तितकाच वेळ, तर त्यावेळेस आपल्याला आपली हृदय गती किंवा श्वास गती वाढलेली दिसणार नाही आणि घामाघूम होणं हा प्रकार देखील योगासनांमध्ये नाही. आणि त्यामुळेच आपण कॅलरीत तर काही प्रमाणात बर्न करतो पण त्या तुलनेत आपण ऊर्जावान जास्त होत असतो. तर ज्यावेळेस आपल्याला शारीरिक कॅलरीज बर्न आउट करायच्या तर त्यावेळेस व्यक्ती व्यायाम प्रिफर करू शकतो. पण त्यालाही पर्याय आज आहे, आज पॉवर योगा वगैरे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये व्यक्ती आणखी जास्त कार्य करून स्वतःच्या ऊर्जेला युटिलाइज करू शकतो. तर व्यायाम शारीरिक स्तरावर तुम्हाला जास्त फायदे देणार आणि योग बघितलं तर शारीरिक प्लस मानसिक प्लस भावनिक सर्व स्तरावर आपल्याला बेनिफिट देईल.
1: अगदी,
0: जसं खाणं आपलं रुटीन आहे, झोपणं आपलं रुटीन आहे, शारीरिक स्वच्छता आपलं रुटीन आहे, त्याचप्रकारे योग हा देखील आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग ठरू शकतो. कारण तो शरीरातील आपले सगळे सांधे स्नायू यांना लवचिकता देतो आणि त्या ठिकाणी रक्तपुरवठा सुरळीत करतो, म्हणजे शारीरिक आरोग्य. आणि जेव्हा शारीरिक आरोग्य आपलं ठीकठाक राहील तर मन देखील स्थिर होण्याकडे आपला पुढचा जो प्रवास आहे तो निश्चित होऊ शकतो.
1: अगदी, तुम्ही खूप छान सांगितलं की योग हा एक जीवनशैलीचा एक भाग आहे, सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतो. आणि मॅडम, दैनंदिन जीवनात किती वेळ योगाभ्यासासाठी द्यावा? बरं
0: मॅम, याबद्दल आपण असं म्हणजे सांगू शकतो की सर्वसाधारणपणे एक तासापर्यंत व्यक्ती वेळ देऊ शकतो. त्यापेक्षा देखील अधिक ज्यांना वेळ असेल तर ते निश्चितच देऊ शकतात. योग म्हणजे केवळ आसनच नाही हे ह्या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायला हवं, कारण आसनांसाठी इतका वेळ काढणं हे प्रत्येकाला शक्य नाही. पण त्याच्या पुढचा जो भाग आसनांच्या नंतर प्राणायाम त्यानंतर ध्यान, तर ह्यासाठी सर्व मिळून आपण एकत्रित एक तास द्यायला हरकत नाही.
1: अगदी. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, महिलांसाठीच आपला कार्यक्रम आहे आणि महिलांच्या अनेक समस्या असतात, त्याच्यापैकी आणखीन आपल्या जीवनातील एक भाग म्हणजे मासिक पाळी. तर मासिक पाळी दरम्यान महिला योगासनं प्राणायाम करू शकतात का?
0: निश्चितच, मासिक पाळी म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त काही काळजी घ्यावी लागते, जसं की पोटावर खूप जास्त दाब पडेल, ताण पडेल किंवा पीळ पडेल, अशा प्रकारची ज्यांना आपण ॲडव्हान्स काही आसनं म्हणू ती टाळून बाकीची ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जसं सूक्ष्म हालचाली ज्याला सूक्ष्म योग देखील म्हणतात ते करू शकतो. सर्वसाधारण जे स्ट्रेचेस आहेत नॉर्मल ते देखील सहजतेनं करता येतात. काही क्रिया जशा की कपालभाती असतील ज्याच्यामुळे खूप जास्त आपल्या पोटावर आणि पचन संस्था त्याचबरोबर आपल्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमवर देखील थोडा ताण पडू शकतो, तर त्या आपल्याला टाळायला हव्या. बाकीचे जे आसनं आहेत ते निश्चितच करता येतात.
1: बरं, या दिवसांदरम्यान ज्या शारीरिक वेदना होतात, पोटदुखी म्हणा किंवा कंबरदुखी पायदुखी वगैरे होतात, तर आसनामुळे याच्यामध्ये फायदा होऊ शकतो?
0: निश्चितच, पण त्यावेळेस आपल्याला त्याची पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. म्हणजे

0: जसं मला मासिक पिरियडमध्ये किंवा त्या कालावधीमध्ये त्रास होत असेल आणि त्यावेळेसच मी आसनं करायला किंवा आणखी काही योगिक क्रिया जसं प्राणायाम मेडिटेशन करायला गेले तर तत्क्षण किंवा तात्कालिक लगेच फायदे दिसणार नाही. हां, पण आपण जेव्हा निरंतरतेनं सातत्यानं करतो ज्याच्यामध्ये जसं सेतुबंधासन आहे किंवा पेल्विक फ्लोअरवर प्रेशर येणारी काही आसनं आहेत गॉडेस पोज वगैरे सारख्या, तर ह्या सगळ्या क्रिया आपण रेग्युलर करत गेल्या तर महिने दोन महिने पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कमी त्रासदायक पाळीचा अनुभव निश्चितच येईल.
1: अगदी अगदी. मग पीसीओडी पीसीओएस असलेल्या महिलांसाठी कोणती आसनं फायदेशीर असतात?
0: पीसीओडी पीसीओएस ह्या समस्या आज आपण बऱ्याच जणींमध्ये निश्चितच बघत आहोत आणि ही एक रोग किंवा व्याधी नसून ह्याला आपण म्हणू शकतो जीवनशैलीशी निगडीत एक विकार मानता येईल. ज्याच्यामध्ये की आपला आहार जो आहे तो आहार बदललेला आहे, आहार तर बदललाच आहे, त्या आहाराच्या वेळाही बदललेल्या आहेत. म्हणजे निसर्ग नियमांनुसार ज्यावेळेस सूर्य किंवा जठराग्नि प्रदीप्त आहे त्यावेळेस भोजन न करता खूप उशिरानं जेवण, उशिरा झोपणं आणि पूर्ण जीवनशैलीच अनियमित आहे, तर त्यामुळं ह्या समस्या उद्भवतात. आणि त्यामध्ये आपल्याला योग फक्त आसनं प्राणायाम यापुरताच मर्यादित न ठेवता जीवनशैलीच योगिक कशी करता येईल ती जर केली तर ह्या समस्यांमध्ये योग आणि योगापेक्षा आपण म्हणू की योगिक जीवनशैली जास्त उपयुक्त
1: ठरेल. आपल्या जीवन पूर्ण योगमय होऊन गेलं तर निश्चितच आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल. एका विशिष्ट वयामध्ये किंवा महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यांमध्ये हार्मोनल्स बदल होत असतात आणि कधी कधी हार्मोनल असंतुलित पण होत असतात, तर मग असं हार्मोनल असंतुलन कमी करण्यासाठी प्राणायाम हे किती महत्वपूर्ण ठरतात?
0: हार्मोनल असंतुलन जर असेल तर त्यामध्ये प्राणायाम आणि त्यातल्या त्यात जसे नाडी शोधन, भ्रामरी किंवा उज्जायी यासारख्या क्रिया ज्या आहेत त्या खूप उपयुक्त ठरतात. जसं भ्रामरी हा प्राणायाम जर आपण बघितला तर तो आपल्या मेंदूच्या मधला भाग हायपोथॅलॅमस आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेली आपली मास्टर ग्लँड, त्या ठिकाणी दोन ग्रंथी महत्वाचे असतात, पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड. तर जेव्हा भ्रामरी हा प्राणायाम आपण करतो तर जी स्पंदनं येतात ती या भागावर जे रक्त पुरवठा आणि सर्क्युलेशन आहे ते वाढवतात आणि त्यामुळं आपली मास्टर ग्लँड आहे तिचं सिक्रिशन उत्तम होतं आणि मास्टर ग्लँड कडून जे हार्मोन सिक्रीट होऊन बाकीच्या ग्रंथींपर्यंत येतात तर त्यामुळं त्या ग्रंथी देखील संतुलित व्हायला मदत होत असते. जसं उज्जायी आहे जिथं थायरॉइड पॅराथायरॉइड या ग्रंथी कंठ या क्षेत्रात तर त्या देखील खूप उपयुक्त. तर भ्रामरी असो उज्जायी असो आणि सर्व संतुलनासाठी जर बघितलं तर जे प्राचीन ग्रंथांमध्ये योगाच्या वर्णन केलेलं आहे ते नाडी शोधन, तर हे सर्व प्राणायाम अत्यंत उपयुक्त आहेत.
1: अगदी. एरवी तर महिला आपल्या जीवनामध्ये योग अंगीकारतात आणि योगासनं योगाभ्यास करू शकतात, पण गर्भधारणा झाल्यानंतर योग करू शकतात का? आणि जर करू शकत असतील तर त्यांच्यासाठी कोणती उपयुक्त आसनं आणि प्राणायाम आहेत?
0: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जसं आपण योग करू शकतो हे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की बालक असो की वृद्ध असो, जे निरोगी असो किंवा आजारी, तर गर्भावस्था देखील हा एक टप्पाच आहे आणि ह्या टप्प्यामध्ये प्रत्येक 3 महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आसन क्रिया ज्या आहेत त्या करण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच पहिल्या टप्प्यातील जे आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या त्याच्यामध्ये काही मॉडिफाईड असतील. जसा जसा हा गर्भावस्थेचा कालावधी शेवटच्या टप्प्यापर्यंत जातो तर तशी ही आसनं आणि प्राणायाम क्रिया बदलतात. त्यातल्या त्यात नाडी शोधनसारखा प्राणायाम हा नेहमी आपण करू शकतो. भ्रामरीसारखा आहे तो देखील आपल्याला सर्व संतुलनासाठी म्हणजे आपल्या शरीरातील नाड्यांच्या संतुलनासाठी नाडी शोधन पण करताच येणार आहे. बालासनसारखा आसन जे आहे ते आपण अगदी शेवटपर्यंत, भद्रासन जे आहे ते 9व्या महिन्यापर्यंत आपल्याला करताच येणार आहे. सुरुवातीचा टप्पा जसं पहिले 3 महिने तर त्यावेळेस कॅटकाऊ पोस किंवा त्याच्यामध्ये कोबरा पोस वगैरे पण उपयुक्त आपण मानू शकतो आणि मग नंतर जसं जसं कालावधी वाढत जातील तसे जसे त्रिकोणासन असतील, वॉरियर असतील, तर त्याच्यामधले काही मॉडिफाईड हे निश्चितच करता येतात.
1: अगदी. आणि आता जे तुम्ही आता प्राणायाम आणि योगासनं सांगितली तर हे कुठल्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावीत की ते मनाने पण करू शकतात?
0: नाही, निश्चितच मनानं ही आसनं आणि प्राणायाम क्रिया करू नये. कारण एक आसन किंवा प्राणायाम चुकीचं केलं तर त्याचे जितके दुष्परिणाम होतात ते इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे जसं कम्प्युटर आज आपण वापरतो, काही डिलीट केलं की अनडू करतो, पण आरोग्याच्या बाबतीत जे काही नुकसान होतात तर त्यांना आपल्याला रिव्हर्स करता येणं काही वेळी शक्य होत नाही. आणि गर्भावस्था ही अत्यंत आपण जर

0: बघितली तर खूप संवेदनशील अशी स्थिती आहे आणि त्यामुळे तज्ज्ञ एक्सपर्ट आहे ज्यांनी अशा महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्यासोबतच आपण हे केलेलं उत्तम राहील. त्यांच्याकडून आपण शिकून घेतलं आणि घरी त्याचा सराव थोडा केला त्या दिवशी तर निश्चित चालू शकतं, पण स्वतःहून हे करणं सुरक्षित निश्चितच नाही.
1: मग प्रसूतीनंतर योग सुरू करण्यासाठीची योग्य वेळ कोणती असते?
0: प्रसूतीनंतर जसं आपण बघितलं नॉर्मल डिलिव्हरी असेल तर त्यावेळेस हातापायाच्या सूक्ष्म हालचाली आपल्याला लवकरात लवकर करायला काहीच हरकत नाही, कारण त्यावेळेस आपल्या दैनंदिन हालचाली किंवा बाकीच्या क्रिया थांबलेल्या नाही आहे. आपण स्नानादी करतो, जेवण खाणं पिणं करतो, थोडंसं वॉकिंग करतो, बाळाचा सांभाळ येतो करतो, त्याच्यात शारीरिक हालचाली आपल्या थांबलेल्या नाहीतच आहे. त्यामुळं हातापायाच्या काही सूक्ष्म हालचाली ज्या आहेत मानेच्या आहेत त्या निश्चितच करायला हरकत नाही. हां, त्याच्यानंतर मात्र आपल्याला मग टप्प्याटप्प्यानं जसं बाळाची ग्रोथ होत जाईल आणि आपलंही आरोग्य उत्तम होत जाईल तर 2-3 महिन्यानंतर आपण आणखी पुढची जी आसनं आहे ती देखील सहजपणे आणि सुरक्षितपणे करू शकतो.
1: प्रसूती झाल्यानंतर शरीरामध्ये खूप बदल झालेले असतात, वजन वगैरे वाढलेलं असतं, आणखी थोडा स्थूल पण आलेला असतो, तर योगा आणि प्राणायाम केल्यानंतर त्या स्त्रीचं शरीर पूर्ववत होऊ शकतं का?
0: शरीरामध्ये जसं गर्भावस्थेमध्ये काही बदल होतात, हार्मोनल बदल होतात, आपण पूर्वावस्था म्हणतो तर ते बाह्य अपिअरन्सच्या दृष्टीनं बऱ्याच वेळी गृहीत धरत असणार की वाढलेलं वजन आहे ते कमी झालं, शेपमध्ये आलो तर आपण पूर्ववत झालो. आतील जे हार्मोनल बदल आहेत जे गर्भावस्थेमध्ये होते, बाळाला आपण पाचतो त्यासाठी आपल्या काही शारीरिक स्थिती बदललेल्या असतात, तर त्या पूर्ववत व्हायला काही जास्त काळ लागू शकतो, पण निश्चितच आपण बाह्य अपिअरन्स म्हटलं तर ते आपलं पूर्ववत निश्चितच होऊ शकतं.
1: छान. आणखीन एक सर्वात महत्वाचं जे आपल्या जीवनामध्ये एका गोष्टीने थैमान घातलं आहे ते म्हणजे तणाव, चिंता, नैराश्य, हे प्रत्येकाच जीवनात कधी ना कधी आलेलं असतं, प्रत्येक जण त्याला सामोरं गेलेलंच असतं. कधी कधी म्हटलं जातं की हा जीवनाचा एक भाग आहे की काय, तर मग असंच तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी योग आणि प्राणायाम हे मदत करू शकतं.
0: निश्चितच, कारण आज ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचं कारण आहे आज आपण मल्टिपल ऍक्टिव्हिटीज करतो, आपल्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वाढलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात ज्या वर्किंग वुमेन असतील किंवा घरही सांभाळणाऱ्या दोघांच्याही जबाबदाऱ्या कमी झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळं निश्चितच दैनंदिन कामकाजामध्ये ताण हा येतोच आणि हा ताण निवारण करण्यासाठी काही ना काही आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपण जेव्हा सुरुवात करतो तर काही जणी त्यामध्ये योगाची काही आसनं ही सुरुवातीला करायला सुरुवात करतात. आता ही आसनांची प्रॅक्टिस जी आहे तर ती आपल्याला शरीर स्तरावर थोडंसं स्थिर खंबीर बसायला मदत करते, म्हणजे बाकीचे गेम खेळत असताना किंवा व्यायाम करत असताना जितक्या सातत्यानं हालचाली होतात तितक्या आपण आसन करताना करत नाही आणि त्यामुळेच जेव्हा एकदा शरीर स्थिर बसणं सुरू होतं तर मनही देखील आपल्याला स्थिर करणं शक्य होतं, कारण मन पळून पळून किती पळणार. जसं मनात विचार आला काही करायचं आहे आणि विचार आला आणि ताबडतोब आपण शारीरिक हालचाली करून ॲक्शनमध्ये आलो तर शरीर पण ॲक्शनमध्येच असणार आहे आणि त्यामुळं आपल्याला आसनं जेव्हा करतो तर शारीरिक स्थिरता ती मानसिक स्थिरतेकडे नेणारी असते. का? तर आसनाचा होल्डिंग कालावधी जसं आपण 1 मिनिट 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट आणि मग नंतर आपण प्राणायाम अभ्यास करतो तर कोणत्या ध्यानासनात बसतो, प्रत्यक्ष ध्यानाचाच अभ्यास करतो तर 5-7-10-15 मिनिटं. शरीर जेव्हा स्थिर झालेलं आहे तेव्हा मनाला कळतं की माझ्यामध्ये कितीही विचार आले आणि कितीही करण्याचे प्लॅनिंग झाले तरी शरीरानं साथ दिली नाही तर मी काहीच करू शकणार नाही आणि मनालाही मग आपण नियंत्रित करण्याकडे जातो. दुसरा हा फायदा होतो की आसनांमध्ये आसनांच्या नंतर प्राणायाम आणि ध्यान या सगळ्या अभ्यासामुळे आपल्या शरीरातील जे स्ट्रेस हार्मोन आहेत त्यांचं प्रमाण जे आहे सिक्रेशनचं कमी कमी होत जातं आणि व्यक्तीला जेव्हा प्राणायाम करतो तर जी ऊर्जावानता किंवा ध्यान करतो त्यामध्ये येणारा आनंद तर त्याच्यामुळे जे फील गुड हार्मोन आहेत डोपामाइन म्हणू शकतो किंवा असे ते जास्त सिक्रेट होतात. तर निश्चितच ताणतणाव आणि ह्या सर्व जे त्याच्याशी निगडीत मग पुढे एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, आणखी गंभीर समस्या पण, तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी योग हा खूप उपयुक्त आहे.
1: छान. आणखीन एक व्याधी जी सर्वसाधारणपणे जडलेली आढळते आणि म्हणतात की ही व्याधी सरणापर्यंत आपली सोबत करते ती म्हणजे मधुमेह. आणि मधुमेह हा प्रत्येक घरामध्ये शिरलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक ने एक व्यक्ती मधुमेही आहेस।

0: मधुमेह असलेल्या महिलांसाठी कोणती योगासनं आणि प्राणायाम उपयोगी ठरू शकतात?
1: मधुमेह होण्याची कित्येक कारणं असू शकतात आणि या कित्येक कारणांमध्ये एक मुख्य कारण जर बघितलं तर त्याच्यामध्ये मानसिक ताण हा एक प्रामुख्यानं आढळणारा घटक आपण बघू शकतो. मागेच आपण जसं ताणतणावासाठी योग बघितलं तर त्या ठिकाणी आपण बघितलं की नियमित केलेली योगासनं, प्राणायाम आणि ध्यानक्रिया या मानसिक ताणाचं प्रमाण कमी करतात, कारण त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन हे कमी होणार आहेत. तर मधुमेह या ठिकाणी जर बघितलं तर पॅनक्रियाज ग्रंथीचं फंक्शनिंग सुधारणं हा एक दृष्टिकोन समोर ठेवून आपण आसनांचा विचार केला तर पोटावर दाब, ताण आणि पीळ येतील अशी सर्वच आसनं ज्याच्यामध्ये योग मुद्रासन आहे, त्याचबरोबर वक्रासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे, समोर वाकली जाणारी ज्याच्यामध्ये जानुशिरासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, पोटावर झोपून जी आपण आसनं करतो ज्याच्यामध्ये मकरासन आहे किंवा धनुरासन आहे, त्याचबरोबर मंडुकासन आहे किंवा कोबरा पोज बघितले तर हे सगळे पोटावर धड जेव्हा आपण वर

0: त्याचबरोबर वक्रासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे, समोर वाकली जाणारी ज्याच्यामध्ये जानुशिरासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, पोटावर झोपून जी आपण आसनं करतो ज्याच्यामध्ये मकरासन आहे किंवा धनुरासन आहे, त्याचबरोबर मंडुकासन आहे किंवा कोबरा पोज बघितले तर हे सगळे पोटावर धड जेव्हा आपण वर उचलतो तर ताण देखील आणि खाली बॉडी टेकलेली आहे त्यामुळे दाब देखील निर्माण करतात. तर अशी सर्वच आसनं जी पोटावर दाबताण पीळ निर्माण करतील ती मधुमेहासाठी उपयुक्त आहेत. आणि प्राणायामाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नाडी शोधन अत्यंत उपयुक्त ठरेल, कारण नाडी शोधनाला हठग्रंथांमध्ये सर्वोत्तम प्राणायाम मानलेला आहे आणि त्यामुळं व्यक्तीचा ताण कमी होत उत्तम स्थिती हार्मोन सिक्रिशनसाठी निर्माण होते. आणि जेव्हा सर्वच हार्मोन संतुलित प्रमाणात निर्माण होतील तर निश्चितच मधुमेहासाठी आपल्याला एक पूरक की कसं हील होणार ती स्थिती शरीरात प्राणायामच्या आधारे देता येणार आहे. आणि ध्यानाच्याही आपल्याला विविध क्रिया ज्या आहेत ज्याच्यामध्ये ब्रीद अवेअरनेस, श्वासावर जागृतीचं ध्यान, योग निद्रा आहे, ती देखील तणाव रिलीज करून मदत करू शकते. तर मधुमेहामध्ये ह्या सगळ्याच क्रिया उपयुक्त आहेत.
1: बरं, मग मधुमेहांची जी औषधं असतात ती त्यांना घ्यावीच लागतात रोज दैनंदिन आपल्या जीवनामध्ये, तर मग औषधं योगा आणि प्राणायाम केल्यामुळे कमी होऊ शकतात?
0: निश्चितच. कित्येक उदाहरणं मी योग थेरपी योग उपचारही देते आणि याच्यामध्ये प्री डायबेटिक किंवा डायबेटीस सुरू झालेली व्यक्ती ज्यांनी योगिक जीवनशैली अंगीकारलेली आहे आणि सातत्यानं ते त्यांचं खानपान म्हणजे डाएट आहे त्याच्यावरही नियंत्रण ठेवतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या योगिक क्रिया जसं आसनं, प्राणायाम, ध्यान, धारणा हे करतात तर त्यांची औषधं कमी झालेली आहे आणि कित्येक जणांची औषधं सुटलेली देखील आहेत. तर आपल्या मनानं कोणत्याही ठिकाणी औषधं न थांबवता औषधांबरोबर आपण ह्या सगळ्या योगिक क्रिया करायच्या आणि नियमित तपासणीमध्ये आपल्याला आपले जे एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ आहे, त्यांच्याकडून जसे औषधाचे डोस कमी होतील त्याप्रकारे औषधं कमी किंवा बदलून मग ती वेळी थांबवता देखील येतील.
1: छान. आणखीन महिलांच्या जीवनामध्ये येणारा एक टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. तर मग रजोनिवृत्तीच्या काळामध्ये शारीरिक मानसिक बदल होत असतात, अशा बदलांमध्ये योगाचा काय फायदा होतो?
0: रजोनिवृत्तीचा काळ हा सर्वसाधारण आपण बघितला तर पूर्वी 85 पुढे येत होता आणि आज हे बऱ्याच जणींमध्ये खूप लवकर म्हणजे लेट एक मिडल 40 किंवा 85 खूप पूर्वी येत आहे. कारण ह्याच्यामध्ये जर कारणीभूत घटक बघितले तर त्याच्यामध्ये आजची जी जीवनशैली धावपळीची आहे ती निश्चितच एक मोठा घटक आहे. तर या ठिकाणी रजोनिवृत्ती काळामध्ये आपल्याला आपल्या वयानुसारच पाळी येत आहे हे पण बघणं आणि ती पूर्वी येत असेल तर काही हार्मोनल असंतुलन आहे का ते बघत त्या अनुरूप आपल्याला वेगवेगळ्या योगिक क्रिया ज्या आहेत त्या करता येतील. आणि त्यामध्ये देखील आपल्याला आसनं, आसनांच्या द्वारे शरीर स्थिरता जी प्राप्त केलेली आहे त्यात जास्ती कालावधी आपल्याला प्राणायामसाठी देणं आणि प्राणायामानंतर आपल्याला शिथिलीकरण योगनिद्रा ज्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देणार, कारण ह्या ठिकाणी ताण निवृत्ती हा एक महत्त्वाचा भाग आहे जो प्राणायाम, शिथिलीकरणाच्या विविध क्रिया ज्याच्यात रिलॅक्सिंग पोझेसमध्ये आपण करतो आणि ध्यान हे खूप उपयुक्त ठरतं.
1: खूपच छान. या वर्षीची आपल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजे निरोगी वृद्धत्वासाठी योग. तर यामध्ये प्रत्येकाला चिरतरुण राहावंसं वाटतं, चांगलं दिसणं हा महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो, तर यासाठी योग आणि प्राणायाम कसं मदत करतं? बरं,
0: सर्वसाधारण आपण बघितलं की आपल्याला एक तरुणाईपर्यंत म्हटलं तर शरीरातील ज्या नवनिर्मिती क्रिया आहेत ह्या खूप वेगवान असतात आणि जसंच आपण 85 किंवा 60 घरामध्ये जातो तर त्यावेळेस काय होतं तर शरीरातील जी पेशींची नवनिर्मिती आहे ज्या जुन्या मृत पेशींना रिप्लेस करत असतात ती निर्मिती थोडी थोडी कमी कमी होत जाते आणि त्यामुळं एजिंग आहे ते पटकन दिसू लागतं. पण ज्यावेळेस आपण योगिक क्रिया करतो आणि योगिक क्रिया म्हणजे जी दिनचर्या आहे, जीवनशैली आहे, तिचा अवलंब करतो, म्हणजेच कसं की आपल्या बायोलॉजिकल क्लॉक म्हणू किंवा जे जैविक घड्याळ आहे त्यानुसार आपलं उठणं, झोपणं, आहार असेल आणि आहार पण कसा स्थानिक असायला पाहिजे, म्हणजे आपण जर इथे आपल्या मराठवाडा त्यातल्या त्यात बघितलं तर उष्ण अशा प्रदेशात राहतो आणि इतर प्रदेशातील खूप सारे सुके मेवे किंवा फ्रूट आणून आम्ही खूप पौष्टिक खातो हे म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये खूप चांगली निर्मिती होईल असं नाही. तर योगातील शुद्ध

0: क्रिया या ठिकाणी खूप उपयुक्त ठरतील, कारण तुम्ही बाहेरचं कितीही पोषण टाकता पण ते पचवायला आणि त्याच्यातून निर्मिती करायला तुमचं शरीर तयार तर असायला पाहिजे. आणि हटग्रंथांमध्ये षटकर्मांचा उल्लेख येतो. षट म्हणजे सहा, तर सहा शुद्धी क्रिया असतात ज्याची जशी आवश्यकता, म्हणजे ज्याचं वात पित्त किंवा कफ असंतुलन असेल. आपण बघितलं तर जीवनाचा कालावधी बालपणी वेगळं तत्व प्रभावी असतं, तरुणपणी बघितलं तर पित्त प्रधानता असते, म्हातारपणी बघितलं तर वात प्रधानता असणार आहे. तर आपल्याला ह्या त्रिदोष संतुलन ह्यासाठी शुद्धीकर्म पण करून घेणं, आणि एकदा शुद्धीकर्म केलं तर मग तुम्ही जो काही आहार घेणार आणि क्रिया करणार आहात तर त्याच्यातून शरीरातील पेशींची नवनिर्मिती आहे ती वेगानं होऊ शकते, आणि निश्चितच एजिंग आहे त्याला आपण प्रलंबित करू शकतो.
1: अगदी अगदी, खूपच सुंदर. आणि आपल्या महिलांना या सगळ्या गोष्टीचा आनंद नक्कीच होईल. आणि जाता जाता मॅडम, महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: महिलांच्या बाबतीत मी जर बघितलं तर खूप साऱ्या महिला एक्सक्युजेस देतात, म्हणतात की आम्ही दिवसभर खूप व्यस्त असतो, इतके बिझी आहे की आम्हाला घरची आणि नोकरी करणाऱ्या असल्या तर आम्हाला बाहेरची सगळी जबाबदारी घेताना आमच्या स्वतःच्यासाठी वेळच मिळत नाही. पण ह्याच्यात हे खूप महत्त्वाचं आहे की जर तुम्ही एका कुटुंबातील करती धरती महिला आहात तर तुम्हाला इतरांची काळजी, इतरांचं जेवण खानपान आणि सगळ्या क्रिया वेळेवर व्हाव्यात ह्यासाठी तुम्ही इतकी दिवस रात्र मेहनत करता, पण जे शरीर, जे मन, जे बुद्धी वापरून तुम्ही हे सगळं करणार आहात, करत आहात, तर त्याची जर काळजी घेतली नाही तर तुम्ही तितके चांगले घेऊ शकणार नाही. आणि त्यामुळंच स्वतःची काळजी घेणं शिका, आणि ही काळजी जी आहे ती आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक सर्व स्तरावर घ्यायची आहे. आणि त्यासाठी उपयुक्त तुम्हाला वाटत असेल की आम्ही वॉकिंगला जाऊ तर 5-10 मिनिटं का होईना वॉकिंगला जाऊन येऊ शकतात. तुम्हाला वाटत असेल मी एकाच वेळी एक तास नाही काढू शकत तर अर्धा तास काढा. तुम्हाला अर्धा तास काढता येणं शक्य नाही तर तुम्ही सकाळी 10 मिनिटं, दुपारी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं करू शकतात. सकाळी जी आहेत, जी उपाशीपोटी करायला पाहिजे अशा काही क्रिया जसं प्राणायाम आदी तुम्ही करून घ्या. दुपारी तुम्ही निवांत असाल त्यावेळेस एखादं ध्यान वगैरे तुम्ही करू शकता. संध्याकाळी दुपारचं जेवण होऊन 1-3-4 तास झाले त्यावेळेस तुम्ही काही आसनं करू शकतात. म्हणजे सकाळी खूपच व्यस्तता असेल तर असं अजिबात नाही की सकाळीच योगासनं करावी. हां, काही क्रिया असतात ज्या उपाशी पोटी करायला पाहिजे त्या सकाळी तुम्ही 10-15 मिनिटं काढून उरकून घेऊ शकतात, आणि बाकीच्या काही क्रिया ज्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात. तर एनी हाऊ स्वतःसाठी किमान अर्धा तास तरी काढा ही महिलांना माझी विनंती आहे. कारण मी प्रोफेशनल काम करत होते तर इतक्या आरोग्य समस्यांनी बाधित होते, आणि जेव्हा योगाला सुरुवात केली तर आरोग्य कसं उत्तम होत गेलं हे कळलंच नाही. तर त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की मी स्वअनुभवातून जे आरोग्याचा अनुभव घेते ते आपणही घ्यावा आणि योग करत राहावं.
1: अगदी, तुम्ही इथे आलात आणि महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर इतकी भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बन्सवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात.

मैत्रिणींनो, जगा वेगळी प्रेम कहाणी या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आता मुलांची शाळा सुरू झाली आहे तर आपल्याला प्रश्न पडलेला असतो की मुलांना डब्यात काय द्यायचं बरं. मग मुलांना भाजी पोळी असं वेगळं काही नको असतं, त्यांना एकच काहीतरी पदार्थ हवा असतो की जो पटकन आपण हातात घेतला आणि पटकन संपवला असा. तर असाच एक आजचा आपला पदार्थ आहे, आजची आपली रेसिपी आहे पनीर भुर्जी रोल. तर याचं साहित्य आहे पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, टोमॅटो सॉस किंवा सोबत हिरवी चटणी. मातायची कृती कशी करायची, तर कढईत तेल गरम करून घ्यायचं, त्यात कांदा परतून घ्यायचा. कांदा गुलाबी झाल्यावर हिरवी मिरची टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. मग त्यात हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालायचं. किसलेला पनीर घालून 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आणि चपातीवर हिरवी चटणी किंवा सॉस लावायचा. त्यावर पनीर भुर्जी ठेवायची आणि घट्ट रोल करायचा. रोल अर्धा कापून डब्यात भरायचा. आणि यामध्ये बरं का मैत्रिणींनो, तुम्ही थोडं किसलेलं चीजही टाकू शकतात किंवा थोडीशी काकडी, कोबी किंवा गाजराचा किसही परतून त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो बरं. तर हा रोल 10 ते 15 मिनटात पटकन तयार होतो आणि डब्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पर्यायही आहे.

नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत माझ्या आठवणीतलं गाव. असं म्हणतात माणूस कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, कितीही आधुनिक जीवनाच्या प्रवाहात वाहत गेला, तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमच जिवंत राहते ती त्याच्या गावची आठवण. कारण गाव म्हणजे केवळ काही घरांचा समूह नसतो, गाव म्हणजे संस्कारांचं विद्यापीठ, माणुसकीचं मंदिर आणि आठवणींचा अथांग सागर. आज मी तुम्हाला माझ्या आठवणीतल्या अशाच एका सुंदर गावाची सफर घडवणार आहे. ते गाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वसलेलं माझं लाडकं गाव हळदा गाव. अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं हे छोटस गाव जणू निसर्ग मातेने स्वतःच्या हिरव्यागार पदराखाली या गावाला प्रेमाने जपून ठेवलं आहे. सह्याद्रीच्या रांगांनी, डोंगर दऱ्यांनी आणि

सुपीक शेतांनी वेढलेल्या या गावाकडे पाहिलं की मन प्रसन्न होतं. छत्रपती संभाजीनगरहून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर हळदा हे गाव वसलेलं आहे. उत्तर दिशेने सिल्लोडकडे वाटचाल सुरू केली असता शहराची धावपळ मागे पडताच दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार शेती आणि ग्रामीण जीवन यांचे सुंदर दर्शन घडू लागते. निसर्गाच्या सानिध्यातून वाटचाल करत मातीचा सुगंध आणि गावाकडच्या शांततेचा अनुभव घेत आपण हळदा गावात पोहोचतो. पहाटेच्या वेळी गावात एक वेगळीच जादू अनुभवायला मिळायची. पूर्व दिशेला उगवणाऱ्या सूर्याची लालिमा आकाशभर पसरलेली असायची. पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, गोठ्यातला जनावरांचा आवाज आणि मंदिरातून येणारा घंटानाद यामुळे दिवसाची सुरुवात भक्तिमय आणि मंगलमय व्हायची. बालपणी आम्ही सर्व भावंड उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जायचो. गावातल्या वागरा नदीत मनसोक्त खेळायचो, नदीत बसायचो, आंघोळ करायचो, पोहण्याचा सरावही करायचो. खेळून झाल्यावर शेतातील म्हणजेच बखारीवरील घरी परत यायचो. घरी आल्या आल्या आजीच्या हातच्या चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या आणि त्याच्यासोबत स्वयंपाकघरात खुंटीला अडकवलेल्या शिंक्यातल्या लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा भाकरीवर टाकून खाण्याची मज्जाच काही न्यारी होती. दिवसभर गाव हुंदडून आल्यावर रात्री चंद्र चांदण्या बघत आणि सोबत आजीच्या गोष्टी ऐकत ओसरीवर कधी झोप लागायची खळायचंच नाही. मग सकाळ व्हायची ती थेट कोंबड्याच्या आरोण्यानेच, गायीच्या हंबरण्याने आणि उगवत्या सूर्याच्या किरणांनीच. अशा या गावाला धार्मिक त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावापासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला स्थित असलेल्या इतिहासाची साक्ष देणारा वेताळवाडीचा हा किल्ला, वेताळवाडी किल्ला. डोंगर माथ्यावर विसावलेला हा किल्ला परिसराच्या वैभवशाली इतिहासाचा मुकसाक्षीदार म्हणून उभा आहे. किल्ला बघताच मन नकळत इतिहासाच्या पाऊल खुणा शोधू लागतं. वेताळवाडी किल्ला हा केवळ दगडांचा समूह नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा, दूरदृष्टीचा आणि स्थापत्यकलेचा एक जिवंत पुरावा आहे. काळाच्या ओघात अनेक साम्राज्यांचे राज्य पाहणारा हा किल्ला आजही खंबीरपणे उभा आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर नजरेस पडतात ते 3 भक्कम बुरुज. त्या बुरुजांची ठेवण आणि बांधकाम अशा पद्धतीने केलं आहे की कोणी शत्रू हल्ला करण्याच्या विचाराने किल्ल्यात शिरला असला तर तो बरोबर 3 बुरुजांच्या त्रिकोणात अडकला जाईल आणि पुढे हल्ला करण्याआधीच पकडलाही जाईल. थोडं पुढे गेल्यावर उतारावर वर चढण्यासाठी दगडी बांधकाम असलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. पायऱ्या चढताना प्रत्येक पाऊल जणू इतिहासाच्या जवळ घेऊन जात आहे असं वाटतं. जसं जसं आपण वर चढत जातो तसं तसं किल्ल्याचे अवशेष आपल्याला त्या काळातील वैभवाची जाणीव करून देतात. प्राचीन तोफा, मजबूत बुरुज, प्रवेशद्वाराचे अवशेष, धान्याच्या खोल्या हे सर्व बघून त्या काळातील कुशल नियोजनाचं दर्शनच घडतं. काळाच्या ओघात किल्ल्याची तटबंदी काहीशी ढासळली आहे, तरी त्या भग्न दगडांमध्ये आजही शौर्याच्या आणि संघर्षाच्या कथा दडलेल्या आहेत. वेताळवाडीच्या किल्ल्याचा इतिहास शतकापूर्वीच काळात हरवून गेला, मात्र पुरातन

पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार वेतावाडी किल्ला 12व्या शतकात उभारला गेला असावा. चालुक्य आणि यादवकालीन किल्ला कालांतराने निजामांच्या राज्यात सामील झाला. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की पूर्वी या किल्ल्याचा उपयोग परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि गावचं संरक्षण करण्यासाठी केला जात असे. काही वर्षानंतर इंग्रजांचे जेव्हा राज्य आले त्या काळी या किल्ल्याचा उपयोग मुख्य बाजारपेठ म्हणून पण केला गेला. इथल्या बाजारपेठातला माल देश विदेशात निर्यात केला जात असे. त्यामुळे गावात धनसंपत्ती भरपूर प्रमाणात होती. वेतावाडीच्या परिसरात एक अर्धवट राहिलेलं प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहायला मिळतं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे मंदिर आणि त्याचं बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी त्यातील कलाकुसर आणि बांधणी पाहता त्या काळातील शिल्पकारांच्या अद्वितीय प्रतिमेची प्रचितीच येते. त्या मंदिराच्या लगतच एक खोल गुहा आहे. ज्येष्ठ मंडळी सांगतात की ही गुहा नसून हा पूर्वी एक भुयारी मार्ग होता जो थेट अजिंठा लेणीपर्यंत पोहोचवायचा. पण या मार्गाबद्दल फारशी माहिती नसल्याने तो भुयारी मार्ग दुर्लक्षित राहिला आणि काळाच्या ओघात त्या मार्गावर झाडे वेलींनी आपले घर केले. असा हा वेतावाडीचा किल्ला. किल्ल्यावरून दूरवर पसरलेला निसर्ग निहाळताना या भागातील ऐतिहासिक घटनांची जाणीव मनाला स्पर्शून जाते. सूर्योदयाच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारी सोनेरी किरणांनी उजळलेली धरती आणि संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर पसरलेली केशरी छटा या दृश्यामुळे हा परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हसवरील जिवंत चित्रासारखा वाटतो.

सध्या वेतावाडीच्या किल्ल्याची पडझड झाली आहे. हा किल्ला दुर्लक्षित झाल्यामुळे किल्ल्याचे बरेच भाग जमीनदोस्त झाले आहेत. शिल्लक राहिलेले अवशेष आजही पराक्रमाची आणि स्वाभिमानाची साक्ष देतात बरं का. त्यांच्या भग्न भिंतीवर काळाने कितीही आघात केले असले तरी त्याचा इतिहास आजही अभिमानाने उभा आहे. हळदा गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेला असल्यामुळे या भूमीला निसर्गाचं जितकं वरदान लाभलं आहे तितकाच धार्मिक वारसाही आहे बरं का. किल्ल्यावरून वेताळवाडी गावात आल्यावर उत्तरेकडे जाणारी पायवाट पकडत सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे ते रुद्रेश्वर मंदिर आणि गुहा. पायवाट कच्ची आहे, डोंगराळ भागातून आहे. साधारण 45 मिनिटं पायी चालत गेल्यावर गुहेमध्ये स्थित रुद्रेश्वर मंदिर नजरेस पडतं. घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठीही आकर्षणाचं ठिकाण आहे. रुद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायवाटेने ट्रेक करावी लागते. हा प्रवास जितका रोमांचक आहे तितकाच निसर्ग सौंदर्याने नटलेलाही आहे. वाटेत उंच उंच वृक्ष, हिरव्यागार वनराई आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आपलं मन प्रसन्न करतो. या पायवाटीवरून चालताना अनेक ठिकाणी लहान मोठे ओढे आणि नदीचे प्रवाह पार करावे लागतात. स्वच्छ थंडगार पाण्यातून वाट काढताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या अधिक

0: पोरा।
1: हे मंदिर का पूर्ण राहिलं याविषयी कोणतीही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, पण स्थानिक परंपरा आणि लोककथांमध्ये या संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात। जेव्हा अजिंठा लेणी कोरली जात होती त्याच वेळी या मंदिराचीही निर्मिती होत होती, पण ती अर्धवटच राहिली। असं का झालं? बांधकाम अर्धवट का राहिलं? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला। इतिहास जिथं मौन धारण करतो तिथं लोकपरंपरा त्या रिकाम्या जागा आपल्या कल्पनांनी भरून काढतात। याच ऐतिहासिक परिसरात हिरव्यागार वृक्षाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात वसलेलं आहे हे रुद्रेश्वर मंदिर। भगवान शंकराला समर्पित असलेलं हे मंदिर पंचक्रोशीत भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे। मंदिर प्राचीन काळाशी निगडीत असल्यानं अभ्यासकांच्या मते याचा संबंध हेमाडपंथी स्थापत्य शैलीशी असू शकतो। रुद्रेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी असलेला बाराही महिने अखंड वाहणारा धबधबा हे या ठिकाणाचं आणखीन एक विशेष आकर्षण आहे बरं का। पावसाळ्यात त्याचं रौद्र आणि भव्य रूप पाहण्यासारखं असतं, तर इतर ऋतूतही त्याची सतत वाहणारी जलधारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करते। मराठवाड्यासारख्या प्रदेशात प्रखर उन्हाळा असताना सुद्धा ही जलधारा वाहते हे आश्चर्यकारक आहे। नेमकी ही जलधारा येते कुठून याचा शोध बऱ्याच अभ्यासकांनी घेतला, पण आजपर्यंत कोणालाही त्याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही। ही निसर्गाची किमया आहे असे स्थानिक लोक मानतात। खळखळणारा धबधबा आणि त्याच्या शेजारी गुहेतील शांतता याचे अद्भुत मिश्रण मनाला विलक्षण शांती देऊन जातं। लहानपणी या मंदिराच्या परिसरात जाताना मनात एक वेगळीच उत्सुकता असायची। वडीलधारी मंडळी सांगत असलेल्या कथा ऐकताना या दगडामध्ये दडलेला इतिहास अनुभवण्याचा प्रयत्न करायचो। संध्याकाळच्या मंद प्रकाशात या मंदिराच्या अपूर्ण राहिलेल्या अवशेषाला जणू पूर्ण होण्याची आस आहे असा आजही भास होतो। या ऐतिहासिक ठेव्याच्या सान्निध्यात वाढण्याचं भाग्य लाभणं ही अभिमानाची बाब आहे। हजारो वर्षाचा इतिहास, प्राचीन कला आणि भारतीय संस्कृतीशी अमूल्य परंपरा यांचा साक्षीदार असलेला हा परिसर आपल्याला समृद्ध वारशाची जाणीव करून देतो। गावातील मंदिरं, वडाची झाडं, पाणवठे, ओसरीवर गप्पा मारणारी ज्येष्ठ मंडळी, संध्याकाळी गुराढोरांसोबत घरी परत येणारा शेतकरी आणि चुलीवर बनणाऱ्या जेवणाचा दरवळ, या सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीच्या कप्प्यात आजही तितक्याच जिवंत आहेत। हळदा हे फक्त हिरव्या शेतांनी सजलेलं गाव नाही, तर इतिहास, संस्कृती आणि परंपरेनं जतन केलेली एक परंपराच आहे।

असलेल्या हेमाडपंथी मंदिराच्या गूढतेने भरलेलं आणि वेतावाडीच्या किल्ल्याच्या वैभवाने समृद्ध असलेलं कायमचं घर करून बसलं आहे हे माझ्या मनातलं माझं लाडकं गाव. आज काळ बदलत आहे. गावात पक्के रस्ते आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान पोचलं आहे. शिक्षण आणि विकासाच्या नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत. पण या सर्व बदलांमध्येही हळदा गावाचं साधेपण, आपुलकी आणि माणुसकीचा झरा आजही तसाच अविरत वाहत आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनात कधी मन थकून जातं तेव्हा आठवणीच्या पावलांनी मी पुन्हा माझ्या गावात जाऊन पोचते. त्या मातीचा सुगंध, त्या रानावनातील वारा, त्या लोकांचं प्रेम आणि बालपणीच्या आठवणी पुन्हा मनाला नवीन संजीवनी देऊन जातात.

खरंच गाव म्हणजे फक्त भौगोलिक सीमा नाही, गाव म्हणजे भावना, संस्कृती आहे, आपुलकी आहे आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा अमूल्य ठेवा आहे. माझ्यासाठी हळदा हे फक्त एक गाव नाही तर माझी ओळख आहे, माझ्या अस्तित्वाचा पाया आहे, माझ्या बालपणीचा साक्षीदार आहे. आणि म्हणूनच आजही अभिमानाने म्हणावंसं वाटतं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सान्निध्यात फुललेलं, माणुसकीच्या सुगंधाने दरवळलेलं, आठवणीतलं हे हळदा गाव माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण आठवणीतलं गाव हा कार्यक्रम ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं मैथिली भोकरे यांचं.

मैत्रिणींनो, अजिंठा या चित्रपटातील हंसिका अय्यर यांच्या स्वरातील ना धू महानूर यांचं गीत आपण ऐकलं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 आणि 30 सेकंद झालं आहे. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अगबाई अरेचा या चित्रपटातील शाहीर साबळे आणि अजय गोगावले यांनी गायलेलं शाहीर साबळे यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: मुंबई पुणे मुंबई दोन या चित्रपटातील बेला शेंडे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं संगीता बर्वे, विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांचं, आणि संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं. शोधो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

नटरंग या चित्रपटातील बेला शेंडे आणि सहकलाकारांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांनी गायलेलं अजय अतुल यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचंच आणि चित्रपट आहे सैराट.

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायामध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम 2047 अंतर्गत आयोजित एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळानं पाणीपुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन

0: या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्यानंतर ठीक 1:30 वाजता आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 वाजता बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई.

प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या SRI डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इन्फाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या KCP या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: पाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरिता राज्य शासनाने एकंदर 14,58,90,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यात 2,220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला असल्याचं पाटील यांनी सांगितलं. जिल्ह्यातील 65 केंद्रप्रमुख शैक्षणिक पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. उच्च शैक्षणिक पात्रता आणि उमेदवारीची अट पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच नियुक्तीचे आदेश निघणार आहेत. जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्या अधिक अचूक पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक विभागामार्फत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 राबवण्यात येत असून या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO 30 जून ते 29 जुलै या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या मोहिमेदरम्यान BLO मतदारांना अंशतः भरलेले गणनापत्र प्रत्येकी 2 प्रतींमध्ये वितरित करतील. पात्र मतदारांनी या गणनापत्रातील माहितीची पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, दोन्ही प्रतींवर स्वाक्षरी करून अद्ययावत छायाचित्र जोडावे आणि ते संबंधित BLO जमा करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर 2,288 BLO नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे 20,94,000 मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. राज्य शासनाने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत जाचक अटी काढून टाकून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडून बुलढाणा शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला बहुसंख्य शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात अन्न आणि औषध प्रशासनाच्या HDPO पथकाने मोठी कारवाई करत 50 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहून नेणारा ट्रक पकडला. या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे. सर्व माल जप्त करून पंचनामा करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. मान्सूनचा पाऊस अद्याप दाखल न झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख जलसाठ्यांमध्ये पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेल्या गडक खडकपूर्णा पेंटाकळी निम्न ज्ञानगंगा या प्रकल्पात केवळ 23% जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. महाआयटी पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे दिनांक 16 जूनपर्यंत जिल्ह्यात 8,330 अर्ज प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या काळात महाआयटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि नव्या GPR प्रणालीतील त्रुटीमुळे जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून अर्जदारांना वारंवार सेतू केंद्रावर फेऱ्या माराव्या लागत आहेत. पोर्टलची गती सुधारून अर्ज लवकर निकाली काढावेत अशी मागणी पालकांकडून होत आहे. परिवहन महामंडळाच्या प्रवासी उत्पन्नाला फटका देणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून जिल्ह्यातील सर्व प्रमुख ST बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात नो पार्किंग नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त पथकांकडून राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत 117 वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जिल्हाभर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरांमध्ये एकंदर 1,602 गरोदर मातांची तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार समुपदेशन आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. आत्ताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा.
1: बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलं.

सहक्ष अर्पित केलं होतं नागपूर केंद्रावरून आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:45 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया राजीव पांडे यांची रचना सुधा देशपांडे यांच्या स्वरात.

0: बापूराव गोखले यांची रचना आपण ऐकलीत गजानन वाटवे यांच्या स्वरात. याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल. श्रोतेहो रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत. आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया बाबू बिरादार यांच्या अधिवास या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: एक दीर्घ पल्ला असलेली कादंबरी. कथानक म्हटलं तर सरळ आणि म्हटलं तर तितकंच गूढ आणि चक्रव्यूहात अडकवणारं. निवेदन तृतीय पुरुषी स्वरूपात आहे, मात्र येथे प्रत्येक व्यक्तिरेखा स्वतःचं मनोगत व्यक्त करते इतकंच नव्हे तर आजूबाजूला असलेली झाडी, नदी, बैल, कुत्रा, मांजर, विहीर, घर, बुरुज, वाडा हे देखील इथे स्वगत स्वरूपात व्यक्त होताना दिसतात. कादंबरीचं लेखन प्रमाण भाषेत आहे, मात्र संवाद हे मराठवाड्यातील धाराशिव, देगलूर, नांदेड या प्रादेशिक भाषेतील आहेत. निवेदकाने एखादी कथा आपल्या समोर बसून सांगावी असा आब या लेखनाचा नाही. कथानक प्रत्येक परिच्छेदात पुढे झेप घेत जाते, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने वाचनाची सवय असलेल्या वाचकांची वाचक म्हणून मोठीच दमछाक होते. या कादंबरीत असलेल्या प्रमुख व्यक्तिरेखा त्यातली एक आहे सुंदरा. सुंदरा विवाहानंतर घोड्यावर बसून नवऱ्याच्या गावी निघते, इथून कथानकाला सुरुवात होते. तिचे दोन विवाह झालेले आहेत, मात्र संसार सुख म्हणून जे काय बाईच्या वाट्याला यायला हवं तसं फारसं येत नाही. संसारातला फारच थोडा काळ तिच्या वाट्याला येतो. पहिला नवरा लवकरच मृत्यू पावतो, दुसरा नवरा वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू पावतो. दुसऱ्या विवाहातून आपादापासून एक मुलगी अपत्य म्हणून तिला आहे, तिचं नाव मन्या. सुंदराला मिळालेली दोन्ही विवाहस्थळे तशी भरल्या घराची होती. गावात मान असलेली पाटीलकी त्यांच्याकडे होती. सुंदरा मुलीला घेऊन बापाच्या गावी येते. बापाचा संसार सुरळीत व्हावा म्हणून कष्ट उपसते. मुलीचं म्हणजेच मन्याचं लग्न जयंत पाटलाशी होतं. सुंदरा तिच्या गावी येऊन मुलीचा संसार सुरळीत व्हावा म्हणून प्रयत्न करते. जयवंत पाटील हा गावचा पाटील आहे, परंतु कर्जबाजारी आणि संपूर्ण शेतजमीन गहाण ठेवलेल्या, स्वतः कर्तृत्ववान नाही. सुंदरा जयंत पाटलाच्या कर्जमुक्त करते, गहाण जमिनी सोडवते आणि मुलीचा संसार व्यवस्थित लावून देते. जयंत पाटील फारच थोडा काळ जिवंत राहतो. एक मुलगा आणि एक मुलगी बायकोच्या पदरा सोडून गूढरित्या विहिरीत मृत्यू पावतो. सुंदरा त्याच्या जागी गावची पाटलीन म्हणून वावरू लागते. गावाच्या सुखदुःखात सहभागी होते. गावातून होणारा विरोध आणि सहकार्य यातून मात करून आणि शेवटी मृत्यूला सामोरे जाते. रामचंद्र पाटील हा सुंदराच्या दुसऱ्या नवऱ्याचा भाऊ, गावचा पाटील. त्याचं स्वतंत्र कथानक इथं जोडलेलं आहे. त्याची महालनबाई ही रूपवान राजकन्या बायको, ती या वाड्यात कशी आली याविषयीची स्वतंत्र आख्यायिका गूढ स्वरूपात आहे. मात्र एक दिवस रामचंद्र पाटलाचा खून होतो. तो खून महालनबाई आणि वाड्यात पाणी भरणारा नोकर मिळून करतात. अमृतराव रामचंद्र पाटलाचा सावत्र भाऊ, तो पैसे भरून खुनाच्या आरोपातून महालनबाईला सोडवतो आणि रामचंद्र पाटलाच्या संपूर्ण पाटलकीचा महालनबाईचा मालक होतो. सुंदरा येथून मुलीला घेऊन बाहेर पडते. मुख्य कथानक, उपकथानक, गावगाडा, हवेली, वाडा, असणारं रहस्यमय गूढ, पक्ष्यांच्या आवाजांचे संकेत, प्राण्यांचे वागण्याचे संकेत, गाव वाटा, निसर्ग यांची केलेली वर्णनं, या सगळ्यांचा एक मोठा कोलाज या कादंबरीत अनुभवाला येतो. यात गूढता आणि रहस्यमयता यांचा समावेश आहेच, परंतु सगळ्या पार्श्वभूमीवर सुंदराचे व्यक्तिमत्व अनेकांगानी ठसठशीतपणे साकारलेलं आहे, त्यामुळे एक विस्तृत असा पट उभा राहतो आणि तो संपूर्ण अतिशय बांधीव स्वरूपात खिळवून ठेवणारा आहे. एका स्त्रीची हिंमत, धीटपणा, दूरदर्शीपणा, सहकार्याची भूमिका, शिक्षणासाठीची ओढ, जे आपल्या वाट्याला आलंय ते आपल्या मुलीच्या वाट्याला व तिच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी दाखवलेला खंबीरपणा, कधी हतबलता, या सगळ्यातून एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं राहतं.
0: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला बाबू बिरादार यांच्या अधिवास या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आज ऐकूया हवामानावर आधारित कृषी सल्ला. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 21 जूनपर्यंत काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 21 जून रोजी तापमानात किंचित घट अपेक्षित आहे. आता जाणून घेऊया कृषी सल्ला. मंडळी, भात रोपवाटिकेच्या वाढीच्या कालावधीमध्ये कमी पाऊस किंवा पावसाचा खंड पडला असेल तर पर्जन्यमान आणि जमिनीतल्या ओलाव्याची उपलब्धता लक्षात घेऊन गरजेनुसार नदी, नाले, विहिरी, शेततळी किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांचा वापर करून संरक्षक सिंचन द्यावं. संरक्षक सिंचन देण्यापूर्वी तणांचं योग्य वेळी नियंत्रण करावं. नागली किंवा वरी रोपवाटिकेच्या वाढीच्या कालावधीमध्ये सुद्धा ही गोष्ट लक्षात घेऊन योग्य वेळी संरक्षक सिंचन द्यावं. तसंच तणांचंही नियंत्रण करावं. मंडळी, खतं देण्यासाठी आंब्याच्या झाडाच्या विस्ताराच्या आतल्या भागामध्ये 45x60 cm रुंद आणि 15 cm खोल वर्तुळाकार चर खोदावेत. नवीन आंबा लागवडीसाठी 1x1x1 m आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये चांगली सुपीक माती, 3-4 गमेली कंपोस्ट किंवा शेणखत, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि वाळवीच्या नियंत्रणासाठी 50 ग्रॅम क्लोरोपायरीफॉस बुकटी यांचं मिश्रण भरावं. काजू लागवडीसाठी सुद्धा चौरस पद्धतीनं 7x7 m अंतरावर 60x60x60 cm आकाराचे खड्डे खणावेत. खड्ड्यामध्ये वरची सुपीक माती, 2 गमेली शेणखत, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि वाळवीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक खड्ड्याला 50 ग्रॅम क्लोरोपायरोफॉस ही भुकटी मिसळून मग खड्डे भरावेत. नवीन सुपारी लागवडीसाठी 60x60x60 cm आकाराचे खड्डे 2.7x2.7 m अंतरावर खणावेत. या खड्ड्यांमध्ये उपलब्ध पालापाचोळा, 20 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 60 ग्रॅम 5% कार्बारील पावडर आणि चांगली माती यांचं मिश्रण भरून मग लागवड करावी. मंडळी, नारळामध्ये खतं देण्यासाठी झाडाच्या विस्ताराच्या आतल्या भागामध्ये वर्तुळाकार चर खोदावेत. तसंच नवीन नारळ बाग लागवडीसाठी 2 ओळींमध्ये 2 रोपांमध्ये 7.5x7.5 m अंतर ठेवून मग लागवड करावी. 1x1x1 m आकाराचे खड्डे खणावेत. पावसाळा सुरू व्हायच्या सुमाराला खड्ड्यांच्या तळाशी पालापाचोळा टाकून त्यावर 10 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावं. पृष्ठभागावरची सुपीक माती, 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट याचंही मिश्रण भरावं. त्यानंतर खड्ड्याच्या मध्यभागी रोपाची लागवड अशी करावी की नारळ जमिनीच्या पृष्ठभागापेक्षा सुमारे 30 ते 45 cm खाली राहील. नारळ लागवडीसाठी जून ते जुलै हा अतिशय योग्य हंगाम आहे. प्रति एकर सुमारे 70 रोपे लावता येतात. मंडळी, आता जाणून घेऊया पशुसंवर्धनाविषयी. तापमानामध्ये काही प्रमाणात वाढ असल्यामुळे पशुधनाला दिवसभर पुरेशा प्रमाणात स्वच्छ, ताजं आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं. उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी 1% गूळ आणि 0.5% मीठ यांचं द्रावण स्वतंत्रपणे तयार करून चाऱ्यावर शिंपडावं. तर मंडळी, हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलात हवामानावर आधारित कृषी सल्ला. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्य मंथन संपदा कार्यक्रमात आज योगासन नियम आणि घ्यायची काळजी ही माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण योगासने आणि प्राणायाम करताना पाळावायचे नियम आणि घ्यावायची काळजी बघणार आहोत. योगासने आणि प्राणायाम हे एकमेकांना पूरक असून योगासनांचा अभ्यास झाल्यानंतर प्राणायामांचा अभ्यास करावा. योगासने प्राणायामाकरिता पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. सकाळी 4 ते 6 यावेळी करण्याचा आपण प्रयत्न करावा. योगासन प्राणायाम ही एक साधना असून ती नित्य करणे आवश्यक आहे. वेळ मिळाला म्हणून आज एकदाच करून घेऊ हे चुकीचे आहे. ब्रह्ममुहूर्त याकरिता यावेळी आपल्याला शुद्ध हवा ओझोन वायू मिळत असतो, गोंगाट नसतो, आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार जे आपल्याला ताण वाढवतात असे नसतात, मन प्रसन्न असते. शौच मुखमार्जनानंतर आसने प्राणायाम करावीत. स्नानानंतर योगासने करता आली तर अधिक चांगले, कारण स्नानानंतर शरीर हलके प्रसन्न बनते, त्यामुळे आसनांचा अभ्यास सुलभतेने करता येतो. आसन प्राणायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये, अर्ध्या तासानंतर स्नान करू शकतात. संध्याकाळीही आपण आसन प्राणायाम करू शकतात, मात्र दुपारच्या जेवणानंतर 5 ते 6 तासांचा कालावधी गेलेला असावा आणि यावेळेस ही शौचास जाऊन आले पाहिजे, पोट रिकामे असले पाहिजे. योगासने करण्याची जागा सपाट, स्वच्छ आणि शांत असायला हवी. हवेशीर जागी सतरंजी अथवा मॅट टाकून त्यावर आसने करावीत. पंखा अतिशय जोराने अथवा AC चालू करून आसन प्राणायाम करू नये. योगासने करताना आपला पोशाख ऋतुमानानुसार थोडे सैल असा असावा. महिलांकरता पंजाबी ड्रेस अथवा स्लॅक्स असा अनुकूल असावा. अति व्यायाम केल्यानंतर अथवा जागरण झालेले असल्यास अथवा ताप असताना अथवा शरीर रोग जर्जर असताना आसने करू नये. स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आसने करावी. प्राणायाम करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी मासिक पाळी असताना शक्यतो आसने करू नये. योगासने प्राणायाम करताना बसण्याच्या स्थिती हे पाठीचा कणा आपला नेहमी ताट असायच हवा. योगासने प्राणायाम करण्याआधी ओंकारचा कमीत कमी 3 वेळा नाद करावा अथवा आपल्या धर्मानुसार प्रार्थना करावी. योगासने आसन सुरू करण्यापूर्वी काही शरीराच्या सूक्ष्म हालचाली कराव्यात. योगासन प्राणायाम करताना बोलू नये, आपले चित्त श्वासावरच केंद्रित करावे. एकाग्रतेने योगासने केली तर शारीरिक मानसिक लाभ मिळतो. आपल्याला मानवेल आपल्या शरीराला आवश्यक अशीच योगासने करावीत. समोरचा करतो आहे म्हणून आपल्यालाही त्याच्यासारखे करायला हवे असे करू नये. पोटाचे गंभीर विकार अथवा कमरेचे विकार असताना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच शरीराला आवश्यक अशी आसने करावीत. योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवला पाहिजे आणि त्यात स्थिरता सुखकारकता यायला हवी. शरीराला हिसके देऊन बळजबरीने आसने करू नये. योगासने झाल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे, त्यामुळे थकवा नाहीसा होतो. नंतर प्राणायाम करण्यास सुरुवात करावी. प्राणायाम हे दुधारी शस्त्र असून शास्त्रोक्त पद्धत आहे, म्हणून त्याचा अभ्यास काळजीपूर्वक सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करावा.
0: योगासन नियम आणि घ्यावीची काळजी ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, दुपारचे ठीक 2:10 झाले आहेत.

0: पुनः प्रसारित करता आहोत कार्यक्रम परिसर. श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, परिसरातील स्वच्छतेवरही पावसाचा सकारात्मक परिणाम होतो. हवा स्वच्छ होते, धूळ कमी होते आणि झाडे हिरवाईने भरून उठतात. यामुळे श्वसनासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि आपला मूडही चांगला राहतो. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शेतकरीही पिकांच्या वाढीबद्दल आश्वासीन होतो. पण लक्षात घ्यायला हवे की पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होते. ड्रेनेज पुरेसं नसल्याने रस्ते बंद होऊ शकतात आणि कचरा वाहून रस्त्यावर साचल्यास प्रदूषण वाढू शकतं. म्हणूनच पावसाळ्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पाऊस पडल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सोपी काळजी घ्या. रस्ते, नाले आणि पाणी साठवलेल्या ठिकाणी कचरा टाकायचा नाही. प्लास्टिक बंदिस्त ठिकाणी साचू द्यायचं नाही. ड्रेनेज पॉइंट्स, ढिगदार कचरा आणि पाण्याच्या वाहिन्या इत्यादींचे नियमन नियमितपणे करायला हवे. पाण्याचा प्रवाह रोखणारी अडथळे काढायला हवीत. विहिरी, तळे, वाळवण्या आणि तलावांच्या कडेला फेकलेला कचरा साफ करायला हवा. सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करायला हवे. प्लास्टिकचा पुनर्वापर करायला हवा किंवा प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावायला हवी. स्थानिक स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे. सोबत इतरांनाही जागरूक केले पाहिजे. अशा पद्धतीने पावसानंतर होणारे प्रदूषण कमी करता येईल. एकत्रितपणे विचार करता पावसानंतरचा परिसर नवचैतन्याने परिपूर्ण असतो. सर्वत्र हिरवळ आणि ताजेपणा पसरलेला दिसतो. हवेतली निर्मळता, झाडांचा ताजेपणा, पाखरांची मधुर गाणी आणि प्रवाहमय नद्यांचे सूर हे सर्व मिळून आपल्याला निसर्गाच्या नव्या जीवनाचे अनुभव देतात. या बदलांना आपण संवेदनशीलतेने बघितले तर प्रत्येक पावसानंतरचा दिवस आनंददायी आणि आशेने भरलेला अनुभव ठरतो. मुसळधार पाऊस अनेकदा जीवनात दुष्परिणाम घडवतो. रस्ते व नाले भरून वाहू लागतात. वाहतूक विस्कळीत होते. पाण्याचा जोरदार प्रवाह खालच्या भागात धडकतो आणि घरे, रुग्णालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालय आणि लहान मोठ्या उद्योगांपर्यंत पुराचे पाणी पोहोचते. परिणामी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. अनेक वेळा निष्पाप लोक आणि प्राणीही या विनाशकारी पावसाळ्याला बळी पडतात. काही भागात ढिगारे कोसळल्याने किंवा पुरात वाहून गेल्याने अनेक जीव मृत्युमुखी पडतात. या पुरामुळे केवळ थेट नुकसान तर होतेच पण संक्रमणाचा धोकाही वाढतो. पाण्याच्या जोरावर सांडपाणी आणि पाईपलाईनचे नुकसान होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात मलजन्य घटक मिसळतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आमांश, अतिसार, कावीळ, डोळ्यांचा दाह आणि इतर जलजन्य आजार पसरतात. घन कचऱ्याचे प्रमाण वाढते. घरगुती खराब झालेले पदार्थ, जैववैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि बाजारातील कचरा सर्वत्र पसरतो. मृत प्राणी आणि मानवी अवशेषातून रोगजनक पदार्थ जलस्रोतात मिसळल्यास नव्या रोगजंतू निर्माण होतात. अशा परिस्थितीत परिसराची स्वच्छता राखणे आणि संक्रमणाचा प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं लवलीन निगम.

माई रे मैका से काहू। नृतबंदिश तीन तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत अब मोरी बात। यांना साथ संगत अशी आहे, तबला साथ आहे जयकुमार जयपूरवाले यांची, व्हायोलिनची साथ आहे शिरीष भालेराव यांची आणि हार्मोनियमची साथ आहे जयेंद्र जोहरापूरकर यांची। तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांनी गायलेला राग शुद्ध सारंग। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे।

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 35 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांचं गायन आपण ऐकणार आहात. राग शुद्ध सारंग, विलंबित बंदिश एक तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांचं गायन आपण ऐकलं. राग शुद्ध सारंग यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती जयकुमार जयपूरवाले यांची. व्हायोलिनची साथ होती शिरीष भालेराव यांची. आणि हार्मोनियमची साथ होती जयेंद्र जोहरापूरकर यांची. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी

0: बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. त्यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळाने पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा प्रारंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचं संरक्षण उत्पादन मागील वर्षात विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर देशांतर्गत उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात तयार होणारे सुटे भाग केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे, इस्रो, डीआरडीओ यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातील असंही त्यांनी सांगितलं. ही कंपनी सध्या मिनीरत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन घटकांच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज आहे, ये नई नई टेक्नॉलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं.

0: या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या अॅरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दुरुस्त पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सलग 5 सत्रात तेजी नोंदवल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स 700 अधिक अंकांनी घसरला असून 76,650 अंकांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत. निफ्टी सुमारे 200 अंकांनी घसरला असून 24,000 आसपास व्यवहार सुरू आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचं चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 9 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेतील कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेतील कार्यक्रमात म्हणजे सायंकाळी 4:58. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकत रहा. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतात. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनःपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एस्ट्रोजन प्रेस या यंत्राची पायाभरणी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आली. गेल्या वर्षात देशाचं संरक्षण उत्पादन विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर संरक्षण क्षेत्रातली निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 607 अंकांची घसरण झाली आणि तो 76,803 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 155 अंकांची घसरण नोंदवत 24,013 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5:02 आणि 16 सेकंद झालेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या.
2: तुम्हाला माहीत आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.

0: मन्नाडे यांनी गायलेलं दाम करी काम या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते प्रभाकर जोग.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

आशा भोसले यांना आपण ऐकलत शेवटचा मालुसरा या चित्रपटासाठी. जगदीश खेबुडकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली दत्ता डावजेकर यांनी. गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता यानंतर 5:10 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनमध्ये होणाऱ्या रोजगार मेळावा 2026 या कार्यक्रमाचं दिल्ली केंद्रावरून होणारं थेट प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा जोडले जाऊया दिल्ली केंद्रासोबत.

मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून. 15:15 ऐकाल पॉप म्युझिक. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी गिरीजा देवी यांनी गायलेला राग पूर्वी आम्ही प्रसारित करू. 11:00 हिंदीतून. 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. असं आहेत आपले आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. श्रोते हो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचं वितरण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तारकेश्वर हुबळी इथे होणार आहे. त्याचं सहक्षेपण आम्ही करू आमच्या विशेष सभेत 3:55 उद्या शनिवार अर्थात 20 जून 2024. पहिल्या सभेत 6:05 मंगल प्रभात, त्यानंतर भक्ती संगीताचा कार्यक्रम. मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 6:40 कृषीवाणीमध्ये बीजप्रक्रियेचं महत्त्व. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात दैनंदिन जीवनासाठी योग योगशिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरण बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आपण ऐकाल. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोते हो, 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती. संपादन सुहास नंदुरे यांचं. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात दैनंदिन जीवनात योग साधनेचं महत्त्व याविषयी योग शिक्षिका नीता साने यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात राजा काळे यांचं गायन राग अलैया विलावल आम्ही प्रसारित करू. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मुलाखतींवर आधारित विशेष कार्यक्रम. योग प्रशिक्षक कृणाल महाजन यांची मुलाखत. योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची मुलाखत. राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तावडे यांची मुलाखत आपण ऐकाल. श्रोते हो, दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00. यामध्ये 5:02 गीत संध्या हिंदी चित्रपट संगीत. 6:10 गीत बहारमध्ये मराठी चित्रपटातली गाणी. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 एकाल लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात मासेमारी नौकांची निगा याविषयी डॉक्टर वैभव येवले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. तसंच ऐकाल हवामानावर आधारित कृषी सल्ला. रात्री 7:15 ऐकाल गझल. 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्र भारती. आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर बातमीपत्र सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता आनंद घ्या लोकसंगीताचा.

0: शैला चिखले आणि सहकारी यांना आपण ऐकलत.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.

0: अनंत चिपळेकर आणि सहकारी यांना आपण ऐकलत. गीत आणि संगीत होतं मधुकर ठाकूर यांचं.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोते हो, लोकसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: परशुराम तायवाडे आणि सहकारी यांनी गायलेलं हे लोकगीत होतं लक्ष्मण केदार यांचं. संगीतकार होते मधुकर पाठक. श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 20 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात दैनंदिन जीवनात योगसाधनेचं महत्त्व याविषयी योग शिक्षिका नीता साने यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
1: प्राणायाम करताना जर आपण त्याला नामस्मरणाची जोड दिली प्रत्येक श्वासाला तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या परमेश्वर सतत बरोबर आहे असं लक्षात येतं आणि एकटेपणा दूर होतो. तसंच ध्यानाच्या अभ्यासामुळे सकारात्मक विचार वाढीला लागतात आणि नैराश्यपूर्ण दूर होतं.
2: कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका
0: शनिवारी 20 जूनला
2: सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियमची निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचाच भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणाचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातल्या तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे हे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुशन्सच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रांमधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला

0: ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरचं देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
1: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज है, ये नई नई टेक्नोलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलॅबरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेनेनं गोरेगाव नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिव इथल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसारित होत आहेत. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागानं पोलीस उपायुक्तांना दिली आहे. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसापासून बुलडाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी आज तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर महाजन यांच्या हस्ते फळांचं रस घेऊन तुपकर यांनी उपोषण सोडलं. मात्र आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहील, काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित केलं आहे असं तुपकर यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोष कायद्याअंतर्गत तक्रार समित्यांची तातडीनं स्थापना करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवावा असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिले आहेत. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एका 7827798 02

0: 8-7. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60 वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47° अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:54 आणि 54 सेकंद झालेत. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 20 जूनला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकणार आहात दैनंदिन जीवनात योग साधनेचं महत्त्व याविषयी योग शिक्षिका नीता साने यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
1: प्राणायाम करताना जर आपण त्याला नामस्मरणाची जोड दिली प्रत्येक श्वासाला तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या परमेश्वर सतत बरोबर आहे असं लक्षात येतं आणि एकटेपणा दूर होतो. तसंच ध्यानाच्या अभ्यासामुळे सकारात्मक विचार वाढीला लागतात आणि नैराश्यपूर्ण दूर होतं.
2: कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका
0: शनिवारी 20 जूनला
2: सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 11.43 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
3: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
4: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
5: संवादिनीची सुरेल सफर हा विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहात 21 जून रोजी 9:30 वाजता तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर, अर्थातच तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात.
6: आज आम्हाला हार्मोनियमचा इतिहास समजला, संवादिनी हे नाव का आणि कसे पडले तेही समजले,
7: आणि सकाळच्या प्रहरातील रागांचे सौंदर्य अनुभवता आले,
8: तसेच सातसंगत करताना संवादिनीचे महत्त्व काय तेही कळले.
9: म्हणून प्रत्येकाने संगीताची आवड जोपासायला हवी.
10: संगीताची आवड जोपासूया, भारतीय संगीताची परंपरा जपूया.
5: संवादिनीची सुरेल सफर आपल्याला घडवणार आहेत ऋषिकेश विनय मोणकर, गिरिजा विश्वेश भिडे, स्वरूपा मंदार आठवले आणि आर्या संजय काडदरे. त्यांना मार्गदर्शन केलं आहे प्राची निखिल रानडे यांनी. तेव्हा बालदोस्तानो अवश्य ऐका बालजगत 21 जून रोजी 9:30 वाजता तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.
11: तुम्हाला माहीत आहे का ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा

0: वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
1: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: श्रोते हो, आता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप्सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:15 वाजलेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एका सशक्त देशाची ताकद असते तिथली तरुण पिढी. पण याच पिढीला जेव्हा अंमली पदार्थांचं ग्रहण लागतं तेव्हा फक्त एक आयुष्य नाही तर अख्खा देश अंधाराकडे वाटचाल करतो. पण या अंधाराला समूळ नष्ट करण्यासाठी भारत सरकारनं ड्रग्ज आणि नशामुक्त भारत अभियान अधिक तीव्र केलं आहे. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. याच निमित्तानं देशभरात 17 जून ते 26 जून या दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहाचा उद्देश एकच आहे, प्रत्येक घराला, प्रत्येक गावाला आणि संपूर्ण भारताला व्यसनमुक्त करणं. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नशामुक्त भारत सप्ताहाचं महत्व आणि गरज या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. पण आता वेळ बदलली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे की अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाविरुद्ध आपली झिरो टॉलरन्स म्हणजेच नशेविरोधात शून्य सहनशीलता ही सर्वात मोठी नीती आहे. 2047 पर्यंत संपूर्ण भारताला ड्रग्ज मुक्त बनवण्याचा हा राष्ट्रीय संकल्प आता आपला सगळ्यांचा संकल्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं नशामुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. 17 जून ते 26 जून दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात असून या वर्षीच्या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान अशी आहे. या सप्ताहादरम्यान देशभरात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास.
1: महाराष्ट्र राज्याचे विविध विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, या सगळ्या महिला बाल विकास विभाग, या सगळ्या विविध विभागांच्या माध्यमातून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगाने राज्यात जनजागृती, प्रतिबंध, समुपदेशन आणि पुनर्वसन यावर भर देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. 26 जून हा अंमली पदार्थांच्या विरोधात एक वातावरण निर्माण करणारा दिवस असतो आणि या दिवसाच्या अनुषंगाने शाळा असतील, महाविद्यालय असतील, युवक मंडळे असतील, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची शपथ, जनजागृती रॅली, पथनाट्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, मॅरेथॉन, युवक संवाद, व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि समुपदेशन शिबिरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तसेच सोशल मीडिया मोहिमाही, तज्ज्ञांची व्याख्याने, व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी, पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आणि ग्रामसभांमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध बैठकांमधून हे

0: व्यसनमुक्तीचे संदेश देण्यात येत आहेत. या माध्यमातून विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं म्हणजे नशाबंदी मंडळ एक वाक्य म्हणतं की डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. या वेळेला आपण डिमांड कशी बंद करू आणि या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम कशा पद्धतीनं अंतिम माणसापर्यंत पोहोचू या माध्यमातून हे अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे व्यसनाधीनता केवळ व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक आणि भावनिक जीवनावरती गंभीर परिणाम करते. अनेक वेळा कुटुंबातील तणाव असतील, आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक हिंसा किंवा सामाजिक बहिष्कार यामागे व्यसन हे प्रमुख कारण असते. अंमली पदार्थांच्या विरोधात खरं म्हणजे कठोर कायदे आवश्यक आहेतच, ते आहेतच, परंतु केवळ कायद्याच्या भीतीने ही समस्या संपणार नाही. कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेली असल्यास सर्वप्रथम त्याला दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा नशा करणारा व्यक्ती हा आपला शत्रू नाही, दुश्मन नाही, तो आजारी आहे आणि तो मानसिक आजारी आहे हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यसन करण्याची कारणं अगणित आहेत, त्यामुळे ती पहिली आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून रागावणे, अपमान करणे किंवा सामाजिक दबाव आणणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधावा लागेल. त्याला व्यसनांचे दुष्परिणाम माहीत नसतात असे नाही, पण त्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजावे लागतील आणि आवश्यक असल्यास त्याला मानसोपचार तज्ञ आहे, समुपदेशक आहे किंवा व्यसनमुक्ती केंद्रांची आपल्याला मदत घ्यायला हवी. जितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरू होतील तितकेच त्यांच्या पुनर्वसनाचे यश वाढते. हा आमचा इतक्या वर्षीचा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा अनुभव आहे. खरं म्हणजे सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात व्यसन विरोधी जागृती करणं आवश्यक आहे. युवकांना सकारात्मक उपक्रमाकडे वळवणं. जर आपल्या विभागात काही संशयास्पद हालचाली तुम्हाला दिसल्या तर त्या प्रशासनाला माहिती देणं किंवा त्या विभागात काम करणाऱ्या व्यसनमुक्ती काम करणाऱ्या संस्था संघटनांपर्यंत ते पोहोचवणं. व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीला समाजात पुन्हा सन्मानाने उभा करण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. आजच्या काळात तरुणांमध्ये अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत. मित्रांचा दबाव असेल, सोशल मीडियाचा प्रभाव असेल, तणाव असेल, नैराश्य असेल, बेरोजगारी आहे, स्पर्धेचा तणाव आहे, कौटुंबिक संवादाचा अभाव आहे, एकटेपणा आहे, चुकीची संगत आहे, घरात होणारं आई वडिलांच्या नात्या संबंधांमध्ये होणारे घटस्फोट आहे आणि बेरोजगारी ही अनेक कारणे आहेत. काही तरुण उत्सुकतेपोटी किंवा फॅशन म्हणून सुद्धा व्यसनाला सुरुवात करतात, परंतु नंतर त्याचे गंभीर व्यसनात रूपांतर होते. त्यामुळे मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि सकारात्मक जीवन कौशल्य विकसित करणं खरं म्हणजे जरुरी आहे. जर एखादा व्यक्ती ड्रग्सच्या बेकायदेशीर विक्री, साठवणूक किंवा तस्करी बाबत त्याला माहीत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मग अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे आपलं, ज्याला आपण अँटी नार्कोटिक सेल म्हणतो, किंवा संबंधित शासकीय हेल्पलाईनवर किंवा संबंधित नशा बंदीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था ज्या सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे अशा संस्थांच्या हेल्पलाईनवर त्यांना माहिती द्यावी. अनेक ठिकाणी माहिती देणाऱ्यांची ओळख ही गोपनीय ठेवण्यात येते आणि तशी व्यवस्था आहे. नागरिकांनी निर्भयपणे आणि जबाबदारीने माहिती दिल्यास अशा बेकायदेशीर साखळ्यांवर प्रभावीपणे कारवाई करणं हे प्रशासनाला अधिक सोपं होतं. आणि म्हणून यूज, मिसयूज, अब्यूज, डिपेंडन्सी आणि ऍडिक्शन याच्या 5 स्टेज आहेत व्यसनांच्या. यातून व्यक्तीला बाहेर काढायचं असेल आणि आपला महाराष्ट्र, आपला भारत जर व्यसनमुक्त करायचा असेल तर नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर नागरिकांनी सामूहिक जबाबदारी उचलली पाहिजे.
1: श्रोते हो, नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक संवादाची गरज असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांच्यावर उपचारांसोबत त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं समुपदेशन करणं आवश्यक आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन करत आहेत मुंबईच्या KM रुग्णालयाच्या नशामुक्ती केंद्राच्या डॉक्टर शिल्पा आडारकर.
2: एखादी व्यक्ती नशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेली आहे का हे कसं ओळखावं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नशेचं प्रमाण हळूहळू वाढत गेलेलं आहे. आधी जेवढ्या प्रमाणात घेत होते आता।

0: वाढत गेलाय. आधी एक सिगरेट होती, आता 2, 4, 5, 10 किंवा त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही वाढत गेलेली आहे. कधीतरी घेत होते ते आता आठवड्यातनं एकदा, मग आठवड्यातनं एकदाच, आठवड्यातनं 2-3 वेळा आणि मग रोज, अशा प्रकारे वारंवारता ही वाढत जाते. आणि महत्वाचं आणखी एक लक्षण म्हणजे जर आता नशा घेतली नाही तर काही लक्षणं दिसतात ज्याला विथड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतात. म्हणजे जर तंबाखू किंवा सिगरेट मिळाले नाही तर बेचैन होतं, कामात लक्ष लागत नाही, किंवा दारू प्यायली नाही तर झोप लागत नाही, किंवा हात कापतात, किंवा कधी कधी गोंधळायला होतं, काही कानात आवाज येतात, अशा प्रकारची विथड्रॉल सिम्पटम्स यायला लागली तर नक्कीच त्याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच याचा परिणाम जीवनातल्या इतर गोष्टींवर व्हायला लागतो, म्हणजे अभ्यास किंवा कामावर परिणाम होतो, किंवा नातेसंबंधांवर परिणाम होतो, समाजातली जी प्रतिमा असते ती ढासळायला लागते, आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. मग समजावं की याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे. व्यसनाधीनतेच्या आजाराचे जे उपचार असतात ते सुरू करताना सर्वप्रथम व्यसन बंद करावं लागतं. व्यसन बंद केल्यावर जे विथड्रॉवल सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसतात त्याची जी ट्रीटमेंट किंवा उपचार असतात ते सर्वप्रथम केले जातात. त्यासाठी काही गोळ्या इंजेक्शन दिली जातात. हे उपचार ओपीडी बेसिस म्हणजे घरून येऊन जाऊनही करता येतात, आणि जर काही जास्त प्रमाणात सिरियस असं काही लक्षणं असतील किंवा जास्त दीर्घकालीन आजार आहे किंवा त्याचे काही दुष्परिणाम झालेले आहेत तर पेशंटला ऍडमिट करून म्हणजे भरती करूनही उपचार करता येतात. त्यानंतर जेव्हा ही विथड्रॉल सिम्पटम्स कमी होऊन पूर्णपणे बंद होतात त्यानंतर पेशंटचं मोटिवेशन म्हणजे व्यसन सोडण्याची जी इच्छा आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्याच्यामध्ये मोटिवेशन एनहान्समेंट थेरपी, समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी म्हणजे एकत्र बसवून गट चर्चा, या प्रकारचे उपचार केले जातात. तसंच दीर्घकाळ घेण्यासाठीही काही औषधं असतात, क्रेविंग किंवा तल्लख कमी करण्यासाठी असतात, तीही दिली जातात. अशा प्रकारे व्यसनाधीनतेच्या आजाराचे उपचार केले जातात. उपचारानंतर जसे दीर्घकाळ घेण्यासाठी दिलेली गोळ्या औषधं असतात ती नियमितपणे घ्यावी लागतात आणि डॉक्टरांबरोबर नियमित फॉलोअप करणंही गरजेचं असतं. जरी पेशंट चांगला आहे, आता नशा करत नाही, तरीही फॉलोअप करणं गरजेचं असतं. तसंच जीवनशैलीमध्येही काही बदल करावे लागतात, ज्याला आपण साध्या भाषेत पथ्य असं म्हणू शकतो. जशी आजारासाठी आपण पथ्य पाळतो तशी ही पथ्यही पाळावी लागतात. उदाहरणार्थ फ्रेंड सर्कल म्हणजे ज्या मित्रांमध्ये नशा केली जायची ते टाळणं, किंवा ज्या ठिकाणी नशा असू शकते अशा ठिकाणी जाणं, अशा समारंभात, पार्टीमध्ये किंवा बारमध्ये अशा ठिकाणी जाणं टाळणं हे एक पथ्य आहे. सगळ्यात महत्वाचं पथ्य आहे की कामामध्ये गुंतून राहणं, त्यामुळे नियमित काम, एक रुटीन किंवा दिनचर्या बनवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि पैशाचे व्यवहार टाळणं, कारण पैसे असणं हे अजून एक कारण होऊ शकतं व्यसन पुन्हा सुरू करण्याचं, त्यामुळे ते टाळणंही एक पथ्य आहे. आणि ही सगळी पथ्य जर पाळली तर आपण ट्रिगर म्हणजे ज्या गोष्टींमुळे पुन्हा व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे ते सगळं आपण टाळू शकतो. आणि त्याचबरोबर उपचार आणि फॉलोअपही सुरू ठेवावे लागतो. कुटुंबियांना मी असं सांगेन की व्यसनाधीनता हा एक आजार आहे, जितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू तितकं जास्त लवकर बरं होण्याची आणि त्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे. पेशंटला रागावून, शिक्षा करून किंवा त्याला समजावून सांगून किंवा त्याचं लग्न करून किंवा त्याला जेवणामध्ये काहीतरी औषध घालून तो सुधारेल हा गैरसमज आहे. आपण याला जर आजार समजलो तर आपोआपच आपला ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं आहेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. त्यांच्याशी कनेक्टेड राहणं महत्वाचं आहे. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणं, त्यांचे मित्रमंडळी कोण आहेत, त्यांचे छंद कोणते आहेत, ते इतर वेळेस विरंगुळा म्हणून काय करतात, या सगळ्यावर लक्ष असणंही तितकंच गरजेचं आहे. ते केलं तर आपण हे सुरूच होऊ नये किंवा ह्याचा प्रतिबंध व्यसनाधीनतेचा करू शकतो.
1: श्रोते हो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान राबवलं जातं. या अंतर्गत देशभरात अनेक मोफत व्यसनमुक्ती केंद्र चालवली जातात. तुम्ही कोणत्याही वेळी सरकारच्या राष्ट्रीय व्यसनमुक्ती हेल्पलाईन क्रमांक 1800 1100031 वर

कॉल करून मोफत आणि गोपनीय सल्ला मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या

श्रोतेहो वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. सायंकाळचे 7:30 वाजलेत. आता शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा वार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझ्यावर माझ्या शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 19 जून 2026. मंडळी, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन. याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, माजी प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आता खरीप हंगामाची सुरुवात होणार आहे. आपण पावसाची वाट बघतच आहोत. या पावसाळ्यात आपल्या पशुधनाची कशी काळजी घ्यावी, त्यांचं आरोग्य कसं राखावं, त्यांचं व्यवस्थापन कसं करावं, याविषयीची माहिती आज आपल्या कार्यक्रमात आपण घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आले आहेत डॉक्टर संजय मंडकमाले सर. डॉक्टर संजय मंडकमाले सर हे निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, त्याचप्रमाणे प्राचार्य म्हणून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी देखील त्यांनी आपला कार्यभार सांभाळलेला आहे. डॉक्टर संजय मंडकमाले सर हे पशुसंगोपन पशुसंवर्धन या विषयात विशेष कार्य यांनी केलेलं आहे. यामध्ये फुले त्रिवेणी संकरित गायींची निर्मिती, पंढरपुरी म्हैस, दख्खन मेंढी तसंच संगमनेरी उस्मानाबादी शेळी यांचं जतन यांचं संवर्धन यावर यांचं विशेष कार्य आहे. सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार.
3: खूप खूप धन्यवाद मॅडम.
2: तर पहिला प्रश्न असा आहे की पावसाळ्यात पशुधनाच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो आणि पावसाळ्यात जनावरांमध्ये कोणकोणते आजार हे सर्वात जास्त आढळून येतात?
3: पावसाळ्यामध्ये जनावरांवरती होणारा मुख्य परिणाम प्रामुख्याने जिथे जास्त पावसाचा प्रदेश आहे, म्हणजे आपला पुण्यातला मावळ भाग आहे की जिथे भरपूर पाऊस पडतो, तर अशा ठिकाणी विपरीत परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर होत असतो. आणि मुळात पावसाळ्यात होणारा हवामानातला बदल म्हणजे हवामानामध्ये दमटपणा येतो, आर्द्रता वाढते आणि अति पावसामुळे सगळीकडे चिखल दलदल होते, तसंच नवीन गवत उगवून आलेलं असतं, नद्या ओढ्या नाले यांना गढूळ पाणी आलेलं असतं आणि या सर्वांचा परिणाम एक दूषित वातावरण म्हणजे आहार दूषित होतो, पाणी दूषित होतं, गोठे दूषित होतात आणि मग जनावरांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो.
2: बरोबर.
3: आता नेमका कशा कशावर परिणाम होतो, तर जनावरांमध्ये जीवाणूजन्य विषाणूजन्य आजार येऊ शकतात. जनावरांची विशेषतः खूर कूज ज्याला म्हणतात, पायाची खूर जे आहे ते जास्त ओले होऊन ते कुजतात, हा एक प्रामुख्याने येतो. पोटाचे विकार, श्वसनाचे विकार असे विविध आजार जनावरांवरती येतात, हा त्या जनावरांच्या आरोग्यावरती परिणाम होतो. आणि मग त्याचा दुष्परिणाम म्हणून जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटणे, किंबहुना वासरांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढणे, किंवा शेळ्या असतील तर त्यांच्या करड्यांमधलं मृत्यूचं प्रमाण वाढणे, तर अशा घटना या वारंवार घडत असतात.
2: बरोबर. पावसाळ्यामध्ये पशुधनात आपण बघतो की परजीवींचा जो संसर्ग आहे तो जास्त दिसतो, त्यामुळे

0: मध्ये आहे कृमी, गोचिड किंवा उवा, तर यांचा संसर्ग टाळता येतो का आणि याच्यासाठी आपण काय काय व्यवस्था केली पाहिजे?
1: परजीवीमध्ये दोन प्रकारचे परजीवी आहेत, एक अंतर्गत परजीवी म्हणजे पोटातले जंतू आणि बाह्य परजीवी म्हणजे आपण जे सांगितलं की गोचिड, पिसवा, उवा, तर यांचा संसर्ग निश्चितपणे टाळता येतो. आता काही औषधं उपलब्ध झालेली आहेत की जी जनावरांच्या अंगावरही फवारायची असतात आणि गोठ्यात सुद्धा फवारायचे असतात, तर अशा औषधांचा प्रामुख्यानं महिना दोन महिन्यातनं किंवा जेव्हा प्रादुर्भाव जाणवेल त्यावेळी किमान तीन दिवस सातत्यानं त्याचा वापर केला पाहिजे. आज नुसता फवारला आणि उद्या थांबला असं करून चालत नाही, कारण परत ते परजीवी परत त्या अंगावर येतात, तर हा वापर आपण केला पाहिजे. दुसरी गोष्ट की आपल्या देशी पद्धती आहेत, म्हणजे त्यांच्याकडे खूप थोडी जनावर आहेत आणि मग त्यांना ही औषधं परवडत नाहीत बाहेर जाण्याची किंवा त्यांच्याकडे फवारणीला पंप नाही, तर अशा लोकांनी ना तंबाखूचं पाणी करून ते जनावरांना त्यांनी धुतली तरी चालू शकते. जिथे गोचिडांचा प्रादुर्भाव आहे तर एक छोटासा उपाय आपला जो गावठीत आहे तो शेतकऱ्यांना सांगतो की मिठाचं संतृप्त द्रावण करायचं. मग संतृप्त द्रावण म्हणजे काय, तर पाणी उकळायला ठेवायचं, साधारण लिटर दोन लिटर जे काही आपल्याला आवश्यक असेल ते पाणी उकळायला ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये जाड मीठ हे सारखं टाकत राहायचं. जोपर्यंत ते मीठ विरघळतंय पाण्यातलं तोपर्यंत मीठ टाकायचं. ज्यावेळी मीठ विरघळायचं थांबेल त्यावेळी मीठ टाकणं थांबवायचं, हे झालं मिठाचं संतृप्त द्रावण. आणि ह्या द्रावणाने आपल्या जनावराचं अंग केसाच्या उलट्या दिशेने पुसायचं, म्हणजे मग जे काही गोचिड वगैरे आहेत विशेषतः काशेच्या किंवा दोन पायाच्या मध्ये गोचिड जास्त असतात, मानेजवळ असतात, कानाच्या पाठीमागे कानात गोचिड असतात, ते विशेष शेवटीच्या खाली असतात, तर या विशेष भागांकडे लक्ष देऊन हे संतृप्त द्रावणानं जनावर पुसायचं आणि हे द्रावण वाळलं रे वाळलं की जनावर धुवायचं, म्हणजे किमान अर्ध्या तासापर्यंत हे वाळतं जनावर आणि त्यानंतर ताबडतोब जनावर धुवायचं, नाहीतर मग जनावरांच्या अंगावरचे केस गळायला लागतात. त्यामुळे हा उपाय करताना शेतकरी म्हणून ही एक काळजी घ्यायची की हा उपाय खूप चांगला आहे परंतु ही काळजी घ्या तुम्ही, करा की अर्ध्या तासाच्या जनावर तुमचं
0: धुतलं गेलं पाहिजे. बरोबर, प्रभावी उपाय म्हणता येईल.
1: दुसरा एक उपाय आहे की आपल्या गोठ्यांमध्ये कोंबड्या सोडा, गावठी कोंबड्या ज्या असतात आपल्या, त्या गावठी कोंबड्या म्हणजे एक पूरक व्यवसाय तुम्हाला होऊन जाईल की ज्यांच्या ज्यांच्याकडे गायी आहेत, म्हशी आहेत, विशेष करून संकरित गायी आहेत, त्यांनी जर थोड्या प्रमाणात कोंबड्या त्याच्यात ठेवल्या तर या कोंबड्या परोपजीवी निर्मूलनाचं खूप चांगलं काम करतात. त्या गोचिड वेचून वेचून खातात आणि मग जनावरांच्या परोपजीवीचे नियंत्रण जे आहे ते होऊ
0: आपोआप होऊ शकतं. बरोबर, छान. आपले हे जे उपाय आहे नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना आवडले असतील. पुढचा प्रश्न असा आहे सर की पावसाळ्यात जनावरांच्या आहारात आपण कोणता बदल केला पाहिजे?
1: हा महत्वाचा प्रश्न आहे की पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहारात जो बदल करायचा, तर आता आपल्याला जनावर दोन प्रकारचे आहेत, काही शेतकरी चारून जनावर पाळतात, काही जनावर जागेवर बांधून मग त्याला बाहेरचं जो आपला चारा आहे पिकवलेला तो घालतात, तर बाहेर जे चरायला नेतात त्या लोकांनी खूप काळजी घेणं आवश्यक आहे की जिथं मऊल उसलुसीत गवत आहे अशा ठिकाणी जास्त वेळ जनावर चरू देऊ नका. तुमची जी जनावर चारण्याची वेळ आहे ती कमी करा बाहेर चारण्याची, कारण नुकतंच गवत उगवून आलेलं असतं, या उगवलेल्या गवतामध्ये नायट्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यांनी पोटफुगी होऊ शकते आणि पोटफुगीने जनावर दगावण्याची सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच जे जनावर गोठ्यात बांधून चारा खाऊ घालतात त्यांना एक आहे की तुम्ही चारा कापून आणला रे आणला की लगेच जनावरांना खाऊ घालू नका, तो थोड्या वेळ ठेवा, तो थोडासा कोमेजू द्या, सुकू द्या, टवटवीत जो चारा आहे तो घालू नका, त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ द्या आणि मग पाण्याचं प्रमाण कमी झालं की मग त्याची कुट्टी करून तो जनावरांना घाला. तिसरा एक बदल शेतकऱ्यांनी करायचा की हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा, हिरवा चारा कमी प्रमाणात द्या, वाळलेला चारा जास्त प्रमाणात द्या. आणि हल्ली जो TMR म्हणजे सर्व मिश्रण एकत्र, म्हणजे आपण जसं भेळ खातो तसं जनावरांना हिरवा चारा, वाळलेला चारा, खाद्य असं एकत्र करून जर दिलं तर ते छान खातात जनावर आणि ते अंगी पण लागतं. तर असं ज्याला मी TMR म्हणतो की एकत्रित केलेला सर्व प्रकारचा चारा, यामध्ये हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा. विशेषतः द्विदल धान्य जी आहेत, म्हणजे ज्याला आपण लसूण घास म्हणतो, बरसीम म्हणतो, तर अशा याच्यातलं पाण्याचं प्रमाण कमी करूनच तो एकत्रित करा आणि जनावरांना खाऊ घाला आणि वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण वाढवा, हा एक काळजी घ्यायची. दुसरा जे आपण विविध प्रकारच्या पेंडी जनावरांना खाऊ घालतो, सरकी पेंड असेल, सोयाबीन पेंड असेल, तुमची शेंगदाणा पेंड असेल, तर पावसाळ्यामध्ये या पेंडीला एक विशिष्ट प्रकारची बुरशी येते. जर का त्याच्यात हिरवट काळसर अशी तुम्हाला बुरशी कुठल्याही पेंडीवर दिसली तर अशा प्रकारची पेंड अजिबात जनावरांना घालू नका, त्याने विषबाधा होण्याची शक्यता. तर ही काळजी शेतकऱ्यांनी जनावरांना खाऊ घालताना घ्यायची आणि अशा प्रकारच्या पेंडी गोठ्यामध्ये साठवताना येईल. या पेंडीला आर्द्रता जास्त लागणार.

0: नाही याची त्यांनी काळजी घ्यायची. ज्या शेतकरी बंधूंकडे वाळलेला चारा साठवलेला आहे त्यांनी साठवणुकीपूर्वी एक इथून पुढे काळजी घेतली पाहिजे की त्यामध्ये जाड मीठ टाका तुम्ही. जेव्हा तुम्ही पेंड्यावर पेंड्या रचता किंवा भुसा घेतला असेल तर भुसाच्या लेअर्स टाकता, तर या दोन लेअर मध्ये तुम्ही जर जाड मीठ टाकत राहिला तर बऱ्या प्रमाणात साठवणूक चांगली होते, या बुरशी जी वाढ आहे ती कमी प्रमाणात होते. आणि अशी जर तुम्ही काळजी जनावरांच्या आहारामध्ये घेतली तर निश्चित पावसाळ्यात तुम्हाला फायदा
1: होऊ शकतो. जसं आता आपण चाऱ्याविषयी सांगितलं तसंच पाण्याचा देखील त्याची गुणवत्ता आपली राखली गेली पाहिजे. जे जनावरांना पाणी आपण प्यायला देणार आहोत तर ही कशी राखली गेली
0: पाहिजे? पाणी आपण म्हणजे याला जीवन म्हणतो आणि जसं ते जीवन आहे तसंच त्यामागे जंतू संसर्ग होणं सुद्धा खूप संयुक्तिक आहे. म्हणजे गढूळ पाणी झालेलं असतं, पाणी झालेलं असतं तर पाणी शक्यतो निर्जंतुक करून तुम्ही द्या. निर्जंतुकीकरणाकडे पूर्वी पोटॅशियम परमँगनेट सांगितलं जायचं, पण आता पोटॅशियम परमँगनेटऐवजी आपण क्लोरीनच्या गोळ्या किंवा क्लोरीनचं जे सोल्युशन येतं तर ते जर तुम्ही टाकलं पाण्यामध्ये तर ते निर्जंतुक होतं चांगल्या रीतीनं. तर अशा प्रकारची तुम्ही काळजी घ्या. दुसरं, पाण्याच्या ज्या टाक्या आहेत साठवलेल्या, हल्ली बहुधा सगळ्यांकडे प्लास्टिकच्या टाक्या आलेल्या आहेत, पण ज्यांच्याकडे सिमेंटच्या टाक्या आहेत त्या लोकांनी 15-20 दिवसातून एकदा त्या हौदाला आतनं चुना लावला पाहिजे. चुना लावला की जे पाणी शेवाळतं कडेला, भिंतीच्या कडेला शेवाळ येतं तर ते शेवाळाचं प्रमाण कमी होतं. तर अशी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत शेतकरी बंधूंनी निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे.
1: सर, आता आपण म्हणतो की पावसाळा आला की त्यासोबत आजार देखील येतात, माणसांनाही येतात आणि जनावरांनाही दिसतातच, तर ही सुरुवात कशी होती, त्याची लक्षणं कोणती आहेत आणि शेतकऱ्यांनी ती कशी ओळखावी?
0: पावसाळ्यामध्ये जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. घशापासून सुरुवात करूया तर घशांचा जो घटसर्प आहे तर तो जनावरांना पावसाळ्यामध्ये होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामध्ये घशामध्ये घरघर येणे, ताप 103-104 आसपास ताप येतो, डोळ्यातनं पाणी येतं, तर अशी लक्षणं दिसले की त्याबद्दल तो पशुवैद्यकाचा सल्ला घ्या. मनानं शेतकरी बंधूंनी कुठलाही औषधोपचार करू नका. जो कोणी पशुवैद्यक तुमच्याकडे आहे त्याला बोलवा, त्याच्या सल्ल्यानं त्याला औषधोपचार करा. आणि महत्वाचं म्हणजे रोगाला उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध केलेला जास्त चांगला. आणि म्हणून या आजारांसाठी प्रतिबंधक लसीकरण जे आहे ते तुम्ही तातडीनं करून घ्या. गटसर्पासाठी लस आहे, ब्लॅक क्वार्टर म्हणजे फऱ्या याच्यासाठी पण लस आहे, लाळ्या खुरकूटसाठी लस आहे, शेळ्या मेंढ्यांमध्ये आंत्रविषार PPR या महत्वाच्या लसी आहेत, याचं लसीकरण तुम्ही पावसाळ्यापूर्वी करून घेतलं पाहिजे. म्हणजे मग हे आजार आपल्याकडे येणारच नाही. मात्र आजार आल्यानंतर त्यांच्यावरती उपचार केले पाहिजे. तुम्हाला जसं मी सांगितलं की घशाचा गटसर्प होऊ शकतो, पोटफुगी हा वारंवार आजार येऊ शकतो. पोटफुगीमध्ये शेतकरी बंधूंनो की तात्पुरता तुम्ही उपाय म्हणून 500 ग्रॅम गोड तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 30 मिलीग्रॅम टर्पेंटाईन ऑइल टाकायचं, नंतर 100 ग्रॅम सोडा आणि 5 ग्रॅम हिंग याचं मिश्रण करायचं आणि तेच जनावरांना पाजायचं. हे पाजत असताना एक काळजी घ्यायची की जनावरांना ठसका लागणार नाही. जर जनावराला ठसका लागला तर ते औषध पोटात जाण्याऐवजी त्याच्या फुफ्फुसात जाते हेच लक्ष. आणि म्हणून ही काळजी घ्यायची, औषध पाजताना निमूळच्या तोंडाची बाटली घ्या आणि त्या निमूळच्या तोंडाच्या बाटलीनं जे मिश्रण आहे हे आपल्या जनावरांना पाजा. जनावर जास्त फुगलेलं असेल, तुमच्याकडे आता गोड तेल सोडा टर्पेंटाईन ऑइल हे नसेल, तर एक साधारण 1 इंच जाडीची काठी 1 फूट लांबीची ती जनावरांच्या तोंडात घालायची. म्हणजे जसं घोड्याला आपण व्यसन किंवा गाईला व्यसन घालतो अशा प्रकारची एक व्यसन तयार करायची, ती काठी जनावरांच्या तोंडात, म्हणजे जनावरांचा आ झाला पाहिजे तोंडाचा. आणि मग जनावर असं आ करून त्याला फिरवा सारखं, त्याला पळवत राहा. तसं पळवत राहिलं की मग त्याच्या पोटात जो काही गॅस साठलेला आहे, वायू साठलेला आहे, तो बाहेर निघायला मदत होईल. हे एक साधारण उपचार, प्रथम उपचार आपण म्हणून सांगू. तर अशा प्रकारचा उपचार शेतकऱ्यांनी केला
1: आणि त्यानंतर पशुवैद्यकाचा सल्ला घेणं.
0: पशुवैद्यकांचा सल्ला हा तातडीने असणं आणि त्याप्रमाणे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने एक प्रथमोपचार पेटी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या गोठ्यात ठेवली पाहिजे. या प्रथमोपचार पेटीमध्ये तापाची औषधं, जुलाबाची औषधं, पोटफुगीची औषधं आणि कासेचे आजार होऊ नयेत म्हणून औषधं ही प्रामुख्याने प्रथमोपचार पेटीत ठेवली पाहिजे आणि पशुवैद्यकाकडनं ती कशी वापरायची हे समजून घेऊन वापरली पाहिजे.
1: सर, पुढचा प्रश्न असा आहे की दुग्धजन्य जे जनावरं आहेत त्यांची पावसाळ्याच्या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांचं दूध उत्पादन येण्यावर त्याचा परिणाम होतो, त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, तर दुधाळ जनावरांची कशी काळजी घ्यावी?
0: दुधाळ जनावरांची पहिली काळजी म्हणजे आहाराचं नियोजन. त्यांच्या आहारामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं तसं वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण तुम्ही वाढवा, हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा. दुसरं आहे की जी दुधाळ जनावरं आहेत त्यांना दूध काढल्या काढल्या खाली बसू देऊ.

0: किमान ते अर्धा तास उभी राहतील आणि जिथं तुम्ही दूध काढताय ती जागा स्वच्छ कोरडी ठेवा. कारण काय की दुधाळ जनावरं मस्टायटिस स्तनदाह ज्याला म्हणतो आपण दगडी कास, तर हा आजार होण्याची खूप मोठी शक्यता असते. आणि हल्ली सगळ्यांकडे संकरित गायी आहे आणि ह्या संकरित गायी मस्टायटिस सारख्या आजाराला
1: लवकर
0: जास्त बळी पडतात. आणि म्हणून शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायची की कास स्वच्छ राहिली पाहिजे, जिथं दूध काढताय तो गोठा स्वच्छ राहिला पाहिजे, जनावर स्वच्छ जागी बसलं पाहिजे. कारण संकरित गायींना अत्यंत वाईट सवय असते, जिथं शेण आहे तिथे जाऊन त्या बसतात. आपलं म्हणून मी आधी सांगितलं की गोठा पहिला तुमचा स्वच्छ करा. पावसाळ्यापूर्वी कुठं छत गळत असतील, कुठे भिंती नवोल येत असतील, तर पहिलं ते दुरुस्त करून घ्या की अशा प्रकारे कुठे गडबड होता कामा नये आणि जनावरांचा गोठा पूर्ण स्वच्छ
1: स्वच्छ असला पाहिजे. बरोबर सर, जेव्हा आपण जनावरांविषयी बोलतोय, आपल्या पशुधनाविषयी बोलतोय, यामध्ये शेळ्या मेंढ्या कोंबड्या सगळ्याच झाल्या, तर कुक्कुटपालनामध्ये आपण पशुधनाची पावसाळ्यात विशेष कशी काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्यांचा जो गोठा असतो त्याची देखील कशी काळजी घ्यावी, याविषयी आपण काय सांगाल?
0: कोंबड्यांच्या बाबतीत कोंबड्यांचे गोठे हे उबदार कसे राहतात, तुम्ही बघितलं असेल पोल्ट्रीमध्ये बल्ब लावलेले असतात, तर हे बल्ब व्यवस्थित राहील, तिथे उष्णता उबदारपणा त्या गोठ्यांमध्ये राहील, ही काळजी घेतली पाहिजे. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये जी मी सांगितली बुरशी, तर अशी बुरशी जाता कामा नये, ही एक काळजी आपण कोंबड्यांच्या बाबतीत घेतली पाहिजे. शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत लसीकरण अत्यंत ज्याला म्हणतो की आपण केलंच पाहिजे, विशेषतः अंतर्विषार आणि पीपीआर या दोन गोष्टींसाठी लसीकरण केलं पाहिजे. ज्या गाभण शेळ्या आहेत त्या विण्यापूर्वी 30 दिवस आधी सीडीटी किंवा अंतर्विषार दोन्हीपैकी एक लसीकरण तुम्ही करून घेतलं पाहिजे, म्हणजे करडांमध्ये येणारं जे मृत्यूचं प्रमाण आहे ते कमी होईल आपलं. तर महत्वाचं शेळ्या मेंढ्यांमध्ये लसीकरण हा एक
1: महत्वाची
0: सांभाळली पाहिजे.
1: मी आता तोच प्रश्न विचारणार होते पुढचा की लसीकरणाचं महत्व हे जे आहे हे कसं ओळखलं पाहिजे शेतकऱ्यांनी, आणि पावसाळ्यापूर्वी कोणत्या लसी देणं आवश्यक आहे, ठळकपणे आपण काय सांगाल याविषयी?
0: पावसाळ्यापूर्वी मी सांगितलं तुम्हाला की अंतर्विषार ईटी नंतर HSBP म्हणजे ज्याला घटसर्प आणि फऱ्या याच्यासाठी लस घेतली पाहिजे, नंतर लाळ्या खुरकुतची लस सगळ्यांनी घेतली पाहिजे, विशेषतः धनुर्वाताची लस एक सगळ्या जनावरांना आपण दिली पाहिजे, आणि शेळ्या मेंढ्यांमध्ये पीपीआरची जी लस आहे ती दिलीच पाहिजे.
1: बरोबर,
0: तर ह्या महत्वाच्या लस आपण दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोठ्यांची जी स्वच्छता आहे, गोठ्यांची जमिनीची जी स्वच्छता आहे ही त्यांनी राखली पाहिजे. त्याच्यासाठी शेतकरी बंधूंना एक साधा उपाय सांगतो की तुमच्याकडे जे जे काही वाळलेलं गवत असेल किंवा चाऱ्याचा जो जो काही सुका भाग असेल तर रात्रीच्या वेळी तो सर्व गोठ्यात पसरून ठेवा, जनावरांना सुकल्या जागी बसण्याची सोय करा, आणि गोठ्यामध्ये चुनाची जी पावडर असते ती भुरभुरा. ही चुन्याची पावडर भुरभुरली की गोठा कोरडा राहण्याला मदत होते. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं चुन्याच्या पाण्याबरोबर संपर्क आला तर उष्णता बाहेर पडते, उकळतं पाणी अक्षरशः, जर चुनखडी टाकली तुम्ही पाण्यात तर ह्या पाण्याचा संस्कार झाल्यावर जी उष्णता बाहेर पडते या उष्णतेमुळे पण जे जीवजंतू आहेत त्यांचं पण थोडं ज्याला आपण प्रतिबंध म्हणतो आपण अशा प्रकारे या चुन्याच्या पावडरने
1: करू शकतो.
0: तर रात्रीच्या वेळी असं जनावरांना बेडिंग देणं हे फार महत्वाचं. हल्ली मॅट पण आलेलं आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी मॅट टाकल्या पाहिजे. शेतकरी बंधूंना मॅट वापरणाऱ्यांना पण मी एक काळजी घ्यायला सांगेल की मॅट आठवड्यातून एकदा वर उचलून बघा. कारण मी खूप गोठे असे बघितलेत की मॅट टाकलेली असती जनावर छान बसते, पण तुम्ही जर मॅट उचलली की त्याच्या खाली आळ्या चाळ्या असतात. कारण तुम्ही गोठा धुताना किंवा जे शेण मलमूत्र ते मॅट खाली जातं ते तसंच राहतं, साफसफाई त्याची होत नाही आणि मग तो एक मोठा स्रोत संसर्गाचा होत. तर म्हणून मॅट वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी आठवड्यातून एकदा मॅट स्वच्छ मॅट खालची जागा मॅट दोन्ही स्वच्छ धुतली गेली पाहिजे याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली.
1: छान, गोठ्याची स्वच्छता महत्वाची आपण सांगितलं, तसं तिथे निर्जंतुकीकरण देखील नेहमी करणं अपेक्षित आहे. सर, आपण जसं बघतो की हवामान बदल होतो आणि त्या हवामान बदलाचे परिणाम सगळीचकडे दिसून येतात, तर पशुधन व्यवस्थापनामध्ये आपण काय बदल केले पाहिजे, आणि आता आपण म्हणतोच की हवामान बदलला की त्याची आव्हानं देखील बदलतात, तर ही कोणकोणती आव्हानं आहेत की जी आता आपल्याला सामोरे जायचं आहे त्यांना?
0: पशुधन हवामान बदल हा ज्यावेळी आपण शब्द वापरतो प्रामुख्यानं, तर यामध्ये हीट ज्याला उष्णता, हवामानामध्ये नेमका बदल काय होतोय, तर उष्णता तीव्र होत चाललेली आहे दिवसेंदिवस. तुम्ही बघितलं तापमान, तर ही तापमान वाढ आणि नंतर येणारा लगेचचा पावसाळा याच्यामुळे स्ट्रेस ताण म्हणतो आपण वातावरणाचा ताण जनावरती होत असतो, आणि हा ताण येऊ नये जनावरती म्हणून गोठ्यांची जी काळजी घेतली पाहिजे. आता पावसाळा येऊ घातलेला आहे, बरेचसे लोकांनी जी तयारी आहे तर गोठे मध्ये पाऊस कसा जाणार नाही. हल्ली बरेच लोक मुक्त गोठा पद्धत वापरतात, तर मुक्त गोठ्यामध्ये आच्छादन देणे पावसाळ्याच्या काळात

0: जो मधला भाग आहे जो तुम्ही जनावरांना फिरण्यासाठी मोकळा ठेवलेला आहे, जिथे जास्त पाऊस आहे त्या शेतकऱ्यांनी त्याला प्लॅस्टिकचं आच्छादन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा गोठा खाली कोरडा राहील. तर ही खूप गरजेची. शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे. शेळ्यांना अजिबात ओल चालत नाही, म्हणून शेळ्यांना जिथं जिथं शक्य त्यांनी माचण करा. माचण म्हणजे शेळ्यांना उंच जागा अशी वरती बसायला, किंवा नाही तुमच्याकडे काही तर कॉट ठेवा सर आपल्या, आणि त्या कॉटवर त्या शेळ्यांना बसू द्या. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी बांबू आणि इतर तुमच्याकडे सुवाबळ असतील किंवा इतर जी झाडं असतील त्यांनी उंच करून असं माचण तयार करा, त्याच्यावर शेळ्यां मेंढ्यांना बसता येईल. तर ही काळजी नेहमी निश्चितपणाने शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि वातावरण बदलाला अनुकूल होण्याची प्रक्रिया शरीर करत असत. आता आपण बघितलं की उन्हाळा तीव्र होता तरी आपण सर्वाईव्ह होतोय, त्याच्यातनं जातोय. तसा जनावरांमध्येही सुद्धा, ज्याला आम्ही अक्लमटायझेशन म्हणतो की ज्यांना वातावरणाशी समरस होण्याची क्षमता ही निसर्गाने दिलेली आहे, पण ज्यावेळी अचानक बदल होतो त्यावेळी ती क्षमता थोडीशी थांबते किंवा तिला अपुरी पडते, आणि म्हणून त्याला पूरक आपण त्याला हे दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आहार नियोजन सुद्धा थोडंसं केलं पाहिजे. त्या आहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर हा केला पाहिजे, हा आहाराच्या दृष्टीने केला पाहिजे. आणि गोठ्यांमधलं स्वच्छता आणि आच्छादन पावसाळ्याच्या दृष्टीने ह्या दोन गोष्टी केल्या.
1: छान सर. एक प्रश्न असा येतो की पावसाळ्यामध्ये जनावरांना जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून येतो, तर त्याची लक्षणं कोणती आहेत, त्यावरचा उपचार काय केला पाहिजे, आणि त्याचा दुष्परिणाम पशुधनावर काय दिसून येतो?
0: खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. जंताचा जो प्रादुर्भाव आहे तर याची लक्षणं फार उशिरा दिसायला लागतात.
1: बर.
0: जेव्हा प्रादुर्भाव अत्यंत जास्त प्रमाणात वाढतो त्यावेळी मग जनावरांच्या डोळ्यांची लाली कमी होणे, याची खाली अशक्तपणा येणं, जनावरांची केसताट उभी राहणं, ही लक्षणं पहिली जनावरांची दिसतात, पण हा फार उशिरा लक्षणं दिसायला लागतात. म्हणून नित्यनियमानं जंत निर्मूलन करून घेणं हे खूप संयुक्तिक उपचाराची गोष्ट आहे. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना मी हे सांगेल की जिथं जिथं पाणथळ जागा आहे, जिथं जिथं गोगलगाई फिरतायत, अशा ठिकाणी तुमची जनावरं चरायला नेऊ नका. विशेषतः ओलसर जागा आहेत, झाडांच्या खालीची जागा आहे, तिथे गोगलगाईंचा प्रादुर्भाव असतो. आणि हा गोगलगाईंचा प्रादुर्भाव ओळखायचा कसा, तर ज्यावेळी तुम्ही सकाळी ऊन पडल्यावरती चराऊ आपलं रान बघाल, तुम्हाला दिसेल की असे चमकदार पट्टे दिसतील की जे गोगलगाई फिरल्यामुळे तयार झालेले असतात. तर असे जे पट्टे आहेत अशा ठिकाणी आपली जनावरं चरायला नेऊ नका, कारण जंतामध्ये लिव्हर फ्लू सारखा जो आहे त्याचा प्रसार होण्याचं माध्यम या गोगलगाईच्या मार्फत जास्त होतो. तर जे विविध कृमी आहेत, म्हणजे पट्टेरी कृमी आहेत, गोल कृमी आहेत, चपटे कृमी आहेत, तर या कृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंत निर्मूलन हा सगळ्यात सोयीस्कर मार्ग. आणि दुसरा, त्याला एक गावठी ज्याला आपण म्हणू किंवा आम्ही त्याला इंडिजिनस टेक्नॉलॉजी ITK म्हणतो आम्ही त्याला, तर असं तंत्र म्हणजे जनावरांच्या आहारामध्ये लिंबाच्या पाल्याचा वापर कर. गाई म्हशींना थोडा द्या, दुभत्या जनावरांना लिंबाचा पाला थोडा द्या, नाही तर त्याचा दुधात अंश जात असतो तो थोडासा, तर हात कमी द्या. पण शेळ्या मेंढ्या आणि जी बिनदुभती जनावर आहेत त्यांना भरपूर लिंबाचा पाला खाऊ घाला, हा सुद्धा एक जंत निर्मूलनाचं चांगलं कार्य हा करू शकतो.
1: बरोबर. या सगळ्या उपचारांमुळे जंत निर्मूलन होऊ शकतं. आणि काही
0: दुसरे एक औषधोपचार जे आहेत, विविध जंतनाशक औषधं आहेत, तर ही औषधं देताना एक काळजी घ्यायची, स्वतःच्या मनानं औषधं द्यायची नाही, पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं औषध द्या. आणि एकच एक औषध वारंवार देऊ नका. आता ह्यावेळी एक औषध दिलं तर दोन तीन महिन्यांनी दुसरं औषध द्या. पूर्वी जे जंत निर्मूलनाचं आम्ही जी शेड्यूल होतो आम्ही एक 6 महिन्यांना सांगायचो, नंतर 4 महिन्यांना सांगायला लागलो. आज जंतांचा प्रादुर्भाव इतका मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे की दर महिन्याने की जंत निर्मूलन करावं किंवा काय असा विचार येतो, परंतु दर 3 महिन्यानं किमान तर तुम्ही जंत निर्मूलन हे करून घेतलंच पाहिजे. आणि हे मनाने न करता पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं केलं पाहिजे. यावेळी तुम्ही काय औषध दिलं हे पशुवैद्यकाला सांगा की मागच्या वेळी मी हे औषध दिले, नाही तर तुम्हाला दुसरं औषध बदलून देईल. ही एक काळजी जंत निर्मूलनात शेतकरी बंधूंनी
1: घेतली पाहिजे. म्हणजे अदलून बदलून औषधांचा वापर केला पाहिजे आणि तोही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतला पाहिजे. यानंतरचा प्रश्न असा आहे सर की पावसाळ्यामध्ये जनावरांची जी खुरं आहेत या खुरांना आजार होण्याची एक शक्यता जास्त असते, तर खुरांची काळजी कशी घेतली पाहिजे पावसाळ्यामध्ये?
0: होतं काय की पावसाळ्यामध्ये जनावर बाहेर फिरतात, गोठा ओला असतो, बाहेरची जमीन सुद्धा ओली असते, आणि या ओलेपणामुळे जनावरांची खुरं मऊ होतात. मऊ होऊन या खुरात जखमा, मग त्याला खडा टोचला की खुरांना जखमा लगेच होतात. तर या खुरांमध्ये ज्याला आसडी आपण म्हणतो, आळ्या पडणं, तर ही गोष्ट होण्याची शक्यता असते. तर म्हणून ही जनावरांची

0: स्वच्छ ठेवणं ही एक पावसाळ्यातली महत्वाची बाब आहे. आणि मग नियमितपणे पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने किंवा सोडियम हायपोक्लोराईड वापरून ही खुरं धुतली गेली पाहिजे. नियमितपणे ही खुरं आपण धुतली पाहिजे. त्याच्यासाठी जे आहे पोटॅशियम परमँगनेट 1 ग्रॅम 100 मिलिलिटर पाण्यात असं मिसळून या पाण्याने जनावरांची खुरं आतून बाहेरून धुवा. खुरावरती वरण पाणी घातल्यासारखं करू नका, तर खालच्या बाजूने सुद्धा आणि खुरांच्या मधली जागा सुद्धा ही स्वच्छ करा. तसंच दुसरं, जर जास्त प्रमाणात तुम्हाला कूज दिसून येत असेल तर मोरचूद, कॉपर सल्फेट आपण ज्याला म्हणतो, की मोरचूदा 3 ते 5 ग्रॅम 100 मिलिलिटर पाण्यामध्ये विरघळून त्या पाण्यानं नियमितपणे जनावरांची खुर धुवा, म्हणजे ही खुर कूज तुम्हाला टाळण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर जनावर जिथे जास्त वेळ उभं राहतात ती जागा कोरडी ठेवा. आणि आधीच मी तुम्हाला जर सांगितलं की तिथे चुना भरभरावा किंवा वाळलेलं गवत तिथे ठेवा, म्हणजे मग जनावरांना खुरं जास्त भिजणार नाही, ती मऊ पडणार नाही आणि मग खुरकूज होणार नाही, जनावरांच्या खुरामध्ये जखमा होणार नाही. तर ही काळजी निश्चितपणानं खुरांच्या बाबतीत आपण घेतली
1: पाहिजे. सर, आपण कार्यक्रमाच्या शेवटी आलो आहोत. एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे पशुपालक आहेत तर यांना आपण जाता जाता काय संदेश द्याल, जेणेकरून येणारा जो पावसाळा आहे तो पावसाळा आपल्या पशुधनासाठी अतिशय सुकर होईल, काय संदेश द्याल आपण?
0: शेतकरी बंधूंनो, पावसाळा सुकर होण्यासाठी मी आधीच सांगितले आजार येण्यापेक्षा प्रतिबंध बरा, म्हणून पावसाळ्यापूर्वी जी जी लसीकरण सांगितली ती पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं पुन्हा पहिल्यांदा लसीकरण करून घ्या. नंतर तुमचे गोठे पहिले स्वच्छ आणि पाऊस जाणार नाहीत असे तयार करून घ्या. ज्यांच्याकडे मुक्त गोठा आहे त्यांनी मधली जी जागा तुम्ही मुक्त फिरण्यासाठी ठेवली त्याच्यावरती आच्छादन प्लॅस्टिकचे, हल्ली मोठे मोठे तावदानं येत आहेत, ते प्लॅस्टिकचे तात्पुरते आवदान बसून घ्या. नंतर गोठ्यांची जमिनीची स्वच्छता ठेवा. जनावरांची स्वतःची स्वच्छता, जनावरांच्या कासेची निगा, मागच्या सगळ्याच बाजूची निगा, म्हणजे मांडी कास बाहेरचं मायांग शेपटी, तर हे सगळं स्वच्छ कसं राहील याची एक काळजी घ्या. जनावरांच्या आहार नियोजनामध्ये जनावरांचा चारण्याचा काळ कमी करा, जनावरांना लुसलुशीत गवत जास्त प्रमाणात खाऊ देऊ नका. जे काही तुम्ही वर्ण गवत देतात ते थोडस हिरवं गवत सुकवून जनावरांना खाऊ घाला. परोपजीवी निर्मूलन आपण जे म्हणतोय की माशा गुचीड यांचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी जर तुम्ही गोठ्यामध्ये संध्याकाळच्या वेळी धूर करा, म्हणजे डास माशा ज्या होतात तर तुम्ही लिंबाच्या पाल्याचं, कडुलिंबाच्या पाल्याचं जर धूर केलात तर त्यांनी डाशा आणि माशा ज्या आहेत त्यांचं नियंत्रण बऱ्यापैकी होतं आणि मग त्यामुळे येणारे जे आजार आहेत ते सुद्धा आपले कमी होतील. तर ही जी आहे मुख्य प्रामुख्याने स्वच्छता आणि लसीकरण या दोन गोष्टी शेतकरी बंधूंनी पाळल्या पाहिजेत आणि आपले जनावर स्वस्थ कसं राहील याची काळजी घेतली पाहिजे.
1: तर या सगळ्याच उपाययोजनांचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल. डॉक्टर संजय मंडकमाले सर, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पावसाळ्यात पशुधनाचं आरोग्य व्यवस्थापन कसं छान करता येईल याविषयीची माहिती अतिशय चांगल्या शब्दामध्ये आपण मांडली. या माहितीचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. शेतकरी बंधूंना नमस्कार, धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, माजी प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता एक आठवण जाता जाता उद्याच्या कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी या कार्यक्रमात समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. आणि संध्याकाळी 7:30 माझा वार माझा शिवार या कार्यक्रमात कारभारीन या सदरात दर्शना दामले यांची मुलाखत. बरे तर मंडळी, या कार्यक्रमापुरता मी आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकाल बीजप्रक्रियेचं महत्त्व याविषयी. आज कार्यक्रम आपण पुन्हा ऐकाल उद्या 2:00. उद्या 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात मासेमारी नौकांची निगा याविषयी डॉक्टर वैभव येवले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. तसंच ऐकाल हवामानावर आधारित कृषी सल्ला. कार्यक्रम आमचं घर आमचं शेत उद्या 7:30.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहे, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
1: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जनकल्याणाची.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोमवारी 22 जून 2026 रोजी आपण जाणून घेणार आहोत दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी विशेष शिक्षिका प्रिया गांधी यांच्याकडून.
1: दिव्यांग मुलाच्या आयुष्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पालकांनी आपलं मूल समजून घेतलं पाहिजे. हे जे मूल आहे ती अवस्था आपल्याबरोबर घेऊन जिद्दीने जगण्याचा प्रयत्न करत असतं, जिद्द दाखवत असतं.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवारी 22 जून रोजी सकाळी 9:30 वाजता. दिव्यांग मुलांचा दिनक्रम आणि त्यातील पालकांचा सहभाग याविषयी प्रिया गांधी यांच्याशी गौरी मुळे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार, वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही। आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर। चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचं महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला। मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि ए एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं। एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचा भाग आहे। त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं। बँका, कर्ज पुनर्निर्धारण कंपन्या आणि कर्जदार यांच्यात मोठं संगनमत आहे, त्यामुळे कर्जवसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे। सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं 1537 कोटींचं कर्ज दिलं होतं। ते थकीत राहिल्यानंतर कर्ज पुनर्निर्धारण कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 73.5 कोटी रुपये बँकेला मिळाले। या प्रकरणातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। ही भारतातील तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है। करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है। 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है।
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती, त्याचप्रमाणे ही अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला। नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल, त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल। तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रामधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं प्रतिपादनही सिंह यांनी यावेळी केलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्राच्या सिंगल विंडो सुविधेचं उद्घाटन आज मुंबईत सिब्स इथल्या वाणिज्य आणि उद्योग तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांच्या हस्ते झालं।

नवीन कस्टम सुविधा केंद्रामुळे प्रक्रिया सुलभ होतील, व्यवहाराचा वेळ कमी होईल आणि एकाच छताखाली अखंडपणे सेवा मिळतील. यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल आणि निर्यातदारांना विकास आणि स्पर्धाक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल, असं त्यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. यामुळे विद्यार्थ्यांवरचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा ताण कमी होईल, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणं अधिक सोपं होईल, असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे. नीट UG फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTNA एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हॅरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGCची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे, त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनानं आज 2023च्या विविध कृषी पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर केली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शरद धुरी, नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब देवरे, सोलापूर जिल्ह्यातले शिवानंद शिंगडगाव, सातारा जिल्ह्यातले गणपत पार्टे, जालना जिल्ह्यातले अभयकुमार काळुंके आणि वाशिम जिल्ह्यातले हेमंत देशमुख यांना जाहीर झाला आहे. तर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या दर्शना दामले, नाशिक जिल्ह्यातल्या भावना निकम, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रद्धा ढवन आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अरुंधती पाटील यांना मिळाला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. महाव्यवस्थापक स्तरावर पूर्ण करता येण्याजोग्या मागण्या या आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अमेरिकेनं पॅराग्वेवर 4-1 तर ऑस्ट्रेलियानं तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज दोन्ही संघ आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. आज सकाळी ग्वाडलझार स्टेडियमवर झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून मेक्सिको यावेळी राऊंड ऑफ 32 पात्र ठरणारा पहिला देश ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात कॅनडानं घरच्या मैदानावर झालेल्या ब गटातल्या लढतीत कतारवर 6-0 असा दणदणीत विजय नोंदवला. ब गटातच काल रात्री अमेरिकेतील लॉस एंजलिस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बोस्निया हर्जेगोविनाचा 4-1 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीसह हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी पॉप म्युझिक.

उषा उत्थप आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्याम अनुरागी यांची ही रचना होती, संगीत होतं जवाहर बट्टल यांचं. हिंदी पॉप म्युझिक आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐका बाबुल सुप्रियो यांना.

0: बाबुल सुप्रियो यांना आपण ऐकलत. श्रोते हो, ही गीतरचना होती फैज अनवर यांची, संगीत होतं सामी मारूफ यांचं.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

येसुदास यांना आपण ऐकलत. गीतरचना होती मेहबूब यांची, संगीत होतं ललित यांचं. हिंदी पॉप म्युझिक आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

सोनू निगम यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं नुसरत बद्र यांचं. पॉप म्युझिक या कार्यक्रमात श्रोते हो आता शेवटी ऐका सोनाली राठोड यांना. गीतरचना अंजुम रहवर यांची, संगीत रूपकुमार राठोड यांचं.

सोनाली राठोड यांच्या मुख्य स्वरातल्या या गीताबरोबरच हिंदी पॉप म्युझिक हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9 हे बातमीपत्र, तर 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. आत्ता दि सुरुवातीला 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. संपादन सुहास नंदुरे यांचं.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन।
2: श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बरसात चित्रपटातलं हे गाणं।

0: बरसात या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं शैलेंद्र यांचं. संगीतकार होते शंकर जयकिशन. श्रोते हो, बरसात चित्रपटातल्या या गीतानंतर आता ऐकूया लीडर या चित्रपटातलं गाणं.
1: आज कल शौक दीदार है,

0: लीडर चित्रपटातलं हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी. शकील बदायनी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली नौशाद यांनी. श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 20 जूनला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकणार आहात दैनंदिन जीवनात योग साधनेचं महत्त्व याविषयी योग शिक्षिका नीता साने यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
1: प्राणायाम करताना जर आपण त्याला नामस्मरणाची जोड दिली प्रत्येक श्वासाला तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या परमेश्वर सतत बरोबर आहे असं लक्षात येतं आणि एकटेपणा दूर होतो. तसंच ध्यानाच्या अभ्यासामुळे सकारात्मक विचार वाढीला लागतात आणि नैराश्यपूर्ण दूर होतं.
2: कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका
0: शनिवारी 20 जूनला
2: सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्झवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
0: रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं दूर की आवाज या चित्रपटातलं. गीतरचना होती शकील बदायनी यांची, संगीत होतं रवी यांचं.

0: नूरजहाँ यांनी गायलेलं हे गीत होतं कमर जलालबादी यांचं. संगीतकार होते हुस्नलाल भगतराम आणि चित्रपट होता मिर्झा साहिबान. श्रोते हो, तुम्ही आमचे कार्यक्रम आवडीनं ऐकता, तर त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हीसुद्धा नेहमीच उत्सुक असतो. तुम्ही आम्हाला या प्रतिक्रिया कळवू शकता आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर 94035 73 485. पुन्हा एकदा सांगते, 94035 73 485 हा आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे. तर अवश्य कळवा आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, आम्ही त्यांचा समावेश करू आमच्या आपली आवड या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73 485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

जब प्यार किसी से होता है, या चित्रपटातली ही गीतरचना होती हसरत जयपुरी यांची. या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि गायक कलाकार होते मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर.

आरजू चित्रपटातलं हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. हसरत जयपुरी यांची गीतरचना होती. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो रजनीगंधा कार्यक्रमात आता शेवटी ऐका गाईड चित्रपटातलं गीत. हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी. शैलेंद्र यांची गीतरचना आहे. संगीत आहे SD बर्मन यांचं.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

रात्रीचे 10:30 वाजले. श्रोते हो आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी गिरिजा देवी यांनी गायलेला राग पूर्वी प्रसारित करीत आहोत.

विदुषी गिरिजा देवी यांनी गायलेला राग पूर्वी आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 11 वाजता हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.